मध्यमलहरी 239.81 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्सवर तसंच FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं सांगली केंद्र. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 22 आषाढ शके 1948 अर्थात 13 जुलै 2026. सकाळचे 5:56 झाले आहेत. आमच्या प्रातकालीन प्रसारण सभेला आता सुरुवात करीत आहोत. श्रोतेहो, आजच्या प्रातकालीन प्रसारण सभेमध्ये आपल्यासोबत आहे मी रेवा देवरस. सुप्रभात श्रोतेहो.

श्रोते हो, आपण ऐकत होतात वैभवी शेटे यांच्या स्वरात चक्षु उपनिषद हे स्तोत्र. गिरवणवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सकाळचे 6:10 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रभात.

श्रोते हो, आपण ऐकत होतात वसंतराव देशपांडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात शाहीर परशुराम यांची ही रचना. संगीत होतं वसंत पवार यांचं. भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत सुरेश वाडकर यांच्या स्वरात श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेली संत नामदेव महाराजांची ही भक्तीरचना.

श्रोते हो, आपण ऐकत होतं देवकी पंडित यांच्या स्वरात स्वामी स्वरूपानंद यांची ही भक्तिरचना. संगीत होतं प्रभाकर पंडित यांचं. प्रभातवंदन या प्रातकालीन भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात संत नामदेव महाराजांची ही रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

श्रोतेहो, आपण ऐकत होतात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेली संत नामदेव महाराजांची ही भक्तिरचना. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण.

श्रोते हो, आपण ऐकत आहात प्रभात वंदन हा प्रातकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आणि या प्रातकालीन प्रसारण सभेमध्ये आपल्यासोबत आहे मी रेवा देवरस. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मुकेश यांच्या स्वरात मधुकर राजस्थानी यांनी संगीतबद्ध केलेली ही भक्तिरचना.

0: श्रोतेहो, समूह स्वरातील देशभक्तीपर गीत आताच आपण ऐकलं आणि याबरोबरच प्रभात वंदन हा प्रातःकालीन भक्तिसंगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे 6:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कृषी वार्ता. आजच्या कृषी वार्तेचा विषय आहे केळी लागवड. वाचक स्वर महेश इनामदार यांचा.
1: उसाला पर्यायी पीक म्हणून केळीकडे बघितलं जातं. आर्थिकदृष्ट्या दर्भाव चांगला असेल तर परवडतं असाही एक अनुभव आहे. विक्री 15 टनापासून ते 30 टनांपर्यंत केळीचं उत्पादन मिळतं. देशांतर्गत केळीला भरपूर मागणी आहे, तसंच निर्यातीसाठी देखील भरपूर वाव आहे. ठिबक सिंचनाद्वारे सिंचन केल्यास उसापेक्षा कमी पाणी लागतं म्हणून केळीचं क्षेत्र सध्या वाढल्याचं बघायला मिळतं. केळी हे उष्णकटिबंधातलं पीक आहे. चांगल्या वाढीसाठी 16 ते 40° सेल्सिअस तापमान या पिकासाठी अनुकूल असतं. मात्र अतिथंडीचा केळीच्या पिकावर परिणाम होतो. सापेक्ष आर्द्रता 65 ते 85% असणं अपेक्षित आहे. केळीसाठी भरपूर सूर्यप्रकाशाची गरज असते. ताशी 40 किलोमीटरपेक्षा जास्त वेगाचा वारा केळीची पानं फाडून टाकतो, खोड मोडतो. त्यामुळं वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी केळीच्या बागेसभोवार वारा प्रतिबंधक उंच वाढणारे गवत, शेवरी अशा वनस्पती लावाव्यात. केळीचं मुख्य पीक आणि खोडवा अशी दोन्ही पिकं आपण घेऊ शकतो. केळीचं पीक शेणखत, कंपोस्ट खत, सेंद्रिय खत यांना चांगला प्रतिसाद देतं. त्यामुळं रासायनिक खतांबरोबरच एकरी 40 गाड्या शेणखत द्यावं. केळीचं पीक नेहमी भुसभुशीत उत्तम निचऱ्याच्या भारी आणि मध्यम काळ्या जमिनीत अगर पोट्याच्या जमिनीत घ्यावं. केळीची लागवड कंदापासून किंवा उतीसंवर्धित रोपांपासून केली जाते. उतीसंवर्धित रोपांपासून लागवड केल्यास 12 ते 13 महिन्यात सर्व पीक काढणीस तयार होतं. एकरी 20 ते 25 टन उत्पादन आरामात मिळतं. शिवाय खोडवा चांगला घेता येतो. फक्त सुरुवातीला रोपासाठी जास्त खर्च करावा लागतो. म्हणून शेतकरी बांधवांनी कंदापासून लागवड करण्यापेक्षा उतीसंवर्धित रोपांपासून लागवड करणं हे फायद्याचं आहे. याचबरोबर केळीच्या बागेला ठिबक सिंचननं जर पाणी दिलं तर उत्पादनाच्या दृष्टीतून ते फायद्याचं ठरतं. केळी बागेला महिन्यातून 300 दिवसांपर्यंत प्रत्येक झाडाला साधारण 335 ग्रॅम युरिया, 250 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि 332 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश ही खतं विभागून द्यावीत. जून जुलै महिन्यात केळीची लागवड केली जाते. या लागवडीला मृगबाग असं म्हटलं जातं. तर दुसरी लागवड ही साधारण सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये केली जाते, त्याला कांदेबाग असं म्हटलं जातं. पण अलीकडील बाजारातील मागणी लक्षात घेता वर्षभर लागवड करायला खूप वाव आहे. रोबेस्ट

0: ही जात मध्यम उंची मजबूत बुंधा घेर असलेली लागवडीनंतर साधारण 10 ते 11 महिन्यात निसवते. श्रीमंती हा वाण बसराईपेक्षा उंच केळाची लांबी असलेला चांगली सरळ फळ असून साधारण 11 ते 13 फण्या या झाडाला लागतात. सफेद बेलची या वाणाची उंची 2.5 ते 3 मीटरपर्यंत असून बुंधा पिवळसर हिरवा असून त्यावर काळपट रंगाचे पट्टे असतात. चौरस पद्धत, आयताकृती पद्धत, अगर जोड ओळ पद्धत या पद्धतीने लागवड केली तर ती फायद्याचं ठरतं. कंदाद्वारे लागवड करायची असेल तर चांगल्या मातृबागेतील वृक्ष असणंही महत्त्वाचं आहे. शक्यतो खात्रीची उतीसंवर्धित रोपं मिळवून मगच लागवड करावी. केळीला सध्या बाजारात प्रचंड मागणी आहे. याशिवाय अनेक उपपदार्थ देखील केळीपासून तयार केले जात असल्यानं केळी पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसून येतोय.
1: केळी लागवड याविषयीची कृषी वार्ता आताच आपण ऐकलीत. वाचक स्वर होता महेश इनामदार यांचा.
2: कमी वेळात मोजक्या शब्दात शेतीसाठी उपयुक्त आणि महत्वाची माहिती सांगणारा कार्यक्रम अर्थातच कृषी वार्ता. तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 6:40 फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.

0: श्रोत्या सकाळचे 6:45 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं मी सुमेधा कुलकर्णी सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण त्वचेविषयीचे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
2: श्रोते हो नमस्कार. आज आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात त्वचेविषयी होणारे आजार आणि त्यांची घ्यावयाची काळजी हे बघणार आहे. तर श्रोत्यांनो, आपण त्वचा म्हणजे एक साधं अवयव नाही समजायला पाहिजे. आपल्याला असं वाटतं की त्वचा म्हणजे काय, वरचं शरीराचं फक्त कातड आहे. तर ते कातड नसून ते एक अवयव आहे आपल्या शरीराचं. त्यामुळे त्याची जर काळजी घेतली तर आपण समोरच्याला निरोगी दिसू. त्यामुळे त्वचेतले आजार हे सांगायची गरज नसते, समोरचा तुम्हाला दाखवतो. त्यामुळे त्याची जास्त काळजी घेणं गरजेचं असतं. आजच्या काळात, आजच्या युगात माणूस म्हणा की बाई म्हणा, हे प्रत्येकजण प्रेझेंटेशन आलेला आहे. पहिल्या काळात फक्त शेती हा व्यवसाय होता, पण आज शेती हा व्यवसाय नसून आज आपण इंडस्ट्रीयल एरियामध्ये किंवा बिझनेसमध्ये उतरलेलो आहे प्रत्येक माणूस, प्रत्येक बाई. त्यामुळे तुमचं आतून निरोगी राहणं जेवढं जरुरी असतं तेवढं तुमचे बाहेरून, म्हणजे तुमची त्वचा सतेज दिसणं, निस्तेज न दिसणं गरजेचं असतं. त्यामुळे श्रोत्यांनो, जितकी तुम्ही काळजी तुमच्या मधल्या शरीराची घेता, जसं तुमचं पोट बिघडू नये किंवा मग तुमचं हाडं ठिसूर होऊ नये, त्याच्यासाठी तुम्ही मल्टिपल मल्टीव्हिटॅमिन कॅल्शियम घेता, तशी तुमची त्वचा पण निरोगी राहण्यासाठी काय काय करायला पाहिजे, त्याचे आजार काय असतात, हे सगळं जाणून घेणं तुमच्यासाठी फार गरजेचं असतं. त्वचेचे विविध आजार असतात, पण गैरसमज त्याच्यामध्ये भरपूर असतात. कोणी गचकरण म्हणतं, कोणी नायटा म्हणतं, तर कोणी अंजूत म्हणतं. पण तुम्ही अंजूताला गचकरण म्हणणे आणि गचकरणाला अंजूत म्हणणे हे योग्य नसतं. तर जसं आपण बीपीच्या पेशंटला शुगरची गोळी देणं आणि शुगरच्या पेशंटला बीपीची गोळी घेणं जितकं हानिकारक असतं, तितकं हानिकारक आजच्या वापरलेल्या ट्यूबबद्दल असतं. म्हणजे क्रीम्स ज्या बाजारात भरपूर मिळालेल्या आहेत, तुम्हाला खाज येते. आमच्या त्वचेच्या आजारामध्ये प्रत्येक बिमारीला खाज आहे, पण तो बिमारी कोणती, त्या खाजेसाठी कोणता क्रीम वापरावा हे आपल्याला जाणून घेणं फार गरजेचं आहे. आजकाल स्किन लाईट, मेलामेट, स्किन पॅन्ड्रम, डर्मी फाईव्ह असे बरेचसे क्रीम बाजारात आहेत, पण ती क्रीम कोणती, कुठे, कधी वापरावी, त्याची वापरताना काळजी काय घ्यावी, ती कधी वापरावी, हे सगळं डॉक्टर सांगणार, मेडिकलवाले नाही सांगणार. पण आपण असं म्हणतो की कशाला डॉक्टरकडे जायचं, त्यांची फीस द्यायची, त्यापेक्षा आपल्याला मेडिकलवाला सांगतोय ना, ते का नाही घ्यायचं, असा विचार करून आपण मेडिकल सेल्फ परचेसिंग

0: करतो. आणि या सेल्फ परचेसिंग मध्ये तुम्ही तुमच्या स्किनची जी सेन्सिटिव्हिटी असते, म्हणजे स्किन पातळ होणे, कोणते क्रीम तुम्हाला सहन न होणे, किंवा मग उन्हात गेल्यानंतर तुमची लाल होणे, पुरळ येणे, ह्या सगळ्या ज्या साईड इफेक्ट होतात ह्या सगळ्या या क्रीममुळे होतात. त्यामुळे श्रोत्यांनो, जेवढं होईल तेवढं तुम्ही कन्सल्ट करा. पहिले त्वचेचे आजार नव्हते कारण क्रीम्स ह्या मिळतच नव्हत्या, का कारण लोकांना प्रेझेंटेशन हा माहीतच नव्हतं की आपण चांगलं दिसावं. पण आजचा जो भर झाला या गेल्या 5 वर्षात हा चांगल्या दिसण्यावर झाला, स्पेशली गोरेपणा. तो गोरेपणा हा कोणत्या क्रीमने येत नसतो, हा नैसर्गिक असतो. कुठल्याही क्रीमने गोरे तुम्ही होऊ शकत नाही हे तुमच्या मनाला सांगा. तुमचा कलर कसा आहे हे महत्वाचं नाही, तुमच्या स्किनमध्ये चमक किती आहे, कशी आहे हे तुम्हाला पाहणं गरजेचं असतं. म्हणून गोरं व्हायच्या आधी लागू नका. तर तुमची स्किन हेल्दी कशी दिसेल, तुमची स्किन शायनी कशी दिसेल ह्याच्याकडे लक्ष द्या. तुमची स्किन म्हणजे एक सगळ्यात मोठा अवयव आहे तुमच्या शरीरातला, तिला जपा. नमस्कार.
1: श्रोतेहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमांतर्गत त्वचेविषयीचे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
2: श्रोतेहो, आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकता 2:05 PM.

0: दरम्यान सकाळचे 6:50 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागात आपण पावसाळ्यातील सण उत्सव याविषयी माहिती करून घेणार आहोत. ही माहिती देत आहेत प्राध्यापक बापूराव आंधळे.
2: नमस्कार श्रोते हो, आपल्याकडे सण उत्सव हे मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जातात. भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे भारतातील सण उत्सव हे सुद्धा शेतीशी संबंधित असे आहेत. पावसाळा हा ऋतू तर सण उत्सवाचा ऋतूच आहे. मृग नक्षत्र आले की इथं पावसाला सुरुवात होते. पहिल्या पावसाच्या सरी बरसल्या की मातीचा सुगंध सर्वत्र दरवळतो. या मातीचा कपाळी टिळा लावून इथल्या वारकरी भगवी पताका खांद्यावर घेऊन बाहेर पडतो. आषाढी एकादशी निमित्त निघणाऱ्या दिंड्या पताका महाराष्ट्राच्या गावागावातून दिसू लागतात. करी मोठ्या भक्तिभावाने पायी चालत पंढरपूरला निघतात. ज्ञानोबा तुकारामाचा मुखी गजर करतच पुढे आषाढी पौर्णिमा येते. आषाढी पौर्णिमा म्हणजेच गुरु पौर्णिमा. आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरुबद्दल आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक सण शाळा महाविद्यालय आणि विविध स्तरांवर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. याच आषाढ महिन्यामध्ये शेत शिवारात शेतकरी पेरणी आणि लावणीचे काम करतो आणि आपल्या शेतात नव्याने येणाऱ्या आषाढ पालवीची पूजा करतो. या निमित्ताने वेगवेगळ्या रान देवदेवतांची पूजा अर्चना करून येणाऱ्या पावसाळ्यात सुख समृद्धीचे दान मागितल्या जाते. मग येतो श्रावण महिना. भारतीय संस्कृतीमध्ये पवित्र असलेला श्रावण महिना म्हणजे रोज सण. श्रावण महिन्याच्या शुद्ध पंचमीला नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहाने महाराष्ट्रात साजरा केला जातो. या सणाला नागदेवतेची पूजा करून शेतकरी मित्राबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. तसेच नवीन लग्न झालेल्या मुली माहेरी येऊन आपल्या माहेरात भुलईचे गाणे गातात. झाडाला झोके बांधून ते खेळतात. याच श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारी महादेवाची विशेष उपासना केली जाते. महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र वाहून आणि पूजा करून सोमवारचे उपवास केले जातात. महाराष्ट्रातील 12 ज्योतिर्लिंग आणि महादेवाची ठिकठिकाणी असलेली मंदिरे भक्तांनी फुलून जातात. त्यानंतर येते ती नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी कोळी बांधव मोठ्या उत्साहाने नाच गाणी गात समुद्राला सुवर्ण नारळ अर्पण करतात. तसेच महाराष्ट्रात घरोघरी बहीण भावाला राखी बांधते आणि आपल्या रक्षणाची ग्वाही घेते. रक्षाबंधन हा बहीण भावाच्या पवित्र नात्याचा एक उत्सव असतो. याच महिन्यात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गोकुळ अष्टमी म्हणजे श्रीकृष्ण जन्मदिवस

0: साजरा केला जातो. या निमित्ताने दहीहंडी हा कार्यक्रम साजरा केला जातो. पुणे मुंबई यासारख्या मोठ्या शहरांमधून दहीहंडी पथके इमले रचून दहीहंडी फोडतात. त्यानंतर येतो बैलपोळा. श्रावण महिन्याच्या शेवटी आलेल्या अमोश्याला इथला शेतकरी मोठ्या उत्साहाने बैलपोळा सण साजरा करतो. पुरणपोळीचा नैवेद्य आपल्या शेतात राबणाऱ्या बैलाला भरवून त्याची पूजा व लग्न सोहळा साजरा करतो. बैल या मुक्या प्राण्याप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. त्यानंतर गणेश उत्सव हा सण सुद्धा महाराष्ट्राच्या घरोघरी साजरा केला जातो. महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करणारा हा एक मोठा उत्सव आहे. गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रात निसर्गाशी नाते जोडणारे हे सण उत्सव साजरे केले जातात. पाऊस, पीक पाणी, प्राणी, पक्षी, कीटक यांच्याशी नाते जोडणारे हे सण उत्सव माणसाच्या मनाला एक सकारात्मक ऊर्जा देतात. म्हणून शेवटी एक म्हणता येईल, सर्व सण उत्सव मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने साजरे करूया आणि महाराष्ट्राची महान संस्कृती जपूया. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर कार्यक्रमांतर्गत पावसाळ्यातील सण उत्सव याविषयीची माहिती ऐकलीत. माहिती देत होते प्राध्यापक बापूराव अंधळे. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोते हो, परिसर हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकता 2:10 PM.

श्रोते हो, आपण ट्यून केलं आहेत आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे 6:55 झाले आहेत. आता ऐकूया आज दिवसभर प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोते हो, कार्यक्रमाच्या रूपरेषेनंतर म्हणजे 7:10 आपण ऐकाल प्रादेशिक बातम्या. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:40 श्वास हेल्थ केअर हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू आणि त्यानंतर आपण ऐकाल भक्तिगीत. नेहमीप्रमाणे सकाळी ठीक 8 समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज आपण ऐकाल आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. श्रोते हो, 8:40 संत तुकाराम महाराज यांच्या लोणी काळभोर ते यवत येथील पालखी सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. सकाळी ठीक 9 चिंतन हा चिंतामणी प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सकाळी 9:15 आणि संध्याकाळी 6:30 साहित्य स्वरूप या कार्यक्रमात आपण ऐकाल गंधयात्रा हा सचिन पाटील यांचा ललितबंध आणि त्यानंतर आनंद घ्याल भक्तिसंगीताचा. सकाळी 10 मराठी चित्रपट संगीत, 10:10 हिंदी विविधा हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 10:30 एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग आपण ऐकाल आणि त्यानंतर ऐकाल हिंदी भक्तिगीत. अकरा 40 आज का शब्द आज की सुक्ती आणि त्यानंतर ऐकाल मराठी भक्तिगीत. श्रोते हो, दुपारी 12 आपण ऐकू शकाल अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. त्यात सुरुवातीला 12 वनिता मंडळ या कार्यक्रमात अत्तर क्षणांचा दरवळ सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींवर आधारित कार्यक्रम आणि त्यानंतर मंगला खाडीलकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आज आपण ऐकाल या मुलाखतीचा भाग दुसरा. दुपारी 1:05 गीतबहार, 1:40 जाणून घ्याल नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके, 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

श्रोते हो, आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत सुरुवातीला 5 वाजता हिंदी चित्रपट संगीत, 5:30 युवा मित्रांचा कार्यक्रम युवावाणी, 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात भगवान गर्जे आणि सहकारी यांनी गायलेली काही भेदिक गीतं आम्ही प्रसारित करू. 6:50 जाणून घ्याल कार्यक्रमांची रूपरेषा. 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझा आभार माझा शिवार हा राज्य कृषी प्रसारण आपण ऐकाल. रात्री 10 वाजता आपकी पसंत हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल. आणि सभेच्या शेवटी रात्री 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात देवकी पंडित यांचं गायन राग नंद आम्ही प्रसारित करू. तर ही होती आज दिवसभर प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ट्यून केलं आहेत आकाशवाणीचं सांगली केंद्र.

मध्यम लहरी 239.8 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्सवर तसंच एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं सांगली केंद्र. आज सोमवार 13 जुलै 2026 सकाळचे ठीक 7 वाजले आहेत.

श्रोते हो, आता जाणून घेऊया आजचा सुविचार. आयुष्यात जोखीम पत्करा, जिंकला तर नेतृत्व कराल, हरला तर मार्गदर्शन कराल. क्रोधाला प्रेमाने, पापाला सदाचाराने, लोभाला दानाने आणि असत्याला सत्याने जिंकता येतं.

कतारचे राजे शेख हमद बिन खलीफा अल थानी यांचं रविवारी दुःखद निधन झालं. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आज एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येत आहे.

0: अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश। श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश। या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव। तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं।
2: त्या वार्ता येतात आपल्या मनात, त्याच्या प्रतिक्रिया उमटतात।
1: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
2: तर कधी असते अपेक्षा।
1: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
2: कधी पुन्हा प्रत्ययाचा आनंद तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा।
1: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
2: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग।
3: दर मंगळवारी सकाळी 9:30
2: प्रभातीचे रंग,
1: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर।

श्रोतेहो, आज सकाळी 8:40 संत तुकाराम महाराज यांच्या लोणी काळभोर ते यवत येथील पालखी सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत आपण ऐकाल मुंबईच्या आकाशवाणी केंद्रावरून.

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. आता काही क्षणातच म्हणजे ठीक 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
1: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी, सूत्रसंचालन सविता जिरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीवाद.
0: दिस भरलेली

0: की काय तरी गर्भार, टाकी तपावले चाले रम्य दुपार, टाकी तपावले चाले रम्य दुपार।
1: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून। आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी।
2: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे। कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बरसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल।
1: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी।
3: जरी थंड वाटे तरी ऊब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी।
1: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी।
4: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर।
5: दुःखाच्या कडक उन्हात हक्काचा आधार म्हणजे सावली, खचलेल्या प्रत्येक जीवासाठी प्रेमाची जणू माऊली। कोल्हापूर मध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत सावली केअर सेंटर या संस्थेचे संचालक किशोर देशपांडे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा। दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका
6: गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 17 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा।
7: ऐकूया प्रादेशिक बातम्या।
8: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्रासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाण पूल बांधणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा। तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याची केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची ग्वाही। पंढरपुरातील आषाढी यात्रेच्या काळात एसटी महामंडळ 5,500 विशेष बस चालवणार। 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश। आणि मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 40 लाख रुपयांची मदत जाहीर। आता सविस्तर बातम्या। रेल्वे फाटका अभावी होणारे अपघात टाळण्यासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामांना प्राधान्य देण्यात येत असून महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपुरात केली। वर्धमान नगर इथल्या रस्ते विकास कामांचं तसंच राज्यातल्या 484 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांचं लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते। रेल्वे फाटका अभावी दरवर्षी 21,000 लोकांचा मृत्यू होत असल्यामुळे महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करण्याला प्राधान्य देणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात महारेलचे महाव्यवस्थापक राजेश कुमार जयस्वाल यांनी महारेलतर्फे राज्यात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली। यामध्ये अमरावती, सातारा, नाशिक, सांगली, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यातल्या कामांचा समावेश आहे। नागपूर महापालिकेच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत स्वप्नपूर्ती सदनिका प्रकल्पांचं भूमिपूजनही फडणवीस यांच्या हस्ते झालं। केंद्र सरकार तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणासाठी पूर्णपणे कटिबद्ध असून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, रोजगार, पुनर्वसन आणि सामाजिक सुरक्षेच्या विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल पुण्यात सांगितलं। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित तृतीयपंथीयांची ओळख आणि संबंधित प्रश्नांबाबत जनजागृती या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोप समारंभात ते बोलत होते। या 2 दिवसीय चर्चासत्रात देशभरातील शिक्षणतज्ञ, संशोधक, धोरणकर्ते, शासकीय अधिकारी, विद्यार्थी आणि तृतीयपंथीय समाजाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते। भारत आणि ब्रिटन यांच्यातला मुक्त व्यापार करार येत्या 15

0: जुलैपासून प्रत्यक्ष अंमलात येणार असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. हा करार भारतासाठी नव्या संधी, गुंतवणूक, रोजगार आणि व्यापारवृद्धीची दारं उघडणारा ठरणार आहे, असं गोयल म्हणाले. आरोग्यविषयक क्षेत्रात सरकारबरोबरच खासगी क्षेत्रही मोठ्या प्रमाणात काम करत असल्याचा लाभ नागरिकांना होत आहे, असं मत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल नाशिकमध्ये व्यक्त केलं. नाशिकमधील एका रुग्णालयाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महिला उन्नती वारी 2026 या विशेष उपक्रमाचा प्रारंभ महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत काल पुण्याजवळ उरळी कांचन इथं झाला. राज्य शासनाच्या महिलांसाठीच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसंच महिलांच्या हक्कांविषयीची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशानं या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. अधिकाधिक महिलांना याचा लाभ घ्यावा तसंच महिला वारकऱ्यांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन तटकरे यांनी यावेळी केलं. आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त राज्य परिवहन महामंडळाकडून यात्रा काळात 5,500 विशेष बस सोडण्याचं नियोजन केलं असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी पंढरपूरमध्ये दिली. यासंदर्भात काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. आषाढी यात्रा कालावधीत पंढरपुरातल्या बसेसची अंतर्गत आणि बाह्य स्वच्छता, निर्जंतुकीकरण करावं, त्याचबरोबर चालक वाहक यांची आरोग्य तपासणी करण्यात यावी अशा अनेक सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. जून आणि जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यात बहुतांश भागात शेतीच्या कामांना वेग आला आहे. या जिल्ह्यात यंदाच्या हंगामात आतापर्यंत झालेला पाऊस आणि पीक पाण्याची आमच्या प्रतिनिधींनी दिलेली सविस्तर माहिती.
1: जूनच्या उत्तरार्धापासून सुरू झालेल्या मान्सूनने जळगाव जिल्ह्याला चांगलाच दिलासा दिला आहे. जून आणि जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील बहुतांश भागात शेतीच्या कामांना वेग आला आहे. तर जळगाव जिल्ह्यात सरासरी 270 ते 350 मिलीमीटरच्या दरम्यान इतक्या पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सोयाबीन, कापूस, मका, बाजरी, तूर आदी खरीप पिकाच्या पेरण्या मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्या आहेत. अनेक ठिकाणी भूजल पातळीतही मोठ्या प्रमाणात सुधारणा झालेली आहे. पावसामुळे जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध होण्याची आशा देखील निर्माण झाली. गेल्या 2 दिवसात मात्र जळगाव जिल्ह्यात हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्यात. दरम्यान जळगाव जिल्ह्यात खरीप पिकांची 90% अधिक पेरणी पूर्ण झाली आहे. पश्चिम दक्षिणेकडील काही तालुक्यांमध्ये अद्याप पावसाची तूट कायम आहे. पुढील 2-3 आठवड्यांमध्ये समतोल पाऊस झाल्यास यंदाचा खरीप हंगाम उत्पादनाच्या दृष्टीने समाधानकारक ठरण्याची शक्यता कृषी तज्ज्ञ व्यक्त करीत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी राजेश यावलकर, जळगाव.
0: पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत झाली असून आयात कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यास मोठी मदत होत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या माहितीनुसार 2014-15 ते 2026 या कालावधीत या कार्यक्रमामुळे 1,90,000 कोटी रुपयांहून अधिक परकीय चलनाची बचत झाली आहे. तसंच शेतकऱ्यांना 1,60,000 कोटी रुपयांहून अधिक अतिरिक्त उत्पन्न मिळालं आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांच्या इंजिनचं नुकसान होतं या दाव्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. कोलंबियात झालेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 मध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी 5 सुवर्णपदकं पटकावली. यामध्ये पुण्याचा कनिष्क जैन आणि मुंबईचा श्रेष्ठ सुरैया यांचा समावेश आहे. देशनिहाय पदक तालिकेत भारत, चीन, कझाकस्तान, रशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान यांच्यासोबत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होता. स्पर्धेत 85 देशातल्या एकंदर 381 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेतील 9 मृतांच्या नातेवाईकांना 40 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड पालिकेकडून 10 लाख, राज्य शासनाकडून 5 लाख आणि ठेकेदार कंपनीकडून 25 लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती महापौर रवी लांडगे यांनी दिली आहे. दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी काल या दुर्घटनेसंदर्भात महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. महापालिकेचा पर्यावरण विभाग आणि अँटोनी लारा रिन्युएबल या संबंधित ठेकेदार कंपनीला नोटीस देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा इथल्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध

0: मुलांच्या शासकीय निवासी शाळा आणि वसतिगृहात 40 ते 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली. त्यांना शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर आहे. कतारचे नेते अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी यांचं काल निधन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्याप्रति आदर व्यक्त करण्यासाठी आज देशभरात एक दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. महिला क्रिकेटमध्ये लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडनं दुसऱ्या डावात 6 खेळाडूंच्या मोबदल्यात 130 धावा केल्या आहेत. इंग्लंडला विजयासाठी अद्याप 327 धावांची गरज आहे. तत्पूर्वी भारतानं दुसऱ्या डावात 7 खेळाडू गमावत 341 धावा करून इंग्लंडसमोर 457 धावांचं लक्ष ठेवलं. या ऐतिहासिक सामन्यात यास्तिका भाटियाच्या 113 धावांच्या जोरावर भारत मोठी धावसंख्या उभारली. हवामान. राज्याच्या बहुतांश भागात पावसानं विश्रांती घेतली आहे. आज कोकण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भात हवामान कोरडं राहील तर मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्रासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाणपूल बांधणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारद्वारे विविध सामाजिक सुरक्षांची प्रभावी अंमलबजावणी. पंढरपुरातील आषाढी यात्रेच्या काळात एसटी महामंडळ 5,500 विशेष बस चालवणार. 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश. आणि मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 40 लाख रुपयांची मदत जाहीर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:20 झाले आहेत.

श्रोतेहो, आपण ऐकत होतात पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात गोविंदराव टेंबे यांची भक्तिरचना. संगीत होतं राम पाठक यांचं. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. आता काही क्षणातच म्हणजे ठीक 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहो प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमाचा आढावा घेताना आपण त्याची संकल्पना, परिणाम, तंत्रज्ञानाचा वापर आणि गट शेतीचं महत्व जाणून घेतलं. मात्र आज शेतीसमोर उभं असलेलं सर्वात मोठं आव्हान म्हणजे हवामान बदल, अनिश्चित पर्जन्यमान आणि पाण्याची टंचाई. अशा परिस्थितीत जलसंधारण, पाणी अडवा आणि पाणी जिरवा, पीक नियोजन, शाश्वत शेती पद्धती आणि सामूहिक प्रयत्नांची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही अल निनोमुळे कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी जलसंधारणाच्या सर्व कामांना प्राधान्य द्यावे असे आवाहन केले आहे. दुसरीकडे पाणी फाउंडेशन, जलसंधारण, ग्रामस्तरीय लोकसहभाग आणि गट शेती या तिन्ही गोष्टींना एकत्र आणत शेती समृद्धीचा व्यापक मार्ग उभा करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्याच अनुषंगाने आजच्या भागात हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, जलसंधारण आणि गट शेतीचा परस्पर संबंध काय आहे, ग्रामीण तरुणांना शेतीकडे कसं आकर्षित करता येईल आणि पुढील 5 ते 7 वर्षांसाठी महाराष्ट्राच्या शेतीबाबत पाणी फाउंडेशनचं विजन काय आहे, त्या सगळ्यांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकळ सर. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: या फार्मर कप मध्ये ना महिला शेतकऱ्यांचा खूप वाढता उत्साह आहे, तर त्याच्या यशामागे नक्की काय महत्वाचे घटक आहेत आणि काही अनुभवही आम्हाला ऐकायला नक्कीच आवडतील.
1: पहिली गोष्ट म्हणजे महिलांकडनं काम जास्तीत जास्त होण्याची नेहमी अपेक्षा असते, पण त्या कामाचं चीज होत नाही, त्याचा सन्मान मिळत नाही. आपण गृहित धरतो हे तर तिचं कामच
0: आहे,
1: पण तसं नाही. तर मला वाटतं फार्मर कप एक निमित्त ठरलेलं आहे की हे जे इतकं मोठं काम आहे की या महिला आपल्याला अन्न देतात, त्या अन्नदात्या महिलांना की फक्त स्वयंपाक नव्हे ते तयार करण्यापासून, म्हणजे धान्य तयार करण्यापासून त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याची योग्य दखल, त्याचा योग्य यथोचित सन्मान आणि त्यासाठी त्यांना पुढे जाण्यासाठी व्यवस्था ही फार्मर कप मध्ये होते. म्हणजे अनेक महिला म्हणतात की आमची शाळा काय 8वी 10वी 12वी नंतर सुटली किंवा त्याला काही विशेष महत्व नव्हतं, आता कुठे आम्ही पुन्हा शाळा की

0: कॉलेजमध्ये गेल्याचं आम्हाला फिलिंग येते की आम्हाला मोठमोठ्या केमिकल्सची नावं शिकवली जातात आणि या महिला इतक्या सुंदर क्लास घेऊ शकतात. आता म्हणजे तुम्हाला खूप आनंद होईल, तुम्ही फील्डवरनं एकदा मी तुम्हाला आमंत्रण देतो, तुम्ही या, तुम्हाला खूप आवडेल की त्या महिला इतक्या म्हणजे ताकदीने विषय समजून घेतात, इतरांना समजावतात. तर मला वाटतं की हा प्लॅटफॉर्म अनफॉर्च्युनेटली दुर्मिळ होता, तो मिळाल्यामुळे महिलांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात होता. दुसरं कारण असं की आपला समाज एकंदर हा खूप आपण म्हणू शकतो की आपण एकमेकांपासून खूप दुरावलेले आहोत. समाज म्हणून म्हणजे कुटुंब म्हणून आपण दुरावलेले आहोत, कुटुंब म्हणजे जे व्यापक कुटुंब होतं तेही तुटलेलं आहे, गाव समाजातलं कुटुंब ही ते तुटलेलं आहे. थोडं एक्झॅजरेशन होईल पण ते जे जीवनशैली अशी झाली आहे की माणूस जेवढा एकमेकांजवळ होता तेवढा तो आज राहिलेला नाहीये. वॉटर कप स्पर्धा फार्मर कप स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे की माणसाला एकमेकांबद्दल प्रेम तयार करतं, विश्वास तयार करतं. म्हणजे अनेक महिला म्हणतात की आमची शेती तर सुधारलीच पण मला नवीन मैत्रिणी मिळाल्या,
1: तिचा मानसिक विकासही होतो.
0: आणि अडीअडचणीला या महिला इतक्या ग्रेट गोष्टी करतात. म्हणजे मी तुम्हाला काही उदाहरणं देतो की एक महिला होती, म्हणजे मला नावं आता लगेच लक्षात येत नाहीत आणि कदाचित सर्वांसमोर नावं घेणं तेवढं औचित्य नसेलही, तर त्या महिलेचे आई वडील नव्हते. गावात जेव्हा धोंडे जेवणाचं वेळ आलं तेव्हा आता हे धोंडे जेवण कोण करणार, तर गटाने तिच्या नवऱ्याला जावई समजून ते धोंडे जेवण केलं आणि प्रेझेंट सकट इतकं प्रेमाने सगळं तिचं कौतुक झालं की तिला एक नवीन माहेर गटाच्या रूपात मिळालं. कुठे कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी गटाने एकत्र आणले आलेलं आहे, कुठे आम्ही बघितलंय की डिलिव्हरीसाठी गट एकत्र येतो, त्या महिलेची देखभाल करतो. म्हणजे इतक्या ठिकाणी महिलांनी डोळ्यात अश्रू आणून म्हटलंय की माहेरचं जे प्रेम नव्हतं ते प्रेम मला गटाच्या रूपात मिळालेलं आहे. तर खूप मोठा आधार एकमेकींचा ही विशेष गोष्ट. हा काय पाणी फाउंडेशनचा आहे का, शासनाचा आहे का, कॉर्पोरेटचा आहे का, तर अजिबात नाही. स्वतः त्या शेतकरी महिला एकमेकांना आधार देत आहेत आणि नवीन वाट स्वतःसाठी स्वतःच्या जिद्दीने स्वतःच्या ज्ञानाने आणि स्वतःच्या प्रेमाने त्या तयार करतात.
1: आयुष्य जगण्याचं एक आपण म्हणू शकतो की एक रोजचा नवीन दिवस, रोज रोजचाच होता पण एक नवीन दिवस आता त्या जगत असतील.
0: अगदी अगदी. आणि त्याचं श्रेय पूर्णपणे त्यांचं आणि त्यांचंच आहे.
1: म्हणजे जी गोष्ट त्यांना मार्ग दाखवण्याचं काम,
0: कॅटलिस्ट. कॅटलिस्ट कसा असतो की तो स्वतः काहीच करत नाही, बाकी सगळं काम त्यांनीच केलेलं आहे. म्हणजे आम्हाला खूप अभिमान आहे आपल्या शेतकरी पुरुषांचाही आणि पण खास करून महिलांचा.
1: वा खूपच छान सर. या सगळ्यांमध्ये खरं तर आता जसं तुम्ही सांगितलं की वन टू वन क्लासेस होतात, तसं स्मार्ट शेती ऍप किंवा डिजिटल तंत्रज्ञान जी पूर्वी एक पारंपरिक शेती केली जात होती त्याला कुठेतरी ते छेद गेलेला आहे, AI तंत्रज्ञान आलेलं आहे, याचा सगळा कसा फायदा करून घेत आहेत?
0: महाराष्ट्र शासनाने AI तंत्रज्ञानामध्ये राष्ट्रीय पातळीवरती कदाचित आंतरराष्ट्रीय पातळीवरती पुढाकार घेतलेला आहे. काही महिन्यांपूर्वी AI फॉर ऍग्री हे खूप मोठं एक कॉन्फरन्स महाराष्ट्र सरकारने ऑर्गनाईज केलं, जगभरातनं लोक आली होती. त्यात विशेष गोष्ट अशी, तर महाराष्ट्र सरकारने महाविस्तार नावाचं AI एनेबल्ड ऍप तयार केलेलं आहे. ज्याच्यामध्ये AI मार्फत डेटा कॅप्चरही केला जातो आणि त्या आधारावरती शेतकऱ्यांना ऍडवायझरीज दिल्या जातात. आणि याच्यामध्ये त्यावेळचे जे सचिव सर होते, रस्तोगी सर, परिमल सर जे आता कृषी सचिव आहेत, यांनी खूप पायनियरिंग काम केलं. त्यांच्या सोबतीला नंदन निलेकणीची टीम जी आहे त्यांनी खूप महत्वाचं काम केलं आणि आय फील की दिस इज द फ्युचर. आणि हे खूप सुंदर काम आपल्या महाराष्ट्रात होत आहे, अर्थात त्याचा वापर आता आपण हार्डली सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही, पण येणाऱ्या दिवसात हे नाव रूपाला येईल आणि खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे अनेक गोष्टींमध्ये. म्हणजे AI चा वापर करून तुम्ही अनेक गोष्टी खूप छान प्रेडिक्ट करू शकता. उदाहरणार्थ एखादी कीड जर पसरतीये तर ती पसर येण्या अगोदर तुम्ही त्याला थांबू शकता, कारण तुम्हाला AI मार्फत अशा सूचना मिळू शकतील की ही कीड या भौगोलिक दिशेने पसरतीये. तसंच वेदरच्या बाबतीतील ऍडवायझरीज अनेक क्षेत्रामध्ये, किंवा कोणतं पीक घ्यावं, कशाचं प्रोडक्शन जास्त होत आहे, कुठे डिमांड कमी आहे, कुठे जास्त आहे, म्हणजे AI चे ऍप्लिकेशन अनंत आहेत. आणि मला वाटतं निश्चित येणाऱ्या एक दोन वर्षात आपण त्याचा प्रत्यय आपण पाहत राहू. तर मला वाटतं

0: ही अभिमानाची गोष्ट की महाराष्ट्राने याच्यात खूप मोठा पुढाकार घेतलेला आहे.
1: सर, खरं तर इतक्या अनेक गोष्टी तुम्ही आम्हाला सांगत आहात, प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्या शिकताना किंवा ते शिकल्यावर त्याचा जो फायदा होत असेल त्याने खरंच म्हणजे एक वेगळी दिशा त्यांना मिळत आहे शेती करण्याचीही. आणि मुळात जेव्हा आपल्याला फायदा दिसतो किंवा त्याचा रिझल्ट दिसतो तो खूप महत्वाचा असतो. पण सर, यावर्षी आपण म्हणतो की अल निनोमुळे पावसाची शक्यता जरा कमी आहे, मग अशा वेळेला त्यांनी कुठल्या उपाययोजना करणं फार गरजेचं आहे किंवा काय केलं पाहिजे?
0: एल निनो हे खूप मोठं संकट आहे. त्याचा एक प्रकारे दुष्परिणाम आपण ऑलरेडी आपण पाहत आहोत की पाऊस खूप उशिरा झाला. म्हणजे आता जुलै महिना सुरू झाला आणि तरी पेरण्या म्हणजे भात शेतीच्या जर सोडल्या तर महाराष्ट्रात हार्डली 10% सुद्धा झाले असतील की काय, मला एक्झॅक्ट आकडेवारी नाही माहिती, पण खूप कमी प्रमाणात पेरण्या झालेल्या आहेत. त्यामुळे पेरण्या जवळजवळ महिन्याभराने आपण म्हणू शकतो की ऑलरेडी उशीर झालाय. आणि पाऊस जरी आता पडला तरी त्यानंतर पावसामध्ये खंड पडणार साधारणपणे आपल्याला म्हणजे, आणि तो खंड कधी पडणार ही आपल्याला नक्की माहित नाही, पण तो पडणार याची दाट शक्यता आहे असं म्हणायला हरकत नाही. तर या सगळ्या कारणामुळे निश्चित त्याचा शेतीवर खूप भयंकर परिणाम पडणार आहे किंवा पडतो आहे. आणि मी म्हणेन की फक्त शेतीवर नव्हे तर एकंदर शहरी आणि ग्रामीण जीवनावरती प्रचंड परिणाम त्याचा दुष्परिणाम पडणार आहे. आता कितपत होईल हे आपण सांगू शकत नाही, कारण जोपर्यंत पावसाळा पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला ही पूर्ण चित्र हे आपल्या समोर नाहीये. तर आव्हानात्मक वर्ष आहे. या आव्हानांना तोंड देण्यासाठी मी म्हणेन की गट शेती हा एक महत्वाचं माध्यम आहे. त्यातनं सुटका होईल का? तर नाही. पण काही प्रमाणात आपण त्याचे दुष्परिणाम कमी करू शकतो का? तर होय. तर शेतीतल्या काही अशा पद्धती आहेत, प्रॅक्टिसेस आहेत की ज्याच्यामुळे आपण पाणी बऱ्यापैकी वाचवू शकतो की पाण्याची गरज आपण कमी करू शकतो. तर एक उदाहरण मी तुम्हाला देतो. एक उदाहरण आहे म्हणजे BBF वर पेरणी करणे, एकतर BBF किंवा सरीवरंबा. याच्यामुळे काय होतं की अतिवृष्टी जरी झाली तरी पाणी सऱ्यातून निघून जातं, आणि अतिवृष्टी नाहीये दुष्काळ जरी असला तरी पाण्याच्या बाबतीत कमी ताण पडतो आपल्या पिकावर बेडवरती त्याची शेती केली असल्यामुळे. तर असे अनेक लहान मोठे प्रॅक्टिसेस आहेत की जे आपण आपल्या शेतीशाळामार्फत व्हिडिओ SOP कॉल मार्फत आपण शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचवत असतो.
1: ओके, पण म्हणजे त्यातूनही मार्ग काही ना काहीतरी काढणं गरजेचं आहे.
0: हो, निश्चितच. म्हणजे आपण त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. म्हणजे एक म्हणजे तुम्ही कोणतं पीक घेता, की दीर्घ पिरियडचं पीक जर तुम्ही घेतलं तर निश्चितच त्याला अधिक पाणी तुम्हाला लागणार आहे. 6 महिन्यांसाठी काही पिकं असतात, ती मोसमी पिकं तुम्ही घ्यावीत का? ते शेतकऱ्यांनी आपला विवेक वापरून ते ठरवावं. कारण कमी अवधीची सुद्धा पिकं आहेत, तर ती कमी अवधीची पिकं घेतली तर ते बेटर आहे का हे एक सुचवत आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा ताण अधिक सहन करणारे वाणही असतात, किंवा एखाद्या पिकामध्ये सुद्धा कमी कालावधीचे वाण असतात. उदाहरणार्थ सोयाबीन हे जे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं खरीफाचं पीक आहे, त्याच्यामध्ये काही वाण आहेत की जे 120 दिवसात येतात, पण काही वाण अशी आहेत की जे 100 दिवसात येतात. तर कमी पावसाच्या वर्षामध्ये मग ते 100 दिवसाचे वाण आपण घ्यावेत की नाही हे शेतकऱ्यांनी विचार करावा. तर असे सगळे लहान मोठे पर्याय आपण शेतकऱ्यांसमोर सतत आपण मांडत
1: असतो. सर, आता तुम्ही सांगितलं
0: त्यातनं सुटका होईल का? एल निनोज तर नाही, पण आपण काही प्रमाणात कमी करू शकतो का? तर निश्चित आपण कमी करू शकतो.
1: नक्कीच, त्याच्यामध्येही अजून काही प्रयोग करून आपण त्याला तोंड देऊ शकतो. सर, शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, स्मार्ट शेती ऍप, कृत्रिम बुद्धिमत्ता, मार्गदर्शकांची भूमिका आणि विविध यंत्रणांमागील समन्वयातून शेती परिवर्तनाला मिळणारी गती याविषयी आपण अत्यंत सविस्तर आणि मोलाची माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, आजच्या भागातून आधुनिक शेती ही केवळ मेहनतीवर नाही तर ज्ञान, तंत्रज्ञान, माहिती आणि सामूहिक कृतीवर आधारित असते हे स्पष्ट झालं. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी 7:25 तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो, प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम श्वास हेल्थ केअर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि एअर एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोता नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर आशिष मडकेसर आहेत आपल्यासोबत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार सर.
4: नमस्कार
3: डॉक्टर आशिष. असं कधी होतं का की रुग्णाला त्रास खूप होतोय पण आजार काही फार मोठा आहे असं वाटत तरी नाही? म्हणजे असं झालं होतं की ओळखीचे एक जण होते ते सहज दाखवायला म्हणून डॉक्टरांना गेले, त्यांना वाटलं काहीतरी किरकोळ असेल तर त्यांना डायरेक्ट ऍडमिटच करून घेतलं डॉक्टर. अशी केस तुमच्याकडे असते का आणि काय असतं याच्यामध्ये?
4: बऱ्याचदा रुग्णालाच त्यांच्या तक्रारी समजून येत नाही. असाच एक 50 बाई गेले 8 ते 10 वर्षे मानसोपचार त्यांना सुरू होता. त्यांना चिंता, नैराश्य, दडपण आणि दररोजच्या गोष्टी करताना लक्ष विचलित होणे अशा अनेक मानसिक विकारांनी त्या त्रस्त होत्या. यातच आता त्यांना मेनोपॉजचा काळ आला होता आणि त्यामुळे या आजारांमध्ये एक भर पडली होती आणि या सर्वांमध्ये त्यांचे स्वतःच्या शारीरिक दुखण्यांकडे थोडं दुर्लक्ष झाले असावे.
3: अच्छा.
4: त्यांना साधारण 1.5 ते 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला होता, खोकल्यातून चिकट किंवा पिवळसर किंवा हिरवा कफ पडत होता, अधूनमधून छातीत दुखत होते, श्वास घेताना त्रास होत होता, किरकोळ कणकण ताप येत होता आणि या सर्वांबरोबर सतत प्रचंड थकवा, अशक्तपणा हा जाणवत होता. आधीच मानसिक विकारांनी ग्रस्त आणि त्यामध्ये खाणे आणखीनच कमी झाले, या सर्वांमुळे मानसिक विकारांचा भाग समजून त्यांनी याकडे दुर्लक्ष केले असावे. जेव्हा आमच्याकडे पेशंट आल्या तेव्हा फुफ्फुसाच्या आवरणांमध्ये पाणी झाले असेल असा अंदाज आम्हाला आला. जेव्हा प्रत्यक्ष छातीची सोनोग्राफी केली त्यामध्ये पस असावा ही शंका आली, त्यामुळे ते पाणी काढण्यासाठी प्लॅन केला आणि ती शंका खरी ठरली. त्यामध्ये पस निघाला, त्याची तपासणी केली, त्यामध्ये क्षयरोगाचे निदान झाले. अर्थात योग्य पद्धतीने उपचार केल्यानंतर त्या बहिणीचा आजार कमी झाला.
3: याबद्दल तुमच्याकडून आधी काय कायचंच आहे सर, पण त्याआधी श्रोते हो श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934 73-850-63-934 7385063934. डॉक्टर आशिष, तुम्ही सांगताय अशा रुग्णांबद्दल की ज्यांना दिसत तर काही नाही पण खूप गंभीर आजार झालेला असू शकतो.
4: हो, तर ते त्यांचा क्षयरोगाचं निदान झाले आणि अर्थात योग्य त्या पद्धतीने उपचार केल्यानंतर त्या बाईंचा आजार कमी झाला आणि मानसोपचारासाठी जी औषधे सुरू होती त्या औषधांचा सुद्धा डोस कमी करू शकलो आम्ही.
3: अच्छा.
4: या सर्वांमुळे त्या या आजारातून बऱ्या झाल्या. खर तर क्षयरोग हा संसर्गजन्य आजार आहे आणि क्षयरोग अशा व्यक्तींमध्ये होतो ज्या व्यक्तींमध्ये रोग प्रतिकारक क्षमता कमी असते, जसे की मधुमेह, कर्करोग, दीर्घकालीन श्वसन विकार किंवा वेगवेगळ्या दीर्घकालीन विकारांसाठी स्टेरॉइड सारखी ट्रीटमेंट चालू असते. याचबरोबर काही अचानक कारणानिमित्त कामाचा ताण वाढतो, जागरणी होतात आणि खाण्याकडे दुर्लक्ष होते. अशा काळात रोग प्रतिकारक क्षमता कमी होऊन त्याचा त्रास होतो. अशा सर्व व्यक्तींमध्ये क्षयरोगाची पॉसिबिलिटी जास्त असते. ही महत्वाची गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवावी. क्षयरोग पूर्णपणे बरा होतो, नेमके

0: आणि नियमित उपचार महत्वाचे असतात.
1: बरोबर.
0: यामध्ये चाल ढकल करून चालत नाही, उपचाराचा डोस कमी करून चालत नाही. आणि सर्वात महत्वाचे, घाबरून न जाता सुरुवातीला तपासली जाणारी त्यांची थुंकी किंवा ब्रॉन्कोस्कोपी किंवा आपण ब्रॉन्कोस्कोपी मध्ये घेतला जाणारा ब्रॉन्क्युअल वॉश, जसं की ह्या केसमध्ये आपण त्यांचा पू काढला, पस काढला, तर त्यामधील क्षयरोगाच्या जंतूसाठी आणि त्याचबरोबर त्या औषधांच्या रेजिस्टन्स साठी त्याची तपासणी करून घेणं आणि त्याची नेमकी ट्रीटमेंट घेणं हे महत्वाचं असतं. हे सर्वांनी लक्षात ठेवावं.
2: नक्कीच. याबरोबरच वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73 853 63 934, 73 853 63 934, 7385 06 3934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर आशिष मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
5: श्रोते, आताच आपण श्वास हेल्थकेअर हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सकाळचे 7:45 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत भक्तिगीतांचा कार्यक्रम.

0: श्रुतीहो आपण ऐकत होतात संजीव अभ्यंकर यांनी गालेली संत नामदेव महाराजांची ही भक्तिरचना. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण.
1: बाळे कोण शिवल्यागत का बंधाय?
2: दाढ लय दुखालिया मंजन लावून बसलोय.
1: बाळे साळी पिरून घेऊ येतात वय. उठ आधी आणि माधव मिशनला जा फास्ट.
2: वय दातासाठी एक नंबर.
3: माधव मिशन देवल क्लब तळमजला कोल्हापूर.

श्रोते हो आपण ऐकत होतात रवींद्र साठे यांच्या स्वरात अरविंद आगाशे यांची ही रचना. संगीत होतं संजय हांडे यांचं. भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आता काही क्षणातच म्हणजे ठीक 8 वाजता समाचार प्रभात, त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज आपण ऐकाल आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, आणि सकाळी 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. श्रोते हो, आज सकाळी 8:40 संत तुकाराम महाराज यांच्या लोणी काळभोर ते यवत येथील पालखी सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत आपण ऐकाल मुंबई केंद्रावरून. सुरुवातीला ऐकूया समाचार प्रभात.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:15 झालेले आहेत. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, सविता मस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्पेन, बेल्जियम आणि फिनलंडच्या दौऱ्यावर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज इंटरपोल डिजिटल न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या समूहाच्या 11व्या बैठकीचं उद्घाटन. विकसित भारतासाठी नशामुक्त युवक या मोहिमेच्या पुढच्या टप्प्याला देशभरात सुरुवात. देशभरात व्यापक प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम. उत्तर प्रदेश सरकारनं एकाच दिवसात विक्रमी 35,27,00,000 रोपं लावली. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या महिला क्रिकेट कसोटीमध्ये भारतीय संघ भक्कम स्थितीत. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्पेन, बेल्जियम आणि फिनलंडच्या दौऱ्यावर जाणाऱ्या एका उच्चस्तरीय भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहेत. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि शाश्वतता यावर लक्ष केंद्रित करून युरोपबरोबरची भारताची आर्थिक भागीदारी अधिक बळकट करणं हा या दौऱ्याचा उद्देश आहे. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात गोयल स्पेनला भेट देणार आहेत. स्पेन चेंबर ऑफ कॉमर्स आणि ICEX स्पेन ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट यांच्यासोबत एका व्यावसायिक गोलमेज परिषदेत ते सहभागी होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज गांधीनगर इथं इंटरपोल डिजिटल न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या समूहाच्या अर्थात इंटरपोल डिजिटल फॉरेन्सिक एक्सपर्ट ग्रुपच्या 11व्या बैठकीचं तसंच आंतरराष्ट्रीय तपासनीस गुन्हे तपास स्पर्धा आणि शिखर परिषदेचं उद्घाटन होणार आहे. भारत या परिषदेचं यजमानपद दुसऱ्यांदा भूषवत आहे. या परिषदेत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी आणि 47 देशातील कायदा अंमलबजावणी क्षेत्रातील प्रतिनिधींसह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आर्थिक गुन्ह्यांचा तपास, गुन्ह्याच्या ठिकाणाचं व्यवस्थापन, भारतातील पहिल्या उत्कृष्टता केंद्रांचं अनावरण आणि आशियातील पहिल्या स्वदेशी मोबाईल प्रयोगशाळेचं लोकार्पण शहा यांच्या हस्ते करण्यात येईल. विकसित भारतासाठी नशामुक्त युवक या मोहिमेच्या पुढच्या टप्प्याला देशभरात सुरुवात झाली आहे. युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या या उपक्रमात जिल्हा, राज्य आणि देशपातळीवर विविध स्पर्धांचं आयोजन केलं जाणार आहे. यासाठीची नोंदणी आजपासून माय भारत या पोर्टलवर सुरू होईल. जिल्हास्तरीय स्पर्धा 24-27 जुलै दरम्यान होणार आहेत. यातील विजेते पुढे राज्य पातळीवर सहभागी होतील. या स्पर्धांची राष्ट्रीय स्तरावरील अंतिम स्पर्धा राष्ट्रीय युवा महोत्सवादरम्यान 12-13 ऑगस्टला होणार आहे. नृत्य, संगीत, रील्स आणि लघुपट, नुक्कड नाटक आदी 5 विभागात या स्पर्धा होतील. काल देशभरात व्यापक प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल गुजरातच्या गांधीनगरमध्ये वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ केला. या मोहिमेअंतर्गत गांधीनगरमध्ये 1,25,00,000 अधिक रोपं लावण्यात आली. उत्तर प्रदेशात एक पेड माँ के नाम या मोहिमेअंतर्गत काल एकाच दिवसात 35,27,00,000 रोपं लावून पर्यावरण संवर्धनात एक नवा विक्रम प्रस्थापित करण्यात आला. ही संख्या सरकारच्या 35 कोटींच्या उद्दिष्टापेक्षा 27,89,000 अधिक आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं गगनयान क्रू मॉड्यूल प्रणालीच्या 3 महत्वाच्या यशस्वी चाचण्या घेतल्या आहेत. अंतराळवीरांना पृथ्वीवर सुरक्षित उतरण्याच्या दृष्टीनं या 3 चाचण्या महत्वाच्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 जुलैला आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून देश परदेशातील जनते

यांच्याशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 136वा भाग आहे. या कार्यक्रमासाठी नागरिक त्यांच्या कल्पना आणि सूचना नरेंद्र मोदी ऍप किंवा माय GOV ओपन फोरमच्या माध्यमातून 24 तारखेपर्यंत पाठवू शकतात. कतारचे नेते अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी यांचं काल निधन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आज देशभरात एक दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेनं इराणविरुद्ध पुन्हा एकदा लष्करी हल्ले सुरू केले आहेत. होर्मुझची समुद्रधुनी ओलांडणाऱ्या व्यापारी जहाजांना आणि त्यावरील कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्याची इराणची क्षमता आणखी कमकुवत करणं हा या हल्ल्यांचा उद्देश असल्याचं US सेंट्रल कमांडनं समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. आखातात अगोदरच तणाव वाढलेला असताना पुन्हा नव्यानं हे हल्ले झाले आहेत. दरम्यान संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांनी इराण आणि अमेरिकेदरम्यान सुरू झालेल्या या लष्करी संघर्षाचे गंभीर स्वरूपाचे प्रादेशिक आणि जागतिक परिणाम होण्याची शक्यता असल्यानं त्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. भारतीय कर्मचारी असलेल्या GFS गॅलेक्सी या व्यापारी जहाजावर ओमानच्या किनाऱ्यानजीक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जहाजावरील 11 भारतीय कर्मचाऱ्यांपैकी 10 जणांची सुटका करण्यात आली असून एक कर्मचारी बेपत्ता आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं या हल्ल्याचा निषेध केला असून या भागात व्यापारी जहाजांवर होणाऱ्या सततच्या हल्ल्यांच्या घटनांबद्दल मंत्रालयानं चिंता व्यक्त केली आहे. या भागात शांतता आणि स्थिरता परत यावी यासाठी राजनैतिक तोडगा काढण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. येमेनला जाणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी 2017 लागू करण्यात आलेल्या अधिसूचना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं काल मागे घेतल्या. येमेनमधील गृहयुद्ध आणि सशस्त्र संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं या अधिसूचना जारी करण्यात आल्या होत्या. केवळ आवश्यक असेल तरच येमेनला प्रवास करण्याचा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिला आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांच्या इंजिनचं नुकसान होतं या दाव्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत झाली असून आयात कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मोठी मदत होत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. या कार्यक्रमामुळे गेल्या 10 वर्षात सुमारे 1,90,000 कोटी रुपयांहून अधिक परकीय चलनाची बचत झाली असून शेतकऱ्यांना 1,60,000 कोटी रुपयांहून अधिक अतिरिक्त उत्पन्न मिळालं आहे. व्हिएतनाममधील फुकवॉक बेटाजवळ झालेल्या पर्यटकांच्या बोट दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या 15 भारतीयांचे मृतदेह हो ची मिन शहरात काल आणण्यात आले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे मृतदेह भारतात आणले जातील असं व्हिएतनाममधील भारतीय दूतावासानं समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. मृतांमध्ये 10 जण तमिळनाडूचे, 3 जण आंध्र प्रदेशचे आणि 2 जण केरळचे होते. कोलंबियातील बुकारामंगा इथं नुकत्याच झालेल्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या 5 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. सुवर्णपदक विजेत्यांमध्ये पुण्याचा कनिष्क जैन, इंदूरचा रिद्धेश अनंत बेंडाले, नवी दिल्लीचा रुषित गर्ग, मुंबईचा श्रेष्ठ सुरैया आणि अहमदाबादचा स्वरित जोशी यांचा समावेश आहे. याबरोबरच या स्पर्धेत भारतानं रशिया, चीन, कझाकस्तान, दक्षिण कोरिया आणि तैवान यांच्यासह संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत इटलीच्या जेनिक सिनर यानं सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपद पटकावलं. काल झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात सिनरनं जर्मनीच्या अलेक्झांडर स्वेरेववर 6-7, 7-6, 6-3, 6-4 अशी मात केली. याच स्पर्धेच्या महिला दुहेरीत चिनी फ्रेंच जोडीनं कॅनेडियन ब्राझील जोडीचा 6-3, 7-5 असा पराभव करून अजिंक्यपद पटकावलं. फिफा विश्वचषक स्पर्धेचे सर्व उपांत्यपूर्व सामने पार पडले असून उपांत्य फेरीचं चित्र स्पष्ट झालं आहे. या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना फ्रान्स आणि स्पेन यांच्यात बुधवारी 15 तारखेला खेळला जाईल. महिला क्रिकेटमध्ये लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्याच्या 3रा दिवशी इंग्लंडनं दुसऱ्या डावात 6 खेळाडूंच्या मोबदल्यात 130 धावा केल्या आहेत. इंग्लंडला विजयासाठी अद्याप 327 धावांची गरज आहे. तत्पूर्वी भारतानं दुसऱ्या डावात 7 खेळाडू गमावत 341 धावा केल्या आणि इंग्लंडसमोर 457 धावांचं लक्ष ठेवलं.
या ऐतिहासिक सामन्यात यस्तिका भाटिया

च्या 113 धावांच्या जोरावर भारतानं मोठी धावसंख्या उभारली. हवामान. पुढील 2 ते 3 दिवसात ईशान्य भारत, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे. तर पुढील 4 ते 5 दिवसात पूर्व उत्तर प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्पेन, बेल्जियम आणि फिनलंडच्या दौऱ्यावर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज इंटरपोल डिजिटल न्यायवैद्यक तज्ञांच्या समूहाच्या 11व्या बैठकीचं उद्घाटन. विकसित भारतासाठी नशामुक्त युवक या मोहिमेच्या पुढच्या टप्प्याला देशभरात सुरुवात. देशभरात व्यापक प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम. उत्तर प्रदेश सरकारनं एकाच दिवसात विक्रमी 35,27,00,000 रोपं लावली. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या महिला क्रिकेट कसोटीमध्ये भारतीय संघ भक्कम स्थितीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार. राष्ट्रीय मराठी

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 आणि 35 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम पायी वारी पंढरीची.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात आज ऐकूयात श्री संत तुकाराम महाराज पालखीच्या लोणी काळभोर ते यवत प्रवासावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. कार्यक्रमासाठी निवेदन केलं आहे विकास जोशी यांनी, तर निर्मिती सहाय्य आहे आरती गाढवे यांचं. सादर करते गौरव शिंपी आणि धीरज केदारे.

रामकृष्ण हरिवास होते हो। आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आध्यात्मिक आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग। संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी देहूहून पंढरपूरकडे निघते आणि या प्रवासातील प्रत्येक टप्पा वारकरी संप्रदायाच्या भक्ती समता सेवा आणि शिस्तीचा अनुभव देणारा असतो। लाखो वारकऱ्यांच्या मुखी अखंड नामघोष हातात टाळ मृदुंग आणि हृदयात विठ्ठल भक्तीचा अखंड झरा घेऊन ही पालखी आपल्या पुढील मुक्कामाकडे वाटचाल करत असते। त्यापैकी लोणी काळभोर ते यवत हा टप्पा विशेष महत्वाचा मानला जातो। ग्रामीण भागातून होणारा हा प्रवास वारकरी आणि ग्रामस्थ यांच्यातील आत्मीयतेचं सुंदर दर्शन घडवतो। आजच्या आकाशवाणी वृत्तांत मध्ये आपण अनुभवणार आहोत लोणी काळभोर ते यवत या प्रवासातील भक्तिमय वातावरण, वारकऱ्यांचा उत्साह, सेवा, शिस्त आणि वारीची समृद्ध परंपरा। श्रोते हो, पहाटेच्या मंगल वातावरणात टाळ मृदुंग वीणा आणि हरिनामाच्या गजरात पालखी पुण्याहून पुढील मुक्कामासाठी मार्गस्थ

ज्ञानोबा तुकाराम, पांडुरंग हरी या जयघोषांनी परिसर दुमदुमून जातो. भगव्या पताका वाऱ्यावर डोलत असतात आणि लाखो वारकरी एकाच लयीत एकाच भावनेनं विठुरायाच्या भेटीसाठी पुढे चालत असतात. लोणी काळभोर परिसरातून पुढे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ग्रामस्थ वारकऱ्यांच्या स्वागतासाठी उभे होते. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, फराळ, वैद्यकीय सेवा, विश्रांतीची सोय अशा विविध प्रकारच्या सेवांमधून समाजातील सेवाभावाचं दर्शन घडतं. वारकरी ही शिस्त, स्वच्छता आणि परस्पर सहकार्य यांचं उत्तम उदाहरण घालून देतात. वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून सामाजिक एकात्मतेची आणि लोकसहभागाची चळवळ आहे हे या प्रवासातून प्रकर्षानं जाणवतं. या प्रवासादरम्यान पालखी कुंजीरवाडी फाटा, सोसायटी ग्राउंड उरळी कांचन, जावजी बुवाची वाडी या ठिकाणी विसावा घेत घेत यवच्या दिशेनं मार्गक्रमण करत होती. श्रोते हो, संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचं उरळी कांचन नगरीत आगमन होताच संपूर्ण परिसर ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषानं दुमदुमला.

0: पळून गेला. ठिकठिकाणी रांगोळ्या, फुलांची उधळण आणि टाळ मृदुंगाच्या गजरात भाविक आणि ग्रामस्थांनी पालखीचं उत्स्फूर्त स्वागत केलं. दर्शनासाठी आणि स्वागतासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारच्या विसाव्याच्या वेळी आकाशवाणी पुणेचे प्रसारण अधिकारी गौरव शिंपी यांनी प्रशासनाच्या विविध विभागामार्फत करण्यात आलेल्या सुविधांबाबत जाणून घेतलं.
1: भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची. मी डॉक्टर सागर नाशिककर, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र उरुळी कांचन. आमच्या उरुळी कांचन गावामध्ये पालखीचा 2 तास विसावा असतो. वारकरी मंडळींना आणि ग्रामस्थांना आरोग्याच्या सर्व सेवा सुविधा आमच्याकडून 3 बूथच्या मार्फत पुरविल्या जातात. 2 अधिकारी आणि 52 कर्मचारी यांच्या मार्फत आम्ही आरोग्याच्या सेवा पुरवतो. तसंच पालखीमध्ये आलेल्या वारकरी भक्त मंडळींसाठी पाण्याची तहान भागवण्यासाठी जे टँकर्स असतात त्या टँकर्सच्या पाण्याची गुणवत्ता आम्ही तपासतो आणि जिथे आम्हाला ते चांगले वाटत नाही ते पाणी आम्ही शुद्ध करून घेतो. अशा प्रकारे आम्ही सर्व वारकऱ्यांना आरोग्याच्या आणि पिण्याच्या स्वच्छ पाण्यासाठी सेवा पुरवतो. वारकरी भक्त मंडळींमध्ये मुख्यतः सांध्यांचं दुखणं, पायाचं दुखणं यासाठी आम्ही त्यांना पेनकिलर जेल असेल किंवा पेनकिलर गोळ्या आणि जर त्यांना काही डिहायड्रेशन वगैरे त्रास झाला त्यासाठी क्षार संजीवनी तसंच इतर आनुषंगिक सर्व प्रकारचे औषध उपचार आम्ही करतो. आणि आमच्याकडे रुग्णवाहिका एक थांबून असते. जर कुठलेही गंभीर स्वरूपाचे रुग्ण आले तर खाजगी यांच्यामध्ये 10% बेड राखीव ठेवण्यासाठी आम्ही त्यांना आवाहन केलेलं असतं आणि इतर ठिकाणी देखील आम्ही ते तत्काळ संदर्भित करतो.
2: माझे नाव कमल दिलीप कांचन. माझी अंगणवाडी पांढरस्तर मध्ये गारुडी वस्ती म्हणून ठिकाणी, तिथे माझी अंगणवाडी भरते. पण आता हिरकणी कक्ष म्हणजे आयसीडीच हे ना, त्यामुळे आम्ही पूर्णपणे सगळं लक्ष देऊन करतो. 2 दिवस झाले आम्ही याच्यासाठी इथेच आहे, सगळी व्यवस्था केली, त्यामुळे कोणाची जशी गैरसोय होणार नाही अशा पद्धतीने. यामध्ये इथे नाही का बाळकृष्ण कोपरा केलेला आहे, त्यामध्ये लाडू वगैरे असं मुलांना खायचं ठेवलेले आहे. आणि इथं मुलांसाठी खेळणी, आता ही लहान लहान मुलं येतात मग त्यांना खेळावं असं वाटतं. हे आपले फुगे मुलांना त्याच्याकडे पाहून आकर्षण वाटतं, त्यामुळे ते पण सगळी व्यवस्था केलेली आहे. आणि म्हणजे काय खावं काय खाऊ नये हे पण फ्लेक्स वगैरे लावले. परत आम्ही प्रधानमंत्री मातृवंदना योजना हा फॉर्म भरतो आम्ही, म्हणजे नाही का डिलिव्हरी झाल्यानंतर त्या महिलेला 5,000 रुपये मिळतात. ते पण काय डॉक्युमेंट लागतात ते सगळं आम्ही इथं फ्लेक्सद्वारे सांगतो आणि करून पण घेतो आम्ही. आमचे जवळजवळ 13-13 फॉर्म 14-14 फॉर्म झालेले.
0: यावेळी आम्ही काही वारकऱ्यांशी संवाद साधला. अनेक वर्षांपासून वारी करणाऱ्या वारकऱ्यांनी पायी वारीचा आध्यात्मिक आनंद, विठ्ठल भक्तीची अनुभूती आणि वारी म्हणजे चालतं बोलतं संस्कार विद्यापीठ असल्याच्या भावना आमच्या जवळ व्यक्त केल्या. ऐकूया.
3: रामकृष्ण हरी. मी दिलीप मोरे, जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा विश्वस्त. जगद्गुरु तुकोबारांचा 341वा पालख आज उरुळी कांचन येथे दुपारच्या मुक्कामाला येत आहे. त्याचबरोबर सोहळ्याचं वैशिष्ट्य माझे या सोहळ्यामध्ये जवळजवळ 400 दिंड्या अधिकृत आहे. बऱ्याचशा दिंड्या स्वयंभू आहे. या दिंड्यांना काही कमी पडलं त्या संस्थांमार्फत, इतर शासकीय प्रशासनामार्फत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत त्यांची योग्य प्रकारे दखल घेऊन पाणी निवारा सावली करत असतात. आणि एक मोठं जगातलं आश्चर्य आहे की एकही माणूस या टायमाला उपाशी राहत नाही किंवा उन्हाळा पावसाला कधी भेट नाही आणि त्याची वारी तो निरंतर करीत असतो. या वारीमध्ये विठ्ठलाला भेटायला जात असाल, पांडुरंग तुमच्या बरोबर असतो असं मनाभावेप्रमाणे तुम्ही वारी जर कराल तर तुम्हाला या योग्य फळ मिळतं. रामकृष्ण हरे.
4: मधुकरण देवे. आम्ही तुळजापूरचे. वारीच्या निमित्तानं पंढरपूरला वारी चालली आहे. आम्ही आपलं दर्शनासाठी रोडला आलेलो आहे. 2 तास झालो उभा इथं. वारीमध्ये लय वारी वाढत, वारीमध्ये एवढा आनंद वाढतो ना अहो सगळंच आहे इथं. आपण नुसतं वारीत उभारलं तरी देव मिळ असं वाटत, एवढं समाधान आहे इथं, काही अडचण नाही.
5: माझं नाव श्रावणी सुदर्शन पवार. आपल्या उळी गावांमध्ये पालखी येते तर खूप छान प्रसन्न वाटतं वातावरण. सगळेजण मनोभावाने देवाची पूजा करतात, सगळेजण दर्शन घेतात, खूप छान वाटतं.
0: श्रोते हो, वारी ही केवळ पंढरपूरकडे जाणारी पायी यात्रा नाही तर ती संतांच्या विचारांचा, नामस्मरणाचा आणि समाज प्रबोधनाचा अखंड प्रवाह आहे. आजच्या तरुण पिढीपर्यंतही या परंपरेचा संदेश प्रभावीपणे पोहोचवणारे अनेक युवा कीर्तनकार या वारकरी परंपरेला नवी ऊर्जा देत आहेत. अशाच एका युवा कीर्तनकार श्रेयस कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेऊयात वारीचं अध्यात्म, तिचं सामाजिक महत्व आणि

0: आजच्या काळातील तिची प्रेरणा।
1: रामकृष्ण हरी वारी कशाला म्हणायचं वारी, जी जन्म मरणा ते वारी, जी जन्म मरणापासून जीवाला मुक्त करते तिचं नाव वारी। एक प्रकारचं कायिक तपच या वारीमध्ये साधत। आजूबाजूला असलेली प्रतिकूल परिस्थिती, सोयी सुविधा असोत नसोत, पण या सगळ्याकडे दुर्लक्ष करून एका विवक्षित ध्येयाकडे आपण आपल्या जीवनाची मार्गक्रमणा कशी करत राहायची हे आपल्याला वारीतून शिकायला मिळतं। आणि वैशिष्ट्य याचं असं आहे की हे चालणं एकट्याचं नाहीये, ही सामूहिक उपासना आहे, ही सामुदायिक उपासना आहे आणि संतांच्या संगतीमध्ये केलेली उपासना आहे। खरं म्हणजे हा चमत्कारच म्हणायला पाहिजे, कारण या कोणालाही कोणीही निमंत्रण करत नाही, पण प्रत्येकाला एक भक्तीनं निर्माण होणारी ओढ असते। त्या भक्तीपोटी हजारो लोक या वारीमध्ये सहभागी होताना आपल्याला दिसतात। महाराज सांगतात, यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर। हे सगळं का? तर लागला टकळा पंढरीचा। जय जय राम कृष्ण हरी।
0: श्रोते हो, वारीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरणपूरक जीवनशैली आणि सामूहिक जबाबदारी। अनेक स्वयंसेवी संस्था अशा सेवांसाठी कार्यरत असतात। त्याच अनुषंगानं इंडो ऍथलेटिक सोसायटीच्या वतीनं सायकल वापरा, आरोग्य उत्तम करा असा संदेश देण्यासाठी देहू ते पंढरपूर असं सायकल वारीचं आयोजन करण्यात आलं होतं। या सायकल वारीमधील सहभागी रामदास चौधरी यांच्याशी आकाशवाणी पुणेचे कार्यक्रम अधिकारी धीरज केदारी यांनी संवाद साधून या उपक्रमाविषयी अधिक जाणून घेतला।
2: नमस्कार, हे आता 10वं वर्ष आहे ऍथलेटिक सोसायटीचं पुणे देहू ते पंढरपूर सायकल वारी। मी तर फार उत्साही आहे। खरं तर हा एक आणि शक्तीचा संगम आहे असं मला वाटतं, कारण विठुरायाच्या दर्शनाची ओढ सर्वांना पंढरपूरकडे घेऊन जाणार आहे। म्हणजे ती त्यांची भक्ती आणि स्वतःच्या पायातील ताकदीच्या जोरावर हे सायकल स्वार पंढरपूरपर्यंत पोहोचणार आहेत, म्हणजेच ती त्यांची शक्ती। अशा अर्थाने भक्ती आणि तिचा सुरेख संगम आहे असं मला वाटतं। आणि ही वारी आज आता स्वच्छ पर्यावरण आणि निरोगी आरोग्य याचा संदेश देत ही वारी पंढरपूर पर्यंत जाणार आहे। सुरेख असा संदेश ती जगाला देत आहेत, त्याबद्दल मीही फार उत्साही आहे या वारीबद्दल। आणि या सायकल स्वारांच्या तोंडावरचा उत्साह पहा, कारण त्यांच्या घामाचा प्रत्येक थेंब हा निसर्गाची आणि त्यांच्या शरीराची भक्ती करणार आहे। या वारीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी 2500 जास्त सायकल स्वारांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे। 300 जास्त महिला याच्यामध्ये सहभागी आहेत। तसेच 10 मुला मुलींपासून 80 आजोबापर्यंत लोक या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत। ही पर्यावरणपूरक अशी वारी आहे, आरोग्याचा फिटनेसचा मंत्र देत चाललेली आहे। त्याच्यामुळं पर्यावरण स्वच्छ राहतं, पोल्युशन होत नाही, फ्युएलची बचत होते आणि आपलं स्वतःच आरोग्य फिट राहतं।
0: श्रोते हो, वारीमध्ये वारकऱ्यांचं आरोग्य उत्तम राहावं यासाठी आदर फाउंडेशनच्या वतीनं वारकरी वैद्यकीय सेवा शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। यावेळी आदर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष स्वानंद पाटील यांच्याशी आकाशवाणी पुणेचे कार्यक्रम अधिकारी धीरज केदारे यांनी संवाद साधला।
3: नमस्कार, जय हरी विठ्ठल। आदर फाउंडेशन पुणे यांच्यातर्फे आज वारकरी आरोग्य सेवा शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। पुण्यात 3 आपले 200+ डॉक्टर्स आणि मेडिकल स्टुडंट हे कार्यरत आहेत। वारकऱ्यांना बेसिक ओपीडी, दंतचिकित्सा, फिजिओथेरपी आणि त्याचबरोबर आदर फाउंडेशनचा एक अनोखा उपक्रम म्हणजे आरोग्यविषयक जनजागृती। सर्वायकल कॅन्सर असेल, ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन असेल महिलांसाठी, मुखकर्करोग म्हणजेच ओरल कॅन्सर याबाबत जनजागृती, फिजिओथेरपी, अंगदुखी अशा अनेक बाबत आपण काम करत आहोत। आपण बघू शकतो आता आपले जे वारकरी आहेत, माऊली आहेत, यांना वारकरी आरोग्य सेवा शिबिरात आपले सगळे डॉक्टर सेवा देत आहेत। आपले वर्षभर अनेक उपक्रम सुरू असतात, संजीवनी बेसिक लाईफ सपोर्ट असेल, अनेक ग्रामीण भागात जाऊन आरोग्यविषयक काम असेल, असे आम्ही सगळे करत आहोत। मी स्वानंद पाटील, अध्यक्ष आदर फाउंडेशन, तुम्हा सर्वांचा ऋणी आहे। असाच तुम्ही सगळे आशीर्वाद आणि प्रेम देत राहा, धन्यवाद।
0: श्रोते हो, संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी केवळ अध्यात्माचा मार्गदर्शक नाही तर आधुनिक उद्योजकतेसाठीही एक

0: दिशादर्शक आहे. वारीत सहभागी होणाऱ्या युवकांसाठी, उद्योजकांसाठी ज्ञानेश्वरीची जीवनमूल्य प्राध्यापक हेमंत भागवत यांनी मांडली ती या शब्दात.
1: नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका महान ग्रंथाविषयी संवाद साधणार आहोत जो केवळ अध्यात्माचा मार्गदर्शक नाही तर आधुनिक उद्योजकतेसाठीही एक कालातीत दिशादर्शक आहे. हा ग्रंथ म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी. आज जगभरातील व्यवस्थापन शास्त्रात नेतृत्व, नवकल्पना, ग्राहक केंद्रितता, भावनिक बुद्धिमत्ता, नैतिक व्यवसाय आणि शाश्वत विकास यावर मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे. अनेक उद्योजक जागतिक व्यवस्थापन संस्थांकडून प्रेरणा घेतात, परंतु या सर्व तत्वांचे मूळ आपल्या भारतीय ज्ञान परंपरेत शेकडो वर्षापूर्वी सापडते. संत ज्ञानेश्वरांनी ही जीवनमूल्य अत्यंत सर्वसामान्यांना समजणाऱ्या भाषेत मांडली. पहिले तत्व निष्काम कर्मयोग. उद्योजकांना आपल्या कामावर प्रेम केलं पाहिजे, केवळ नफ्यावर नाही. जो गुणवत्तेवर भर देतो, ग्राहकांचा विश्वास जिंकतो आणि सातत्यानं प्रयत्न करत राहतो त्याच्याकडे यश आपोआप चालत येतो. पैसा हा यशाचा परिणाम असतो, परंतु विश्वास हा यशाचा पाया असतो. दुसरे तत्व ज्ञान सर्वांसाठी. संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचं ज्ञान संस्कृतमधून मराठीत आणून सामान्य माणसांपर्यंत पोहोचवलं. हा त्या काळातील सर्वात मोठा सामाजिक नवोपक्रम होता. आजच्या उद्योजकांसाठीही हा एक मोठा धडा आहे. उत्पादन कितीही उत्कृष्ट असलं तरी ते ग्राहकाला सहज समजलं नाही तर त्याचा उपयोग नाही. साधेपणातच मोठी ताकद असते. तत्व दुसरे नम्रता. व्यवसाय वाढला की अहंकार वाढण्याची शक्यता असते, पण खरा नेता तोच जो सतत शिकतो, ऐकतो आणि स्वतःला सुधारत राहतो. ग्राहक, कर्मचारी आणि सहकारी यांच्या मताचा आदर करणारा उद्योजकच दीर्घकाळ यशस्वी राहतो. तत्व चौथे धर्म म्हणजे व्यवसायातील नैतिकता. धर्म म्हणजे केवळ पूजा किंवा कर्मकांड नव्हे. धर्म म्हणजे सत्य, न्याय, प्रामाणिकपणा आणि जबाबदारी, योग्य किंमत, दर्जेदार उत्पादन, पारदर्शक व्यवहार आणि ग्राहकांचा विश्वास. यावर उभा राहिलेला व्यवसायच खऱ्या अर्थाने टिकाऊ ठरतो. जाहिराती ब्रँडची ओळख निर्माण करू शकतात, पण विश्वास निर्माण करतो तो फक्त प्रामाणिक. मित्रांनो, ज्ञानेश्वरी आपल्याला केवळ व्यवसाय करण्याची पद्धत शिकवत नाही, ती व्यवसाय करणारा सुसंस्कृत, संवेदनशील, नैतिक आणि दूरदृष्टी असलेला माणूस घडवतो.
0: श्रोतेहो, यांच्या सोबतच प्रशासन आणि स्थानिक नागरिक, स्वच्छता, आरोग्यसेवा, वाहतूक नियोजन आणि आपत्कालीन सेवांसाठी कार्यरत होते. लाखो भाविकांच्या उपस्थितीतही शिस्तबद्ध व्यवस्थापन हे वारीचं वेगळेपण ठरतं. श्रोतेहो, यवत हा पालखी सोहळ्यातील महत्वाचा मुक्काम. दिवसभराचा प्रवास पूर्ण करून पालखी यवत इथं पोहोचली. वारकऱ्यांच्या मुक्कामाची व्यवस्था, दिंड्यांचं नियोजन, भजन, कीर्तन, हरिपाठ आणि सामूहिक नामस्मरण यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसानं भारावून गेला. सायंकाळी विविध दिंड्यांमधील अभंग, भारुड आणि कीर्तनांचे अनेक कार्यक्रम आणले होते. संत तुकाराम महाराजांच्या अभंगामधून समाजाला समतेचा, सत्याचा, प्रामाणिकपणाचा आणि सदाचार

वारकरी म्हणून एकाच भावनेनं विठ्ठलाच्या नामात तल्लीन झाला होता. श्रोतहो, लोणी काळभोर ते यवत हा प्रवास म्हणजे केवळ पालखीचा मार्ग नाही, तर तो भक्तीचा, संस्कारांचा आणि मानवतेचा प्रवास आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून दिलेला संदेश आजही प्रत्येक पावलावर अनुभवायला मिळतो. म्हणूनच वारी ही केवळ परंपरा नसून ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा आणि आध्यात्मिक वारशाचा अमूल्य ठेवा आहे. विठ्ठलनामाचा गजर, वारकऱ्यांचा उत्साह आणि सेवाभावाची परंपरा हीच या प्रवासाची खरी ओळख आहे. याच भक्तिभावासह आजच्या आकाशवाणी वृत्तांतमधून आम्ही आपला निरोप घेतो. तोपर्यंत नमस्कार आणि रामकृष्ण हरी.

0: वारी पंढरीची या कार्यक्रमात श्री संत तुकाराम महाराज पालखीच्या लोणी काळभोर ते यवत या प्रवासावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी निवेदन केलं होतं विकास जोशी यांनी, तर निर्मिती सहाय्य होतं आरती गाढवे यांचं. सादरकर्ते होते गौरव शिंपी आणि धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: पायी वारी पंढरीची या कार्यक्रमांतर्गत श्री संत तुकाराम महाराज पालखीच्या लोणी काळभोर ते यवत प्रवासावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आपण ऐकला. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: श्रोते हो, आपण ट्यून केलं आहेत आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे ठीक 9 वाजले आहेत आणि आता प्रसारित करीत आहोत चिंतन हाच चिंतामणी प्रायोजित कार्यक्रम.
3: चिंतन हाच चिंतामणी.

0: घटेछ खरा प्रमाण गोकुल दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: एकनाथ महाराज सांगतात, चिंतने तुटे आधी व्याधी, चिंतने तुटत असे उपाधी, चिंतने होय सर्वसिद्धी एका जनार्दनाचे चरणी। त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात, अनन्यश्चिंतयंतो माम ये जनाम परि उपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमं वहाम्यहम्। विचार ही आत्ता म्हटल्याप्रमाणे जीवनाची गंगोत्री असल्यामुळं विचारात किंवा चिंतनात प्रयत्नपूर्वक बदल घडवून आणला म्हणजे माणसाच्या विचारात आणि आचारात पूर्ण परिवर्तन घडून त्याचं तर कल्याण होतच, पण तो ज्या समाजात राहतो त्या समाजाचं सुद्धा हित आणि कल्याण साधलं जातं। म्हणून या संदर्भामध्ये जीवनविद्या गर्जना करून सांगते, नन एल्स बट थॉट्स इन युअर माइंड कंट्रोल अँड शेप युअर लाईफ। याचा अर्थ असा की लक्षात ठेवा, तुमचे विचारच तुमच्या जीवनाचं शिल्प घडवीत किंवा बिघडवीत असतात, अन्य कोणीही नाही। या विषयाच्या संदर्भात एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती ही की विचार प्रदूषणाचं भयंकर संकट एकट्या दुकट्या माणसावर नसून त्या अखिल मानवजातीवर आलेलं आहे। म्हणून यावर जी उपाययोजना करणं आवश्यक आहे ती वैयक्तिक पातळीवर आणि सामूहिक पातळीवर होणं आवश्यक आहे। त्याचप्रमाणे ही उपाययोजना युद्ध पातळीवर म्हणजे ऑन वॉर फुटिंग होणं जरुरीच आहे। जिथं

माणसं जगात एकत्र जमतात, उदाहरणार्थ लग्न मुंज अशा समारंभ प्रसंगी, उत्सव महोत्सव होतात तेव्हा मंदिर मशीद चर्च किंवा गुरुद्वारा अशा प्रार्थनास्थळी, शाळा कॉलेज अशा सर्व ठिकाणी सामूहिक पद्धतीनं शुभचिंतन स्वरूप प्रार्थना करणं आवश्यक आहे. याबाबतीत शासनानं सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेतला पाहिजे. सामुदायिक पद्धतीनं शुभ प्रार्थना करणं आवश्यक आणि प्रभावी असलं तरी जोपर्यंत ते तसं प्रत्यक्षात घडत नाही तोपर्यंत व्यक्तीनं व्यक्तिशः शुभचिंतन करणं इष्ट ठरेल. या संदर्भामध्ये असा एक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे, तो हा की मी सर्वांसाठी प्रार्थना केली किंवा शुभचिंतन केलं तर त्यामुळे माझा फायदा काय होणार? याचं उत्तर सरळ आणि सोपं आहे. आपण जेव्हा सर्वांसाठी मागतो तेव्हा त्या सर्वांमध्ये आपण असतोच. दुसरा मुद्दा असा की आपण जेव्हा सर्वांसाठी प्रार्थना करतो किंवा मागतो तेव्हा त्या संकल्पाच्या आड बहिर्मन न आल्यामुळं तो संकल्प सरळ अंतर्मनात जाऊन पोहोचतो आणि फलद्रूप होतो. अर्थात ही प्रार्थना किंवा हे चिंतन अगदी मनापासून घडलं पाहिजे. तिसरा मुद्दा असा की चिंती परा ते येई घरा या न्यायानं आपण जेव्हा सर्वांसाठी प्रार्थना किंवा चिंतन करतो तेव्हा क्रिया तशी प्रतिक्रिया या निसर्ग नियमाप्रमाणे त्या प्रार्थनेचं फळ प्रार्थना करणाऱ्याला मिळतं प्रथम आणि इतरांना मिळतं नंतर. म्हणून असं शुभचिंतन करणं त्या व्यक्तीच्या दृष्टीनं तीन प्रकारे इष्ट ठरतं. एका बाजूनं नित्य शुभचिंतन करून ती व्यक्ती आपल्या भोवती एक प्रकारचं महाकवच निर्माण करते जे त्या व्यक्तीला जगातील विचार प्रदूषणापासून संरक्षण देतं. दुसऱ्या बाजूनं शुभचिंतन करून ती व्यक्ती स्वतःचं बहिर्मन शुद्ध करीत करीत अंतर्मनाचं परिवर्तन घडवून आणून स्वतःचं हित आणि कल्याण साधते. आणि तिसऱ्या बाजूनं ती व्यक्ती शुभचिंतन करीत करीत सुंदर आणि सुरेख विचारांचं प्रक्षेपण विचार जगतावर करत असते. अशा तऱ्हेनं शुभचिंतन करणारी व्यक्ती स्वतःचं आणि समाजाचं कल्याण साधत असते. वरवर पाहता असं चिंतन करणं सोपं आहे असं वाटेल, पण प्रत्यक्षात ते कठीण आहे असं अनुभवला येतं. मात्र जिद्दीनं थोडासा प्रयत्न केल्यास हे कुणालाही शक्य आहे. म्हणूनच देवासकट सर्व काही प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य प्रयत्नात आहे, म्हणून प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ होय हा जीवनविद्येचा सिद्धांत लक्षात ठेवून प्रत्येकानं प्रयत्नाधीन होऊन स्वतःचं आणि समाजाचं कल्याण साधावं. या विषयाच्या संदर्भामध्ये एक महत्वाचा मुद्दा स्पष्ट करणं इष्ट वाटतं. सायन्स आणि टेक्नॉलॉजी म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान यांनी जी भन्नाट आणि वेगवान प्रगती साधली त्यानं अखिल मानवजातीचे डोळे दिपले आणि बुद्धी थक्क झाली. याचा अनिष्ट परिणाम असा झाला की माणसाचं प्रज्ञानाकडे दुर्लक्ष झालं. पक्षाला आकाशात सुखानं विहार करण्यासाठी दोन पंखांची गरज असते, परंतु तो पक्षी जर एकाच पंखानं उडू लागला तर तो जमिनीवर आपटल्याशिवाय राहत नाही. त्याप्रमाणे विज्ञान आणि प्रज्ञान हे माणसाचे दोन पंख आहेत. विज्ञान आणि प्रज्ञान हे माणसाचे दोन पंख आहेत, परंतु माणूस केवळ विज्ञानाच्या पंखानं उडण्याचा प्रयत्न करत राहिल्यामुळं आज अखिल मानवजात विनाशाच्या दरीत कोसळण्याची वेळ आलेली आहे. अधिभौतिक प्रगतीसाठी विज्ञान जितकं आवश्यक आहे तितकंच आंतरिक प्रगतीसाठी प्रज्ञान आवश्यक आहे. विज्ञान जगाच्या दिशेनं वाटचाल करत असतं तर प्रज्ञान प्रभूच्या दिशेनं मार्ग आक्रमित असतं. विज्ञानानं जगाचा विकास होतो तर प्रज्ञानानं जीवाचा विकास होतो. विज्ञानानं अधिभौतिक प्रगती साधली जाते तर प्रज्ञानानं माणसाला मनःशांती लाभत असते. माणसाचा विकास झाला नाही आणि त्याला मनःशांती लाभली नाही

0: अधिभौतिक उत्कर्षाच्या बळावर माणसातील माणूस जागा होण्याऐवजी माणसातून राक्षस निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. किंबहुना प्रज्ञानाकडेच दुर्लक्ष केल्यामुळं आज अखिल मानवजात विनाशाच्या उंबरठ्यावर उभी आहे. म्हणून विज्ञान आणि प्रज्ञान यांचा सुरेख समतोल साधला तरच मानवजातीला सुखाचे दिवस दिसतील असा जीवनविद्येचा स्पष्ट दृष्टिकोन आहे. जीवनविद्या सांगते की जिथून शहाणपण निर्माण होतं त्याला ज्ञान असं म्हणतात, आणि हेच ज्ञान माणसाला सुख, शांती, समाधान, यश, उत्कर्ष आणि उन्नती प्राप्त करून द्यायला समर्थ ठरतं. याच ज्ञानाचं दुसरं अंग म्हणजे आत्मज्ञान. माणूस आज स्वतःचं खरं स्वरूप हरवून बसलेला असून प्रत्यक्षात तो खोटाच मुखवटा धारण करून जीवन जगत असतो. परंतु माणसाच्या अज्ञानाची कमाल म्हणजे त्याला तो खोटाच मुखवटा धारण करून जीवनात वावरतो आहे याचंच ज्ञान नसतं. म्हणून आत्मस्वरूपाची झालेली विस्मृती नष्ट होऊन स्वस्वरूपाची स्मृती माणसात जागृत होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्या ज्ञानानं आत्मविस्मृतीचं अज्ञान नष्ट होऊन स्वस्वरूपाची स्मृती जागृत होते त्यालाच आत्मज्ञान असं म्हणतात. जीवनविद्या सांगते की माणसाचं हित आणि कल्याण हे आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यातच असतं, आणि माणसाचा जन्मसुद्धा त्यासाठीच असतो. ओम शांती शांती शांती.
1: आत्ताच आपण सद्गुरू वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: श्रोते हो चिंतन हा चिंतामणी प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: निर्मा से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा मैं सब तमाम.
2: सचिन
1: मम्मी
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
3: ही कहानी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
4: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
3: झालं सगळं. झालं बजेट तयार?
4: हो.
3: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
4: नको.
3: मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
4: आणखी
3: नाही. आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
4: आली आहे मोठी.
3: आता जाग बाई.
5: RBI सांगते,
3: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

0: श्रोते हो, आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे 9:15 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम साहित्य सौरभ.
1: नमस्कार रसिक हो, नमस्कार. आणि आजच्या साहित्य सौरव या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. रसिक हो, गंध, वास, सुवास आपल्या पंचेंद्रियातली अत्यंत तरल अशी ही संवेदना. येणारा गंध आपली मनोवृत्ती सुधारणारा किंवा बिघडवणारा असतो. माणसाला, प्राण्यांना, पक्ष्यांना मिळालेली एक लोभस देणगी म्हणजे आपल्याला गंध घेता येतो. श्रोते हो, एका संशोधनात असं आढळून आलंय की विशिष्ट म्हणजे लवेंडरचा जर स्प्रे मारला तर कर्मचारी 20% कमी चुका करतात. जास्मिनचा स्प्रे 33% चुका कमी करतो तर लिंबाचा स्प्रे 54% चुका या कमी करतो. फळं किंवा वेगवेगळ्या फुलांचे गंध या सगळ्यामुळंच आपल्या मनोवृत्तीमध्ये फरक पडत असतो. आणि म्हणूनच गंध हा आपल्या सगळ्यांना आवडणारा, आपल्या जिव्हाळ्याचा विषयसुद्धा ठरतो. म्हणजेच आपली मानसिकता बदलण्याची ताकद या गंधामध्ये आहे. आज अशीच एक गंधयात्रा आपण करणार आहोत. ऐकणार आहोत सचिन पाटील यांचा ललितबंध गंधयात्रा.

आपण अनेक गोष्टी पाहत असतो, काही ऐकतो, काही अनुभवतो, पण काही गोष्टी आपण वासाने ओळखतो आणि तो गंधच आपल्याला त्या विशिष्ट क्षणाशी, त्या वातावरणाशी, त्या आठवणीशी पुन्हा जोडून देतो। हे सारं शक्य होतं आपल्या नाकामुळे। नाक चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसणारं पण अनेकदा दुर्लक्षित असतं, पण त्यातूनच जात असते आपल्या जीवनाची गंधयात्रा। ही गंधयात्रा आपल्या आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत सुरू असते। एकदा दिवसभर रस्त्यावर भटकून दमून भागून मी घरी परतलो। अंगावर घामाने ओलसर झालेले कपडे, केसातही थोडा घाम आणि पोटात भुकेचं वादळ होतं। दार उघडताच जो सगळ्यात आधी आतमध्ये आला तो म्हणजे खमंग भज्याचा वास। तेव्हा मला जाणवलं, घरी परतल्याची जाणव माणसाला फक्त पाहून होत नाही तर ती होते वासामधून। एकदा मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो। दवाखान्यातला तो औषधांचा, सलाईनचा, आयोडीनचा आणि स्पिरिटचा वास, तो वास मनाला विचलित करतो, काहीसं अस्वस्थ करतो। त्यामागे काहीतरी वेदना, त्रास, चिंतेचं वातावरण असतं। पण त्याचवेळी आपण एखादा मंदिराच्या गाभाऱ्यात जातो आणि धूप कापराचा, चंदनाचा मंद सुगंध अनुभवतो, तेव्हा तो गंध नाकासोबत मनालाही प्रसन्न करून टाकतो। नाक केवळ पदार्थ ओळखत नाही, ते परिस्थिती ओळखतं। सुगंध आणि दुर्गंध ओळखण्याचं सूक्ष्म भान आपल्याला हे गंध इंद्रिय देत असतं। कधीकधी एखादा गंध मला लहानपणीच्या आठवणीत घेऊन जातो। एका पावसाळ्यात मी गाढ झोपलो होतो, दुपारच होती पण चांगली झोप लागली होती। अचानक मला मातीचा वास आला, भिजलेल्या मातीचा तो धुंद मनोहारी सुगंध, पहिल्या पावसाने धरित्रीला दिलेला। त्या गंधाने मी पटकन झोपेतून उठलो आणि माझ्या डोळ्यासमोर लहानपणीचे खेळ यायला लागले। अशा पहिल्या पावसात आपण अंगणात खेळायचो, विटी दांडू, भोवरा आणि गदीनं गोट्याचा खेळ मांडायचो। ढोपरून ढोपरून ढोपर कोपर फुटायचे, वरून भुरभुरणारा पाऊस पडायचा, हात पाय चिखलाने

पडायचे. उलचिप्प शरीर, वळवाच्या पावसातल्या त्या गारा वेचून खाताना खूप भारी वाटायचं. घरांच्या छतावरून, पागोळ्यावरून आणि पन्हाळ्यातून पाणी रस्त्यावर यायचं. मग कागदी नावा करून आम्ही त्या पाण्यात सोडायचो. नावे पाठीमागे धावत धावत जायचो. कुठल्या तरी वळणावर काहीतरी अडथळा यायचा, मग आमची नाव बुडायची, परत दुसरी नाव. असा सगळा खेळ दिवसभर सुरू असायचा पडणाऱ्या भर पावसात. अंथरुणावर बसून ही सगळी गंमत मला आठवत होती. नकळत वाटलं आपण पावसात ओलेचिंब भिजलोय, दारातून पाणी उघड वाहत आहेत आणि पायाखाली मऊसर चिखल झालाय. पण बाहेर पाहिलं तेव्हा मग माझ्या लक्षात आलं, अरे च्या, पाऊस पडतोय आणि केवळ हा सुगंध आपल्याला आपल्या जुन्या दिवसात घेऊन जातोय. खरं तर ही स्मृतींची भाषा आहे. आपण जसं जुनं गाणं ऐकून त्या काळात जातो, तसं एखादा वास अनुभवणी आपण तो पूर्ण काळ, ती जागा, तिथली माणसं, ती संपूर्ण घटना, हे सगळं पुन्हा अनुभवतो. खरं तर नाकामधून जाणारी आठवणींची पायवाट आपल्याला गंधयात्रा घडवून आणणारी असते. लहानपणी शाळेत नव्या वह्या घ्यायचो, त्यावेळी त्या कोऱ्या करकरीत कागदांचा जो एक विशिष्ट वास असायचा तो किती सुखद वाटायचा. मग पेन, फाउंटन पेन, काचेच्या शाईची बाटली, सिस्पेन्सिल, या सगळ्या वस्तूंना एक वेगळा वास असायचा. प्रत्येक गोष्ट नाकाने ओळखलेली. आज ही डोळे बंद करून नवीन वही, पेन, पुस्तक यातील एखाद्या वस्तूचा वास घेतला तरी शाळेच्या आठवणींचा वासात गुंपलेला फुलांचा गजरा डोळ्यासमोर येतो. मग आठवणींच्या सुवासात सगळी शाळाच गंधमय होऊन जाते. शाळेतून धावत आल्यावर आईला मिठी मारताना अंगावर असलेल्या तिच्या पदराचा एक सुगंधी वास यायचा. तो हवाहवासा वाटायचा. तो आईच्या मायेचा ओला सुवास असायचा. तिच्या पदराला चेहरा टेकवल्यावर तो सुगंध म्हणजे जणू सर्व दुःख विसरण्याचा परवाना वाटायचा. आई आणि वडिलांच्या शर्टाला येणारा तो घामाचा वास, तो त्यांच्या आयुष्यभराच्या कष्टांचा साक्षीदार होता. त्या वासात त्यांची झिजलेली पाट, घामाघूम होईस्तर उन्हात केलेली शेतातील कामं आणि घरादारासाठी झिजवलेलं त्यांचं आयुष्य दडलं होतं. आमच्या घराजवळ एक दुकानदार आहे. तो नेहमी मोगऱ्याचा गंध असणारी उदबत्ती लावतो. डोळे बंद केले तरी जाणवतं आपण अमुक एका दुकानाजवळ आलो आहोत. माझा एक मित्र आहे, तो नेहमी भपकारा येणारा अत्तर वापरतो. त्याच्या विरुद्ध देशाला आपलं तोंड असलं तरी ओळखतं, तो आला आहे. गावाबाहेरच्या वखारीजवळचा बुरसट वास, हळद शिजवतानाचा येणारा उग्र वास, कचरा डेबोजवळचा तो नकोसा वाटणारा वास, सार्वजनिक मोतारीजवळचा घाणेरडा वास, एवढंच काय, शेतातल्या पिकांचे, वैरणीचेही वेगवेगळे वास आहेत. हळूहळू तुमच्या लक्षात येईल नाक आणि सुगंध खूप आतलं गंधस्मरण आहे आणि ते तितकंच खोलवर जाणारही आहे. दिवाळीला घरी बुंदीचे लाडू बनायचे, त्याचा घमघमाट सुटायचा. स्वयंपाकघरात आलं की लाडवाचा डबा डोळं झाकूनही शोधता येई इतका तो वास असायचा. गुलाबी साबणाचा वास तर परफेक्ट नाकात बसलेला. तो वास घेतला की वाटायचं दिवाळी आली हां. आई रवरी खमंग भडंग करायची. खरपूस शेंगदाणे भाजताना भारी वास सुटायचा. वासाची एक स्वतंत्र भाषा शैली आहे. एकदा मी एका कंजारभाटावील वस्तीत गेलो होतो. तिथं माझा मित्र माशाचं कालवण तव्यात परतून खात होता. त्याचा तीव्र घमघमाट हवेत पसरला होता. आई रोज सकाळी रवीनं ताक घुसळायची. ताकाचा थंडगार गंध सोपाभर पसरायचा. खाण्यापिण्याचे असे अनेक गंध संदर्भ देता येतील. नाक सतत हे संदर्भ टिपत असतं. कुठंही जाताना आधी नाक पोहोचतं आणि मग आपण तिकडे जातो. चांगलं वाईट हे तेजदार असणाऱ्या नाकाला आधी समजतं. नाक ते सगळं आधी टिपून मेंदूला पोहोचवतं. खरं तर नाक हे एखाद्या कविराजासारखं असतं. ते वातावरणाचं गंधचित्र सर्वात आधी आणि तंतोतंत रेखाटतं. हिवाळ्याच्या सुरुवातीला जेव्हा झाडांची पानं सुकतात, गळून जमिनीवर पडतात, तेव्हा जमिनीवर एक विशेष असा ओला पण थोडा जुनाट वास येतो. हा वास ऋतूंचा आहे, निसर्गाची गती सांगणारा आहे. नाकच आपल्याला सांगतं की आता हिवाळा येतोय बरं का. किंवा तसंच पावसाळ्याचंही आहे. जमिनीला भडोळ्या पडतात, जणू तिथं आभाळाकडं आ करून तोंड पसरलं आहे. पाण्याअभावी चिमण्या मातीत अंघोळ करतायत. जमिनीला एक शुष्कता येते, वारा सुटतो,

धुळीचा लोट हवेत उडतो, मग पाऊस येतो. पाऊस राजा सगळी धरित्री धुवून लख्ख करतो. पावसाळ्यात पाऊस खूप पडतो, झाडं झुडपं वाढतात, पण तण माजतं. एका ठराविक वेळी रानाला ऊत येतो, त्या रानाला एक विशिष्ट हिरवट वास येतो, डोळे झाकूनही आपण तो अनुभवू शकतो. माझा एक मित्र घरी आला की विचारायचा, आज काय अमुक तमुक केलं वाटतं? बरोबर केलेल्या पदार्थाचे नाव घेऊन तो विचारायचा. त्याचं नाक फार कार्य आहे हां, असं आमची आई म्हणायची. माणूस अन्न आधी नजरेनं खातो असं म्हणतात, पण खरं तर आपण आधी नाकानेच खात असतो. नुकतीच तव्यावरून खाली उतरून घेतलेली गरम गरम वाफ भरलेली पुरणपोळी, अगदी चुलीवरच्या टम्म फुगलेल्या खमंग भाकरीचा वास, गवती चहा किंवा अल्ल घातलेला गरमागरम लज्जतदार चहा. आई जेव्हा स्वयंपाक करत असते तेव्हा फक्त तोंडाला पाणी सुटतं असं नाही, तर नाकात साठलेला वास मनाला गोडवून टाक. आधी अन्नाचा खमंगपणा नाकाने अनुभवाला येत असतो. कधी कधी सर्दी पडसं आलं तर

अगदी चुलीवरच्या टम्म फुगलेल्या खमंग भाकरीचा वास, गवती चहा किंवा अल्ल घातलेला गरमागरम लज्जतदार चहा। आई जेव्हा स्वयंपाक करत असते तेव्हा फक्त तोंडाला पाणी सुटतं असं नाही, तर नाकात साठलेला वास मनाला गोडवून टाक। आधी अन्नाचा खमंगपणा नाकाने अनुभवायला येत असतो, कधी कधी सर्दी पडसं आलं तर चार दिवस कुठलाही वास समजत नाही, खूप अस्वस्थ होतो आपण त्यावेळी। तुम्ही हा अनुभव घेतला असेलच। नाकाने जसा आपल्याला सुगंध येतो तसाच दुर्गंधही येतो। वास हा जसा सौंदर्याचा भाग आहे तसाच तो धोकासुद्धा आपल्याला सांगत असतो। कधी वाटीजवळ येताच फुटलेल्या दुधाचा आंबट वास आपल्याला येतो, ते पिऊ नकोस, ते खराब आहे हेच वास सांगतो। कधी कधी स्वयंपाकघरातील गॅस लीक झालेला असतो, हे नाकानेच कळतं की आपल्याला। नाक हे आपल्याला सुरक्षेसाठी देवानं दिलेलं तीव्र ज्ञानेंद्रिय आहे। माणसाप्रमाणे काही प्राण्यांनाही हे गंध इंद्रिय तीव्र स्वरूपात असतं। म्हणूनच पोलीस खात्यात पाळीव कुत्र्यांचा वापर चोर शोधून काढण्यासाठी केला जातो। आमच्या मावशीच्या अंगणात एक डेरेदार रातराणीचं झाड होतं। संध्याकाळ झाली की फुलांचा घमघमाट सुटायचा। आम्ही मुलं कितीतरी वेळ तो वास घेत झाडाजवळ रेंगाळायचो। आजही कधी कुठे रातराणीच्या फुलांचा तो वास आला की मला मावशीचं घर आठवतं। मामाच्या घरी नेहमी घरच्या इंद्रायणी तांदळाचा भात असायचा। कुठेही असा सुगंधी भात ताटात आला की वाटतं, अरे च्या, हा वास तर मामाच्या घरच्या भाताचा। असे नाकाने अनुभवलेले कितीतरी सुगंध क्षण मनात साठवलेले, नाकाने जागवलेले, साजीवंत केलेले। परमेश्वराने आपल्याला सर्वात मधोमध नाक दिला आहे। नाकाचे प्रकार तर कितीतरी। कोणाचं नाक टोकदार असतं, कोणाचं गोलसर, कोणाचं उंच, कोणाचं चपटं, कोणाचं अपर, तर कोणाचं साधं सरळ। काहींचं नाक इतकं नाजूक की शिंका आल्या तरी लालेलाल होतं, आणि काहींचं इतकं ठेंगणं की दिसतच नाही। मग लोक म्हणतात, अरे याचं नाक कुठं गेलं। टोकदार पन्हाळ्या नाकाची व्यक्ती सुंदर दिसते, नकट्या नाकाची कुरूप। समजा एका घरात दोन मुले आहेत, एक टोकदार नाकाची एक नकटी, दोघींना पाहायला स्थळ आलं तर नाकशार असणाऱ्या मुलीचं लग्न पहिल्यांदा ठरेल। नाक हे केवळ गंधावर थांबत नाही, आपल्याकडं नाकावर काही शेलक्या मने आणि वाक्यप्रचारही तयार झाले आहेत। उदाहरणार्थ, नाकाला मिरच्या झोंबणे, नाकाचा शेंडा लाल होणे, नाक मुरडणे, नाकाने वांगी सोलणे, नाक फेंदारणे, नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न, टिंबाटिंबावर पडलं तरी नाकवर, इत्यादी। चेहरा थोडा बिघडला तरी आपण सांभाळून घेऊ शकतो। केस गेले, टक्कल पडलं, दाढी कमी जास्त असेल, ओठ फाटका असेल, तरी आपण सांभाळून घेऊ शकतो। पण नाकाने जर वास येणं थांबलं तर आयुष्याची मजाच निघून जाईल। फक्त आठवलं तरी तुमच्या लक्षात येईल आपल्याला नाकाला वास येतोय, यातच खूप काही आहे। तसं माझं नाक थोडं मोठं आहे, जरा विचित्रही, पण ते मला खूप वेगवेगळे अनुभव देतं। वेगवेगळ्या गंधांचे, आठवणींचे, जिव्हाळ्याचे आणि जिवंतपणाचे। नाक हे माणसाला निसर्गाने दिलेलं खूप मोठं वरदान आहे। म्हणून हे परमेश्वरा, तू मला डोळे दिलीस, कान दिलीस, पण तू मला नाक दिलंस। ते नाक केवळ दिसण्यासाठी नाही तर ते जाणण्यासाठी आहे, सुगंध ओळखण्यासाठी आहे, मायेचा पदर अलगत ओढण्यासाठी आणि वेळ आली तर धोक्याची सूचना समजण्यासाठी सुद्धा आहे। या नाकातून तू मला एक गंधमय जग दिला आहेस। तो गंध कधी फुलांचा असतो, कधी अन्नाचा, कधी आठवणींचा, कधी जवळच्या माणसांचा। मी तुझा खूप खूप आभारी आहे की तू मला वास घेण्याची ही अद्भुत देणगी दिलीस। आता ही गंधयात्रा मी जिवंत असेपर्यंत तरी कधीच थांबणार नाही।

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 9:31 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत भक्तिगीतांचा कार्यक्रम.

0: गंधयात्रा, सचिन पाटील यांचा ललितबंध आपण ऐकला. आणि याबरोबरच आजचा साहित्य सौरव हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया, तोपर्यंत मला मधुरा पुजारीला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार.
1: श्रोते हो, आताच आपण साहित्य सौरभ हा कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकता आज संध्याकाळी 6:30 वाजून. आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं सांगली केंद्र.

0: श्रोते हो, आपण ऐकत होतात संजीव अभ्यंकर यांच्या स्वरात संत नामदेव महाराजांची ही भक्तिरचना. आपण ऐकत आहात भक्तिसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: बाळे तोंड शिवल्यागत का बंद हाय?
2: तात्या दाढ लावून खालिया म्हणजन लावून बसलोय.
1: बाळे साळी पिरून घाऊ येतात वय, उठ आधी आणि माधव मिशनला जात फास्टा.
2: वय दातासाठी एक नंबर.
3: माधव मिशन देवल क्लब तळमजला कोल्हापूर.
4: माँ से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए सुपर निर्मा मैं सब तमाम.
5: सचिन
4: मम्मी
5: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.

0: श्रोते हो, आपण ऐकत होतो रवींद्र साठे यांच्या स्वरात अरविंद आगाशेंची रचना. संगीत होतं संजय हांडे यांचं.
1: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
2: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
1: झालं सगळं. झालं बजेट तयार?
2: हो.
1: 5,000 वाचले, नवीन साडी घेऊया?
2: नको,
1: मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
2: आणखी
1: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
3: आली आहे मोठी,
1: आता जाग बाई.
4: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

श्रोते हो आपण ऐकत होतं पद्मजा फेनानी जोगळेकर यांनी गायलेली संत तुकाराम महाराजांची ही रचना. संगीत होतं रवींद्र खासनीस यांचं. भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत.

श्रोते हो, आपण ऐकत होतात सुधीर फडके आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांचं हे गीत अरे संसार संसार. या चित्रपटाला संगीत होतं अनिल अरुण यांचं. आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया वसंतराव देशपांडे आणि राणी वर्मा यांच्या युगलस्वरात अष्टविनायक या चित्रपटातील हे गीत. मधुसूदन कालेलकर यांच्या गीतरचनेला संगीत आहे अनिल अरुण यांचं.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे ठीक 11 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

श्रोतेभाव आपण ऐकत होतात आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरात जुली या चित्रपटातील हे गीत. आनंद बक्षी यांच्या रचनेला संगीत होतं राजेश रोशन यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत लता मंगेशकर यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांचं हे गीत. शागिर्द या चित्रपटाला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

श्रोते हो, आपण ऐकत होतात अशोक खोसला, मुरलीधर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात अंकुश या चित्रपटातील हे गीत. अभिलाष यांच्या गीतरचनेला संगीत होतं कुलदीप सिंग यांचं. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात भारत व्यास यांचं हे गीत. दो आखे बाराहात या चित्रपटाला संगीत आहे वसंत देसाई यांचं.

श्रोते हो, आपण ऐकत होतात लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटातील हे गीत पंडित नरेंद्र शर्मा यांच्या रचनेला संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आणि या प्रसारण सभेमध्ये आपल्यासोबत आहे मी रेवा देवरस. कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात हम दोनों या चित्रपटातील हे गीत. साहिर लुधियानवी यांच्या रचनेला संगीत आहे जयदेव यांचं.

श्रोते हो आपण ऐकत होतात लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पुकार या चित्रपटातील हे गीत. जावेद अख्तर यांच्या गीतरचनेला संगीत होतं ए आर रहमान यांचं. श्रोते हो कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत बेला शेंडे यांनी गायलेलं जीवदा अकबर या चित्रपटातील हे गीत.

श्रोते हो, आपण ऐकत होतात लता मंगेशकर आणि उदित नारायण यांच्या युगल स्वरात. जावेद अख्तर यांची ही रचना लगानिया चित्रपटाला संगीत होतं ए आर रहमान यांचं. आणि याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोताओं, राजभाषा का प्रचार एवं प्रसार की भूमिका में हम आकाशवाणी सांगली की ओर से प्रयास कर रहे हैं. लीजिए सुनिए आज का शब्द, पहले अंग्रेजी में, बाद में उसका पर्यायवाची शब्द हिंदी में. शब्द है रिपोर्ट. हिंदी में कहते हैं प्रतिवेदन. आज की सुक्ति, ज्ञान वही जो अनुभव से जन्मे, सेवा में काम आए. धन्यवाद. श्रोते हो, आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं सांगली केंद्र. आता प्रसारित करीत आहोत मराठी भक्तिगीतं.

श्रोतेहो, आपण ऐकत होतात अश्विनी भिडे देशपांडे यांनी गायलेली संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत होतं वर्षा आंबेकर यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांची भक्तिरचना. संगीतबद्ध केली आहे राम पाठक यांनी.

श्रोतेहो, आपण ऐकत होतो किशोरी अमोणकर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांची ही रचना. आणि याबरोबरच भक्तिगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. आता काही क्षणातच म्हणजे ठीक 12 वाजेपासून आपण ऐकाल अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

आज आपण ऐकणार आहोत अत्तर क्षणांचा दरवळ, सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींवर आधारित मंगला खाडीलकर यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा.

0: रसिकों, संगीत, चित्रकला, विणकाम, बागकाम अशा कलेच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये ज्यांना रुची होती अशा अत्यंत कलासक्त गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींचा दरवळ आपण अनुभवतो आहोत. पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध निवेदिका मंगलाताई खाडीलकर. मंगलाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: तुमचं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. आकाशवाणीवर येणं आणि श्रोत्यांशी संवाद साधणं हा तुमच्यासाठी सुद्धा अत्यंत आनंदाचा विषय.
1: कारण माझं बालपणच आकाशवाणीत गेलेलं आहे. खरं सांगायचं अगदी बालपणापासूनही आकाशवाणीचं अंगण देवानं मला दिलंय ते आतापर्यंत, त्यामुळे हा आनंद वेगळाच असतो.
0: बरोबर. आणि आज इथे सुमन सुगंध आम्ही अनुभवणार आहोत. मागच्या भागातही तुम्ही आमच्या बरोबर होता. सुमनताईंचे अखेरचे दिवस, त्यावेळेलाही तुम्ही त्यांच्याकडे जात येत होता. जरी बाहेर कार्यक्रम जाहीर त्यांचे थांबलेले होते, तुमचा जे संपर्क होता तर कार्यक्रमांच्या निमित्ताने अधिक तुमचा स्नेह दृढ झाला.
1: हो, कारण कसं होतं की 85-86 पर्यंत त्यांनी कार्यक्रम केले, नंतर स्वतःहून त्या म्हणाल्या की नाही आता मला नाही वाटत. कारण सगळी गात्र जेव्हा आपली सक्षम असतात त्यावेळेला आपण मंचावर जावं असं मला वाटतं. आणि ते त्यांनी कमी केलं, आम्हीही त्यांच्या भावनेचा आदर केला. आणि त्यानंतर झाले जरी कार्यक्रम तरी त्या मंचावर नसायच्या, पण त्यांना सांगून. कारण त्यांचं आणि माझं एक असं नातं झालेलं होतं की सुमन सुगंध जिथं जिथं आपण सादर करतोय तिथं तिथं त्यांना सांगून, त्यांचाच तो कार्यक्रम आहे की आपण म्हणतो ना की ते देवाचंच असतं, तसं त्यांना समर्पित असलेला कार्यक्रम आहे. त्यांना सांगून काही ठिकाणी केले सुद्धा कार्यक्रम आणि तेही छानच झाले. पण सुमनबाईंचं त्यात नसणं हे रसिकांना सुद्धा खूप असं खटकायचं, किंवा जरी मानलं तरी ती उणीव जाणवायची.
0: बरोबर.
1: जरी त्या कार्यक्रमात येत नसल्या तरी देखील त्यांचे जे बाकीचे छंद होते ते त्या हळूहळू आपल्या प्रकृतीनुसार त्या बाळगून होत्या. म्हणजे सातत्यानं त्यांना असं विणकाम करतानाच बघितलं. म्हणजे आल्यानंतर पहिल्यांदा त्यांना नमस्कार करायचा, हा एक नेहमीचा पडलेला पांडा. तर त्या आपल्या आज या रंगाची लोकर, आज कोणासाठी काय तर अमेरिकेतल्या नातीसाठी शाल, मग कोणतरी भाजी आता आणखी कुठेतरी चालली आहे म्हणून तिच्यासाठी टोपी. मग एक दिवशी म्हटलं मी सुद्धा चालले हिमालयात, मला काय. तर म्हणाले वा, तुम्हाला पण करून देणार, कुठला रंग तुम्हाला आवडतो बघा. आणि त्या सगळ्या याच्यामध्ये त्या तुमच्यासाठी शाल म्हणजे स्कार्फ, टोपी, तुम्हाला मोबाईल ठेवायला मिळावा म्हणून एक पाऊच, असं सगळं सुंदर रंगसंगती असलेलं बनवून तयार ठेवायचं. हे अगदी आत्ता आत्तापर्यंत चाललेलं होतं. मी असं म्हणेन की 88-89 सुद्धा सुरू झालं तरी देखील त्या थोडं बहुत काही ना काहीतरी करतच होत्या. त्यांची जी आवडती गोष्ट होती ती म्हणजे रोजची पूजा.
0: बर.
1: ती पूजा अगदी साग्र संगीत करायची, म्हणजे प्रत्येक मूर्तीला. ती मूर्ती भारतातल्या प्रत्येक ठिकाणी त्या कार्यक्रमाला गेल्या असतील त्या काळात, 69-70 वगैरे तो काळ, प्रत्येक ठिकाणाहून कलाकुसरीची आणलेली ती मूर्ती, तिची प्राणप्रतिष्ठा करून ती त्यांच्या देवाऱ्यात आणि बसायच्या जिथं त्यांच्या दिवाणखान्यात तिथेही आसपास त्या मूर्ती आहेतच, म्हणजे वेगवेगळ्या.
0: सश्रद्ध होत्या अतिशय
1: अतिशय. ती पूजा त्यांची कमी झाली नंतर. ती पूजा बघण्याचा मला फार वेळा अनुभव नाही आला, पण एक दोन वेळा मी ती पाहिलीये. तर ते असं सगळं ती फुलं हे करताना वाहताना त्या आपली स्वतःची गाणी गायच्या.
0: वा.
1: आणि भक्तिगीतं होतीच ना.
0: ही देवपूजा आहे ना.
1: हो, ही देवपूजा त्यांना आवडायची. आणि मग ती त्यांची देवी सजली, मग त्याच्यात ते तोरण असं ते दिव्यांचं एकदा लावलं आणि तो फुलांचा चंदनाचा असा गंध सगळीकडे दरवळला की त्यांना छान वाटायचं. म्हणजे त्यांना मिळालेली सन्मान चिन्ह त्याच त्यांच्या देवघरातल्या, त्या मोठं होतं ते, त्यातल्या कपाटामध्ये अशी दाटी वाटीनं बसलेली. पण देव मात्र त्यांचे असे छान FSI असलेले,
0: आईस पाईस
1: बसलेले. आणि आपल्या खाली बसून नंतर मग चौरंगावर किंवा अशा स्टूलवर बसून अशा त्या पूजा करायच्या.
0: म्हणजे आपण स्तोत्र म्हणतो त्याच्या जी स्वतःच्या स्वरात ना ही पूजा त्या मांडत असत.
1: हो, अगदी. कधी चक्रवाक पक्षी गातायत, कधी ओंकार प्रधान रूप गणेशाचे गातायत, कधी भावगीतच गातायत, कधी विसरशील तू सारे ते पण गातायत, कधी चित्रपटात गायलेला अभंग तो गातायत, असा सगळा प्रकार असायचा.

0: त्यांच्या गाण्यामध्ये हा भक्तिभाव अतिशय ओतप्रोत असा आपल्याला अगदी जाणवतो. आणि सुमनताईंच्या स्नेहाचा भाव हा तुम्ही अनुभवलेला आहे,
1: हो,
0: म्हणजे नंतरच्या काळातही.
1: हो, मी असं म्हणेन की स्वभाव मितभाषी होता, व्यवसायामध्ये खूप नाती त्यांनी आणली नाही, पण रोशन साहेबांचं कुटुंब किंवा चित्रगुप्त यांचं कुटुंब, मन्ना दाय यांचं कुटुंब, मुकेशजींचं कुटुंब,
0: बरं,
1: ह्या सगळ्यांचे त्यांचे अतिशय म्हणजे काय म्हणूया घरातल्या सारख्या जिव्हाळ्याचे संबंध होते. इतकंच नव्हे तर बी एन शर्मा आणि कौशिक हे दोन रेकॉर्डिस्ट, तर त्यांच्याबरोबर इतकं काम केलेलं की त्यांच्याही बरोबर अतिशय जिव्हाळ्याचे संबंध, मैत्रीपूर्ण संबंध. आणि ही सगळी मंडळी यांनी लोणावळ्याला सुमन कल्याणपुरांचे पती नंदाजी यांनी कल्याणपूर कॉलनी बांधली.
0: अच्छा.
1: आणि तिथे प्लॉट्स पाडले, त्यांचे दोन प्लॉट्स होते, एक चित्रगुप्त, नंतर मुकेशजी, मन्नादा, रोशन साहेब, शर्मा, कौशिक यांचे बाकीचे बंगले.
0: म्हणजे सगळी संगीताची कॉलनी,
1: सगळी संगीताची कॉलनी. आणि या सगळ्यांचे बंगले उभे राहिले, बंगल्याच्या अवतीभोवती सुंदर जागा, आणि सगळी मंडळी आपल्या मुलाबाळांना घेऊन आदल्या दिवशी निघायची, म्हणजे त्यावेळेला रेकॉर्डिंग वगैरे सगळी संपवून ही सगळी कुटुंब निघायची आपापल्या गाड्या घेऊन. सुमनताईंनी असे छान प्रकार केलेले असायचे या सगळ्या मंडळींनी. सुमनताई तर आधी मुळामध्ये खाणं आणि खेळवणं त्या गोष्टी अतिशय आवडत्या, त्यामुळे भरपूर काहीतरी करून नेलेलं असायचं.
0: अच्छा.
1: तशाच इतरांच्याही, म्हणजे मिसेस शर्मा काय, चित्रगुप्तांच्या पत्नी काय, रोशन साहेबांची पत्नी काय, ह्या सगळ्यांनी असे सगळे भरपूर पदार्थ घ्यायचे, मध्ये जिथे वाटेल तिथे थांबायचं, आणि मग आपापल्या बंगल्यांमध्ये जाऊन त्या बंगल्यांमधलं राहणं

0: अनुभवायचं, त्याचा आनंद घ्यायचा, हे अनेक वर्ष त्यांनी केलेले आहे.
1: आणि एकत्र मैफलीही होत असतील,
0: एकत्र मैफली अनेक ठिकाणी कार्यक्रम व्हायचे. तलत साहेबांच्या बरोबर त्या काश्मीरला गेलेल्या आहेत, म्हणजे करण सिंगांचा जो शाही विवाह सोहळा होता त्याला सुमनताई, मधुबाला झवेरी, तलत महमूद ही मंडळी गेलेली आहेत. राज कपूर साहेबांनी कपूरथळा वगैरे मध्ये कार्यक्रम केलेले आहेत, त्याला रफी साहेब, मुकेशजी, त्या अशी सगळी मंडळी गेलेली आहेत. म्हणजे परदेश दौरेच नुसते नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये त्या अनेक कार्यक्रमांच्या निमित्तानं गेलेले आहेत. तिथंच चौकस नजरेनं जे काही उत्तम असेल ते अनुभवायचं, विकत घ्यायचं, संग्रह करायचा आणि अडगळीत नाही टाकायची कुठलीही वस्तू. ती अतिशय सुंदर कलात्मक रीतीनं आपल्या घरामध्ये सजवायची
1: ही सौंदर्य दृष्टी.
0: ही सौंदर्य दृष्टी
1: आत्ता विषय निघालाच आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतल्या अनेक नामांकित व्यक्तींचा तुम्ही उल्लेख केलात, तर सुमनताईंची हिंदी गाणी याविषयी आम्हाला सांगा.
0: सुमनताईंचा प्रवास जसा मघाशी आपण बोलता बोलता म्हणालो तसा की 1953 पासून सुरू झालाय मंगू दरवाजा, म्हणजे मोहम्मद शफी, नाशाद यांच्यासारखे त्यांचे संगीतकार पहिल्यांदा. मग त्याच्यानंतर सुरेश तलवार आले, मग त्याच्यानंतर श्रीनाथ त्रिपाठी आले, हंसराज बहल आले, अशी सगळी माणसं. म्हणजे मी ही सगळी नावं घेत नाही आता, पण त्यानंतर मग एन दत्ता आले.
1: किती हिंदी गाणी असावीत?
0: सगळी मिळून 2000 तरी असली पाहिजे.
1: अच्छा. आणि सगळी अतिशय सुंदर,
0: अतिशय सुंदर. मोजकी जी त्यांच्याकडे आली ती त्यांनी गायलेली आहेत. आता दत्ताराम, दत्तारामांनी 14-15 एन दत्तांनी त्यांच्याकडनं गाऊन घेतली. बघा ना, प्रत्येक गायकाबरोबर सुद्धा त्यांची गाणी आहेत. त्या असं म्हणाले की मी ब वर्गातला चित्रपट आहे की क वर्गातला चित्रपट आहे याचा नाही कधी विचार केला. या माणसाला संगीत उत्तम दिलेलं आहे, गाणं फार सुंदर आहे आणि आपल्याकडनं त्याला गाऊन घ्यायचंय, एवढाच निकष माझ्यासाठी सुंदर होता. माझ्या प्रकृती धर्माला साजेल असं गाणं आहे, ते गाणं मी गायले आणि त्या गाण्यातला मी आनंद घेतला. तेव्हा असे बरेच संगीतकार आहेत की ज्यांनी त्यांच्याकडनं गाऊन घेतलंय.
1: हा.
0: आणि मग त्यानंतर दत्ताराम सातत्याने त्यांच्याकडनं गाऊन घ्यायला लागले. आणि ती गाणी फार सुंदर आहेत, म्हणजे परवरिश आहे, ब्लॅक कॅट आहे, कॉफी हाऊस आहे, खूपच चित्रपट आहेत की ज्यातली त्यांची गाणी ही लोकप्रिय होतच गेली. त्या स्वराचं मोहकपण आहे ते लोकांच्या लक्षात यायलाच लागलं. एस डी बर्मन, नौशाद साहेब यांनी त्यांच्याकडनं गाऊन घेतलं. आणि 63 पासून शंकर जयकिशन.

0: त्यांनी सांगितले आहेत का तुम्हाला असं काही
1: सगळ्या आत्ता या क्षणाला मला आठवतील असं नाही पण त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे.
0: बर,
1: संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्याने मला सांगावं आणि खटकलं कुठे तर मी सांगेन किंवा मला ह्यापेक्षा असं थोडीशी वेगळी ताण घेतली किंवा ही हरकत जरा वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का असा प्रश्न मी विचारलाय. पण चाल तयार होताना अपवाद दशरथ पुजारी अशोक पत्की यांच्या गाण्यांचा, कमलाकर भागवत यांच्या गाण्याचा, कमलाकर भागवत त्यांना असं म्हणायचं की आउटलाईन देतो तुम्हाला आता तुम्ही त्यात तुम्हाला जे पाहिजे ते भरा. काय म्हणूया, बांधे सूद अशा दशरथ पुजारींच्या चाली असायच्या. पण ते असं म्हणतात की त्या गाताना त्याच्यामध्ये असं काही वेगळेपण करायच्या की माझी चाल अधिक सौंदर्यवान होऊन माझ्यासमोर येते असं मला वाटायचं. आता कशी करू स्वागत आहे सुधीर फडकेंनी त्यांच्याकडनं गाऊन घेतलं. त्यावेळेला ते चक्क जेवून खाऊन दुपारच्या वेळेला त्यांच्याकडे चाल शिकायला गेल्या होत्या.
0: बरं,
1: आता जेवल्यानंतर कसं गाणं, त्यामुळे ज्यावेळेला बाबूजींचा तो अट्टहास असायचा टास्क मास्टर की आत्ता मी चाल शिकवली आहे तर ते तुम्ही गा बरं, त्या म्हणाले बाबूजी माफ करा पण दुपारी यायचं होतं त्यामुळे आधी जेवली आत्ता कसं गाऊ, तुम्ही गाऊन दाखवा. मी रेकॉर्डिंगच्या वेळेला तुम्हाला बरोबर ऐकवते.
0: अच्छा,
1: दुसऱ्या दिवशी रेकॉर्डिंग वन टेक ओके गाणं,
0: चमत्कार वाटावा असं आहे
1: असं. इतकं त्या सहजतेनं गायलेले आहेत, किस्से सांगण्यापेक्षा म्हणजे तसं आता बहनाने भाई की कलाई पे
0: राखीचं गाणं,
1: राखीचं गाणं, तर ते राखीचं गाणं त्यात त्यांनी फक्त असं म्हटलं होतं की मी एक ओळ अशी थोडीशी गाऊ का, त्या म्हणाले याच्या पलीकडे माझ्याकडे किस्से नाहीत, किस्स्यांसाठी तुम्ही बोलघेऊड असायला लागतं, तुम्ही थोडा आधी आणि नंतर तिथं बसलेला आहात, त्या सगळ्या निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही सहभागी आहात असा माझा स्वभाव नव्हता. त्यामुळे तुम्ही जसं विचारताय तसे ते किस्से माझ्याकडे नाही आहेत असं त्या म्हणायच्या. पण तरी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या इतक्या छान आणि मधुर आहेत
0: खरं
1: की त्याच मला जास्त म्हणजे सांगाव्याशी वाटतात. किंवा माझ्याकडे अशी 5-6 पत्र आहेत त्यांच्या संदर्भात आलेली की मंगलातही आमच्या भावना तुम्ही पोहोचवा. मी आता इथे अमेरिकेमध्ये आलेलो आहे आणि माझा नातू अगदी लहान आहे पण मी पहिल्यापासून त्याच्या आजीनं गावं तशी मी अंगाई गातोय. सुमनताईंनी गायलेली निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपायला गो बाई आणि माझा नातू आता त्या अंगाईचा इतका वेडा झालेला आहे की तो

0: खुणेनं सांगतो की गाणं आधी गा आजोबा मग मी झोपतो. अशा दोन तीन आजोबांची आणि त्यांच्या राज्यांची मीच पत्र राखून ठेवलेली.
1: अच्छा.
0: किंवा अगदी परवा त्या गेल्यानंतर अशा काळे अगदी रडत होत्या आणि त्या म्हणाल्या की ज्या वेळेला निंबोणीच्या झाडामागे हे गाणं गाणाऱ्या गायिकेचा सहस्र चंद्र दर्शनाच्या सोहळ्यामध्ये मलाही सहभागी करून घेतलंय, त्यावेळेला मी आनंदून त्यांच्या शेजारी उभं राहताना असं म्हटलं होतं की तुम्ही गाणं असं गायलात की माझ्या अंतरात जी आई आहे तिलाच तुम्ही स्वर दिलात आणि मग जो अभिनय मी केलेला आहे पडद्यावरचा त्याला ते गाणंही तितकंच कारणीभूत आहे.
1: सुंदर आहे ने हा अभिप्राय पण. आणि त्या खर तर अगदी थोडा काळ त्या सिनेमामध्ये त्या दिसल्या पण ह्या गाण्यामुळे मात्र अजरामर झाला.
0: अगदी अजरामर.

0: अनेक कलाकारांचा आज इथे उल्लेख झाला, तसंच सुमनताईंच्या वडिलांविषयी सुद्धा तुम्ही आम्हाला थोडं सांगितलं होतं. सुमनताईंच्या आई आणि एकूण माहेर त्यांचं याच्याविषयी थोडं भावंड वगैरे.
1: हो, अगदी साधं सुधं मध्यम वर्गीय चित्रापूर सारस्वत घरातलं असं त्यांचं बालपण आहे. घरातली मोठी मुलगी, मगाशी म्हटलं तसं. आज त्यांच्याकडे जेवढ्या म्हणून कला आलेल्या आहेत ना, त्या सगळ्या त्यांच्या आईकडनं आलेल्या आहेत.
2: बरं,
1: त्या काळामध्ये त्यांची आई कुठून कुठून त्या दुपारच्या वेळामध्ये ते निटिंग टॅटिंग, मग तो भरतकाम करणं, मग पॅचवर्क करणं, मग आज काय तर मुलांसाठी बॅगच बनवली, उद्या काय तर स्वेटरच विणला, हे जे सतत काम करत राहायचं आणि अत्यंत निगुतीनं स्वयंपाक करायचं. ते रेशनिंगचे दिवस होते, त्यामुळे भातखाऊ चित्रापूर समाजाला पुरेल असा तांदूळ रेशनवर मिळायचा नाही. मग पोळ्या करायला लागायच्या, मग त्या पोळी बरोबर चित्रापूर सारस्वत रांधप, म्हणजे तो स्वयंपाक संपूर्ण रांधायचा. त्यातलं जे थोडक्यात म्हणजे कोंड्याचा मांडा करत करत कसं मुलांना एक परिपूर्ण आहार देणं, हे कसं त्यांच्या आईकडनं त्यांना मिळालं.
2: बरं,
1: आणि भक्ती जी अशी आहे ना आतून, ती भक्ती त्यांना त्यांच्या वडिलांकडनं मिळालेली आहे. सश्रद्धा आई वडील दोघही, पण वडील नित्यानंद स्वामींचे असे अनुग्रहितच होते. म्हणजे एक काळ त्यांच्या जीवनात असा आलेला होता की आता सगळा संसार सोडावा आणि स्वामी मी तुमच्या मागोमाग येतो. त्यावेळेला त्यांना स्वामींनी सांगितलं की असं नाही, तुला मुलं बाळ आहेत, तुला त्यांच्या मागेच राहावं लागेल, संसार करावा लागेल. हे जे सगळं आहे ना ते आपल्या आई वडिलांकडनं घेऊन त्या पुढे आलेले आहेत
0: आणि त्याबद्दल कृतज्ञ भाव त्यांच्या मनामध्ये,
1: अत्यंत कृतज्ञ भाव. त्यामुळे विदेशी त्या गेल्या आणि आई इथं त्यांच्या आजारी होत्या आणि त्या गेल्या. बरं, आता त्या काळातली परिस्थिती अशी होती की पुढे लागलेले सगळे कार्यक्रम आहेत परदेशात, इतकी पैशाची गुंतवणूक आहे आणि आई इथं गेलेल्या आहेत, तर आता ह्यांना कसं सांगायचं.

तर मग निर्णय असा घेतला गेला की ह्या इतक्या भावना प्रधान आहेत, इतक्या संवेदनशील आहेत की पुढचे कार्यक्रम त्यांच्याशी होणं शक्य नाही, त्यामुळे त्यांना सांगितलं गेलं नाही. ते कार्यक्रम दोन जे शेवटचे होते ते करून त्या आल्या, कारण त्यांना बघायलाच मिळालं नसतं. त्यांना ही गोष्ट त्यांच्या मनाला इतकी लागली की ते घाल घाल पिंगा वाऱ्या सुरू झालं गाणं की त्यांना कायम आपल्या आईची आठवण व्हायची आणि डोळे पाण्यानं भरून यायचे. मी ते कधी अगदी 85-86 हव्या वयापर्यंत हे डोळे असे भरलेले असायचे. माझ्या मनोगताची हळुवार भावगीत हे त्यांनी गायलेली व्याख्या आहे ना, अशाच त्या होत्या. वा.

0: पद्मभूषण आणि लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या स्वरांचं त्यांच्या गाण्यांचं गारुड आजही रसिक मनावर कायम आहे. सुमनताईंचं एक छान स्वभावचित्र शब्दचित्र तुम्ही आज आमच्यासाठी रेखाटताय आणि त्यांनी गायलेली गाणी ही सुद्धा आपण सोबतीने ऐकतो आहोत. हिंदी मराठी या दोन्ही भाषांमध्ये त्यांनी गायलेली गाणी तर खरोखरच अजरामर अशी आहेत. आपल्याकडे इतरही भाषांमध्ये त्या गायलेल्या आहेत.
1: हो म्हणजे जयदेवजींनी त्यांच्याकडून कन्नड चित्रपटासाठी गाऊन घेतलं होतं. ते शब्दोच्चार मला तितके सांगता येणार नाहीत पण त्याच्यानंतर तीच चाल त्यांनी बोलो बोलो कान्हा बोलो छलिया रोना लैला यांच्याकडून तीच चाल त्यांनी गाऊन घेतली. कन्नड गाणं मूळ
0: अच्छा
1: 10 वर्षापूर्वी
0: ते सुमनताईंनी
1: गायलेलं आहे. मी जसं बोलताना म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या शैलीतली गाणी त्या गायल्या. तसं आपल्याकडे उर्दू भाषी लोकांमध्ये किंवा उत्तर प्रदेशच्या लोकशैलीमध्ये मुनाजात नात हे भक्ती रसप्रधान पण लोकगीताचे प्रकार आहेत. अनेक एस एन त्रिपाठी त्याच्यानंतर उषा खन्ना यांनी त्यांच्याकडून मुनाजात हा प्रकार गाऊन घेतलेला आहे. म्हणजे दादा नावाचा एक चित्रपट होता माहितीये त्याच्यामध्ये अल्ला तू करम करना मौला तू रहम करना हे जे गाणे हा मुनाजात प्रकार आहे.
0: अच्छा
1: तर त्याच्यामध्ये मुनाजात म्हणजे काय तर देवाला असे हात करून आळवणी असते देवाची की देवा तू आमच्यावर अनुग्रह कर आमच्यावर कृपा कर असा जो एक प्रकार आहे. तर तो त्यांनी इतक्या सुंदर रीतीनं गायलेला इतक्या शैलीत गायलेला आहे त्या की अजब वाटतं की हे कोणी शिकवलं त्यांना. पण केवळ संगीतकाराला काय अभिप्रेत आहे आणि चित्रपटातला प्रसंग काय आहे ह्याचा विचार करून त्या ते गायलेले आहेत आणि इतकं छान गायलेले की लोक पडद्यावरती हे गाणं सुरू झालं की पैसे फेकायचे. मी असं ऐकलंय की हैदराबादचे नवाब हे गाणं म्हणजे त्यावेळेला चित्रपटचं ते रील चालू असायचं ना तर थांबून थांबून ऐकायचं ह्या मनाच्या

0: सुमंतांच्या गाण्याला सर्वसामान्य रसिकांची जशी दाद मिळाली तशीच थोरा मोठ्यांचीही शाबासकी मिळालेली.
1: अगदी, म्हणजे त्यावेळेला त्या सुमन हेमाडी होत्या आणि आकाशवाणीमध्ये बी डी अंभईकरांसारखे ज्येष्ठ संगीतकार संगीत साधक होते आणि त्यांनी दत्तगुरूंची आपली पारंपरिक आरती आहे धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायांची, तर ते गायला त्यांना बोलावलं. त्यांच्याबरोबर जयवंत कुलकर्णींचा आणि स्वतः बी डी अंभईकरांचा आवाज आहे आणि अतिशय द्रुतगतीतली ती आरती आपलं अत्यंत गोड आरती आणि सुमंताईंनी गायली ही इतकी छान आहे सगळ्यांनीच. पु ल देशपांडे त्याच्या ध्वनिमुद्रणाला होते.
0: बर, वा.
1: आणि आता संपती आरती आणि अजून लाल दिवा आहे तो असताना काही कुणी प्रवेश करत नाही पण पुलांना राहवलंच नाही ते असे आत आले आणि बी डी अंभईकरांना मिठी मारून म्हणाले आता ही आरती सगळ्या महाराष्ट्राच्या मनामध्ये कायमची राहणार इतकी अप्रतिम चाल. ही चाल कधीही कोणी विसरणार नाही
0: आणि त्याच्यामध्ये सुमंताईंचा स्वर,
1: त्याच्यामध्ये सुमंताईंचा आवाज आणि बी डी अंभईकरांनी ही आठवण स्वतः लिहिली आहे.
0: अच्छा, वा. खरोखरच म्हणजे ही मंडळी काळाच्या पडद्याआड गेली तरी सुद्धा त्यांच्या कलाकृतीच्या माध्यमातून त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून चिरस्मरणीय अशा तऱ्हेची ठरतात, नाही का?
1: अशीच आहे
0: सुमंताईंचा सूरही असाच
1: हो. आणि भावनेची परिपूर्ती करणारा असा तो सूर असल्यामुळे त्या गळ्यातून आलेलं प्रत्येक गाणं हे पुन्हा पुन्हा ऐकावं आणि पुन्हा पुन्हा त्या गाण्यात रमावं. खरं सांगू का, मला नेहमी असं वाटतं की गाण्याची श्रवण असतात. आपण पहिल्यांदा गाणं ऐकतो आणि पहिल्या श्रवणात ते गाणं आपल्याला आकर्षित करून घेतं, मग तो सूर, ती

0: ताल, ते शब्द, हे सगळ्यामध्ये आपण गुरफटत जातो आणि नंतर त्या गाण्याबरोबर आपलं जे नातं तयार होतं ना, ती त्याच्या अमरत्वाची खूण असते.
1: ते सोबत राहत,
0: ते सोबत राहतं. आता इथं मला सुमनताईंच्या बद्दल सांगावंसं वाटतं की त्या भावनेला 100% दिलेला जो न्याय असतो ना, तिथं कुठेतरी गाताना तो सुमन स्वर आहे आणि त्यातली जी नायिका आहे ती कुठेतरी आपण होऊन जातो आणि तिथं ती अदलाबदल होते आणि ते गाणं संपूर्णपणे आपलं होऊन जातं. म्हणून या भावसंगीताची जी त्रिवेणी आपल्याला, आपण फार भाग्यवान आहोत, तर ही जी त्रिवेणी आहे त्या त्रिवेणीनं आपलं जगच समृद्ध केलं. संस्कृतीच्या ज्या पाऊल खुणा आपण मानतो आणि त्या गाण्यातनं आपण ऐकतो, त्यातून त्या आपल्याला आपल्याशा वाटतात, त्या सगळ्या पाऊल खुणा या त्रिवेणीनं आपल्याला दिलेल्या आहेत. मी असं म्हणेन की दोन वैभवशाली सुवर्ण नगरींच्या मध्ये एक टुमदार अशी महानगरी वसली, तिचं नाव सुमन कल्याणपूर आहे.
1: फार सुंदर.
0: आता कुणाचं महत्व जास्त आणि कुणाचं महत्व कमी, असे दळीद्री विचार आपण न करता देवानी जे दिलंय त्याचा आनंदानं उपभोग घ्यावा असं मला नेहमी वाटतं.
1: वा, खूप छान. हाच भाव प्रत्येक रसिकाच्या मनामध्ये आहे.
0: अगदी.
1: आज मंगलताई खाडीलकर तुम्ही इथे आलात आणि सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींचा, तर क्षणांचा दरवळ आम्हालाही तुमच्याकडून अनुभवता आला. खूप बरं वाटलं.
0: एकच वाक्य बोलू का?
1: जरूर.
0: सुमनताई आपल्या नेहमी मुलाखतीमध्ये आनंद मनी माईना हे गाणं गायच्या आणि छान वातावरण निर्माण व्हायचं. रायगडचं राजबंदी, डीपी कोरगावकरांचं संगीत ते.

आणखी एक गाण्यानं त्या सांगता करायच्या. लोकांची इच्छा असायची की अजहुन आहे बालमा सावन बिता जाय हे त्यांनी गावं, ते त्या गायच्या. पण त्याच्या बरोबर रहे ना रहे हम महका करेंगे हे जे रफी साहेबांना बरोबर त्यांनी द्वंद्वगीत गायलंय ना, त्या द्वंद्वगीताच्या ओळी त्या म्हणायच्या की माझ्या आयुष्याचं तत्वज्ञान आहे. देवाने नाव सुमनच त्यांचं ठेवलं. सुमनाचा हा गंध रहे ना रहे.

0: श्रोतेहो, अत्तर क्षणांचा दरवळ सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींवर आधारित मंगला खारीलकर यांच्या नेहा खरी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकला. याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना जांजी आपला निरोप घेते. नमस्कार.
1: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्वाहिनीवरून.

सुमन कल्याणपुरी यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार वसंत देसाई. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. थोड्याच वेळात 1 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

तेलुगू चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. अजित कडकडे आणि सहकलाकारांनी गायलं होतं. अनंत खेळकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं अशोक पत्की यांनी.

मनोहर गोलांबरे आणि सहकलाकारांनी गायलेलं ओंकार मंगेश दत्त यांचं गीत आपण ऐकलं. निषाद यांचं संगीत होतं. चित्रपट अगबया रेच्या 2 आणि कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

या गीताला संगीत दिलं होतं अच्युत ठाकूर यांनी. याबरोबरच श्रोते हो गीतबहार चित्रपट संगीत कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. थोड्याच वेळात 1:30 आपण ऐकणार आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. त्यानंतर 1:40 आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून नागपूर जिल्हा वार्तापत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। स्वदेश निर्मित चार अद्ययावत युद्धनौका गेल्या एका महिन्याभरात नौदलाच्या ताफ्यात दाखल। अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा। बद्रीनाथ मंदिर दान अपहार प्रकरणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना अटक। इराणचं अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर। प्रसिद्ध अभिनेता सॅम नील यांचं निधन। आणि देशाच्या विविध भागात झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू। आता बातम्या विस्तारानं। भारतीय नौदलात स्वदेशी आरेखन आणि निर्मिती असलेल्या चार अद्ययावत फ्रिगेट युद्धनौका गेल्या एका महिन्यात सामील करण्यात आल्याचं सरकारनं म्हटलं आहे। यातल्या आयएनएस दुणगिरी, आयएनएस संशोधक आणि आयएनएस अग्रय या फ्रिगेट नौका 21 जून रोजी सामील झाल्या होत्या, तर आयएनएस महेंद्रगिरी 11 जुलै रोजी सामील करण्यात आली होती। या युद्धनौका प्रोजेक्ट 17A अंतर्गत भारतात निर्माण करण्यात आल्या असून हवाई हल्ले, जमिनीवरून तसंच पाणबुडीवरून आलेले हल्ले रोखण्याची क्षमता त्यांच्यात आहे। या प्रकल्पात 7 युद्धनौका बांधण्याचं नौदलाचं नियोजन आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज गुजरातमध्ये गांधीनगर इथं इंटरपोल डिजिटल फॉरेन्सिक्स एक्सपर्ट ग्रुपच्या 11व्या बैठकीचं तसंच आंतरराष्ट्रीय गुन्हे अन्वेषण स्पर्धा आणि शिखर परिषदेचं उद्घाटन होणार आहे। भारत या परिषदेचं यजमानपद दुसऱ्यांदा भूषवत आहे। या परिषदेत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी आणि 47 देशातल्या पोलीस आणि इतर सुरक्षा क्षेत्रातल्या प्रतिनिधींसह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत। या कार्यक्रमादरम्यान कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आर्थिक गुन्ह्यांचा तपास, घटनास्थळांवरचं व्यवस्थापन, देशातल्या विविध उत्कृष्टता केंद्राचं अनावरण आणि आशियातल्या पहिल्या स्वदेशी मोबाईल प्रयोगशाळेचं लोकार्पण यांच्या हस्ते करण्यात येईल। अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचं अपहार झाल्याचा आरोप करून त्याची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारकडून जबाब मागितला आहे। सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे। राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणारा श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासालाही न्यायालयानं नोटीस बजावली आहे। या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं आहे। उत्तराखंडच्या बद्रीनाथ मंदिरात दान अपहार प्रकरणी उघडकीला आलं असून काल रात्री विशेष चौकशी पथकानं बद्री केदार मंदिर समितीच्या अध्यक्षांना डेहराडून इथून चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे। बद्रीनाथ मंदिरात 2 जुलै रोजी दानपेटीतल्या रकमेची मोजणी सुरू असताना त्यातले घोटाळे लक्षात आले आणि समितीनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती। त्यानुसार पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून संशयित आरोपींचा शोध सुरू केला होता। संशयिताला अखेर डेहराडूनमधून ताब्यात

करण्यात आलं असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर नोंदींची तपासणी सुरू केली आहे. राष्ट्रीय आरोग्य संशोधन धोरणाच्या मसुदा निर्मितीसाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सूचना मागवल्या आहेत. देशाच्या आरोग्य संशोधन प्रणालीला योग्य रूप आणि बळकटी देण्यासाठी या धोरणाची निर्मिती केली जात आहे. नागरिकांच्या आरोग्य सेवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विश्वासू सर्वसमावेशक स्वावलंबी आणि प्रभावी व्यवस्थेच्या निर्मितीत हे धोरण सहाय्यक ठरेल. विविध हितसंबंधींनी दिलेल्या सूचनांचा आणि शिफारशींचा समावेश करून हे धोरण तयार केलं जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी 27 जुलैपर्यंत आपल्या सूचना सादर कराव्यात असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. काही केंद्रीय मंत्रालयातर्फे डॉक्टर्स आणि इतर व्यावसायिकांसाठी इंटर्नशिप मिळवून देणारा गुगल फॉर्म इंटरनेटवर फिरत आहे, परंतु त्यातला दावा पूर्णतः खोटा आणि चुकीचा आहे असं पत्र सूचना कार्यालयाच्या सत्यशोधन विभागाने म्हटलं आहे. अशा प्रकारची कोणतीही इंटर्नशिप कोणत्याही मंत्रालयानं देऊ केलेली नाही असं पत्र सूचना कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद लिंकवर अथवा मंचावर क्लिक करू नये आणि व्यक्तिगत माहिती सामायिक करू नये. तसंच खात्रीशीर माहितीसाठी नेहमी अधिकृत सरकारी संकेतस्थळाला भेट द्यावी असं कार्यालयानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. जॉर्डन, बहारीन आणि कुवेतमधल्या अमेरिकन लष्करी तळांवर झालेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांची जबाबदारी इराणच्या IRGC घेतली आहे. अमेरिकेने इराणच्या लष्करी तळांवर काल केलेल्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरादाखल हे हल्ले केल्याचं इराणनं म्हटलं आहे. हुरमुझच्या समुद्रधुनीत अमेरिकेने आणखी हल्ले केल्यास त्यालाही प्रत्युत्तर दिलं जाईल असं इराणनं म्हटलं आहे. हुरमुझच्या समुद्रधुनीचं रक्षण करण्यासाठी आणि तिथली वाहतूक सुरळीत होण्यासाठी आपण हल्ले केल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे. दरम्यान GFS गॅलेक्सी या व्यापारी जहाजावर ओमानच्या किनाऱ्यानजीक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जहाजावरील 11 भारतीय कर्मचाऱ्यांपैकी 10 जणांची सुटका करण्यात आली असून एक कर्मचारी बेपत्ता आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं या हल्ल्याचा निषेध केला असून या भागात व्यापारी जहाजांवर होणाऱ्या सततच्या हल्ल्यांच्या घटनांबद्दल मंत्रालयानं चिंता व्यक्त केली असून या भागात शांतता आणि स्थैर्य यासाठी राजनैतिक तोडगा काढण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. कतारचे नेते अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी यांचं काल निधन झालं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी थानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आज देशभरात एक दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर काल सकाळी चंद्रकोट इथल्या एका लंगरसमोर 2 बसेस आणि एका कारची टक्कर होऊन किमान 18 जण जखमी झाले. यात बहुतांश अमरनाथ यात्रेकरूंचा समावेश आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. बचाव पथकानं घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रामबन इथल्या जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आल्याचंही या अधिकाऱ्यांनी सांगितलं. एका बसचा ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाला. सांगली जिल्ह्यात रंगनाथ महाराज यांच्या दिंडीतल्या एका ट्रकनं बेलसर टोल नाक्याजवळ कसबे दिग्राज दिंडीतल्या वारकऱ्यांना जोरदार धडक दिल्यानं 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला आणि 7 जण जखमी झाले. पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांनी ही माहिती दिली. थायलंडची राजधानी बँकॉक इथं काल रात्री एका पबला भीषण आग लागल्यामुळे 27 जणांचा मृत्यू झाला आणि अन्य 63 जण जखमी झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं प्राथमिक अंदाज आहे. या घटनेची सखोल चौकशीचे आदेश बँकॉकचे गव्हर्नर चार्ड चार्ट सिंटीपुंत यांनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. बाहेर निघण्याचा मार्ग अरुंद असल्यामुळे जास्त जीवितहानी झाल्याचं या अधिकाऱ्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री अनुतीन चारनविराकुल यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. व्हिएतनाम इथं झालेल्या बोट दुर्घटनेतले 15 मृतदेह आज रात्री भारतात आणले जातील अशी माहिती व्हिएतनाम इथल्या भारतीय दूतावासानं आज दिली. व्हिएतनाम एअरलाइन्सच्या विमानानं हे मृतदेह 9:30 सुमाराला मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणले जाणार आहेत. या अपघातात अन्य 16 जणांना वाचवण्यात यश आलं होतं.

रुग्णांना प्रथमोपचारानंतर या आधीच भारतात आणलं आहे. तसंच एका गंभीर जखमी पर्यटकावर व्हिएतनाममध्ये उपचार सुरू आहेत. सुप्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट अभिनेते सॅम नील यांचं आज ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरात निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. ज्युरासिक पार्क, द पियानो अशा चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी ते ओळखले जात होते. 2023 त्यांना कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर ते कर्करोगमुक्त झाले होते, मात्र अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय गुंतागुंतीमुळे त्यांचं निधन झालं. भारतीय महिला क्रिकेट संघ लंडनमधल्या लॉर्ड्स मैदानावर ऐतिहासिक कसोटी विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे. काल सामन्याच्या दिवस अखेर भारतानं इंग्लंडसमोर 457 धावांचं लक्ष ठेवलं होतं. जपानच्या टोकियो इथं उद्यापासून सुरू होणाऱ्या जपान ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत भारताची अव्वल पुरुष दुहेरी जोडी सात्विक राज रानकी रेड्डी आणि चिराग शेट्टी हे भारताचं नेतृत्व करतील. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्वदेश निर्मित 4 अद्ययावत युद्धनौका गेल्या 1 महिन्याभरात नौदलाच्या ताफ्यात दाखल. अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा. बद्रीनाथ मंदिर दान अपहार प्रकरणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना अटक. इराणचं अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर. प्रसिद्ध अभिनेता सॅम नील यांचं निधन. आणि देशाच्या विविध भागात झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी दुर्गेश कौरती. भारताच्या 2026 ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत नागपूर येथे सुरू असलेल्या ब्रिक्स बैठकींच्या मालिकेतील महत्वाचा टप्पा आज पार पडला. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली तिसरी ब्रिक्स वाहतूक मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत भारतासह ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीच्या वाहतूक मंत्र्यांनी सहभाग घेतला. 2 दिवस चाललेल्या या बैठकीत पर्यायी जैव इंधन, प्रदूषणमुक्त तंत्रज्ञान, वाहतुकीचे विकार्बनीकरण आणि शाश्वत वाहतूक व्यवस्थेच्या उभारणीवर सखोल चर्चा करण्यात आली. यापूर्वी झालेल्या ब्रिक्स परिवहन कार्यगटाच्या बैठकीतील शिफारशींवरही मंत्रीस्तरावर विचारविनिमय करण्यात आला. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलमार्गावरील वाहतूक कार्बन न्यूट्रल करण्यासाठी सदस्य राष्ट्रांमध्ये व्यापक सहमती निर्माण होत आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि नवकल्पनांच्या देवाणघेवाणीद्वारे अधिक जोडलेले लवचिक आणि पर्यावरणपूरक वाहतूक क्षेत्र विकसित करण्यासाठी ब्रिक्स देश एकत्रितपणे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत ब्रिक्स मंत्रीस्तरीय घोषणापत्र 2026 स्वीकारण्यात आले. या घोषणापत्राद्वारे स्वच्छ ऊर्जा, हरित वाहतूक, आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, नाविन्य आणि संस्थात्मक सहकार्याला अधिक चालना देण्याचा निर्धार सदस्य देशांनी व्यक्त केला. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेची लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी ही संकल्पना या बैठकीच्या केंद्रस्थानी होती. जागतिक स्तरावर बदलत असलेल्या वाहतूक व्यवस्थेला पर्यावरणपूरक आणि अधिक सक्षम बनविण्यासाठी सदस्य राष्ट्रांमध्ये समन्वय वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला. रशिया आणि ब्राझीलमध्ये झालेल्या पूर्वीच्या बैठकीनंतर नागपुरात झालेली ही बैठक परिवहन क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने महत्वाची मानली जात आहे. देशाच्या मध्यवर्ती स्थानामुळे नागपूरला मिळालेले हे यजमानपद शहराच्या आंतरराष्ट्रीय ओळखीमध्येही मोलाची भर घालणारे ठरले आहे. देशातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक परिस्थितीच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि फॉरवर्ड ब्लॉक यांच्या संयुक्त विद्यमाने नागपुरातील व्हेरायटी चौकात आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने महागाई नियंत्रणात आणावी, बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारे निर्णय घ्यावेत अशी मागणी आंदोलकांनी केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेवर टीका केली आहे. जाहीर केलेली कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी अपुरी असून प्रत्यक्ष लाभ कधी मिळणार याबाबत

सरकारने स्पष्टता द्यावी अशी मागणी त्यांनी केली. खरीप हंगाम सुरू असताना अनेक शेतकरी पीक कर्जापासून वंचित असल्याचाही त्यांनी आरोप केला. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून घोषित करण्यात आल्याबद्दल शेतकरी आणि व्यापारी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. या निर्णयामुळे कृषी व्यापाराला चालना मिळून देशभरातील कृषी मालाच्या देवाणघेवाणीला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या वतीने लोकसहभागातून वर्षभरात 5 लाख रोपट्यांचे वृक्षारोपण करण्याच्या मोहिमेला आज प्रारंभ झाला. एक पेड माँ के ना

0: अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या वतीने लोकसहभागातून वर्षभरात 5 लाख रोपट्यांचे वृक्षारोपण करण्याच्या मोहिमेला आज प्रारंभ झाला. एक पेड माँ के नाम या अभियानांतर्गत महापौर नीता ठाकरे यांच्या हस्ते सुयोगनगर येथील उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले. शहराच्या हरित क्षेत्रात वाढ करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. याचबरोबर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने गणेशपेठ बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन केले. वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि शेतकरी प्रश्नांकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. सुधारणा आणि पुनर्वसन हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असलेल्या महाराष्ट्र कारागृह विभागाचा संवेदनशील चेहरा नागपूर मध्यवर्ती कारागृहात पाहायला मिळाला. दीर्घकाळापासून पॅरोल किंवा रजा न मिळाल्यामुळे कुटुंबांपासून दूर असलेल्या कैद्यांना त्यांच्या मुलांसोबत भेट घडवून आणण्यासाठी विशेष गळाभेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 166 कैद्यांची त्यांच्या 283 मुलांशी भेट घडवून आणण्यात आली. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी दुर्गेश कवरती, वाचक स्वर स्वाती सोनपेठकर.
1: जिल्हा वार्तापत्र आकाशवाणी नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आलं. अस्मिता वाहिनीवरून ते सहक्षेपित केलं गेलं. 2:15 वाजलेत. सुगम संगीत भावधारा. मंगेश कुलकर्णी यांचं गीत. गायिका आहेत सोनाली कर्णिक.

0: अनिल खोब्रागडे यांनी गायलेलं राजा बढे यांचं गीत आपण ऐकलं आणि भावधारा कार्यक्रम याबरोबरच संपलं. पुनःप्रसारित करीत आहो ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सरीवर सरी या मालेत ऐकूया कवयित्री शांता शेळके यांच्या पहिला पाऊस या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेद.
2: श्रोते हो काही काही कविता या आठवणी डोळ्यांसमोर उभ्या करतात. त्या कविता इतक्या समृद्ध असतात की त्या आपल्याला कधी आठवणींमध्ये घेऊन जातात हे समजतच नाही. आणि अशा कविता लिहिणाऱ्या कवयित्री कोण असं जर म्हटलं तर आपसुकच आपल्या डोळ्यांसमोर एक नाव उभं राहतं, ते म्हणजे शांताबाई शेळके. श्रोते हो आठवणींचा विषय निघालाय म्हणून सांगते, असा एखादा खास पाऊस असतोच, कदाचित तो पहिलाच पाऊस असतो की त्या पावसात काहीतरी खास अशी एक आठवण असतेच. किंवा पाऊस असं म्हटलं की साधारणपणे आठवतो तो म्हणजे पहिला पाऊस. आणि ह्याच पहिल्या पावसाबद्दल सांगणारी शांताबाईंची एक सुंदर कविता आहे. शांताबाई म्हणतात, पावसाच्या धारा येती झरा झरा, झाकळले नभ वाहे सोसाट्याचा वारा, रस्त्याने ओहोळ जाती खळखळ, जागो जागी खाचांमध्ये तुडुंबले जळ, झळके सतेज ढगांवर वीज, नर्तकीच आली गमे लेऊन या साज, झोंबे अंगावारे काय थर थरे, खरट्यात घुसून या बसली पाखरे, हर्ष लासे फार नाचे वनी मोर, पानातून हळू पाहे डोका ऊन खार, झाडाची या तळी डोई वरी मारा, रानातील गुरे शोधी तिने वारा, नदीलाही पूर लोटला अपार, फोफावत धावे जणू नागिणच थोर, झाडांची पालवी चित्ताला मोहवी, पानो पानी खुलत असे रंगदार छबी, थांबला ओझर उजळे आकाश, सूर्य येई ढगांतून उधळी प्रकाश, किरण कोवळे भूमीवरी आले, सोनेरीत्या तेजामध्ये पक्षी जात खुले, धरणी हासली सुसनात जाहली, धरणी हासली सुसनात जाहली, वरुणाच्या वर्षावाने मनी संतोषली, वरुणाच्या वर्षावाने मनी संतोषली. शांताबाई म्हणतात की पहिला पाऊस पडण्याआधीच काळे काळे ढग आपोआप जमा होतात, सोसाट्याचा वारा सुटू लागतो आणि पावसाच्या धारा सृष्टीवर बरसायला लागतात. उन्हाळ्यात कोरडे ठाक पडलेले ओहोळ जिवंत स्वरूप घेतात आणि रस्त्याच्या दुतर्फा देखील पाणी वाहायला लागतं. शहरातल्या माणसाला पावसामुळे रस्त्यात होणारे खड्डे हे अगदी मोठं संकट म्हणून डोळ्यासमोर उभं राहिले. पण शांताबाईंनी कवितेत त्याच खड्ड्यांबद्दलची नकारात्मक दृष्टी बाजूला ठेवून त्यांच्याकडे साध्या आणि सरळ दृष्टिकोनातून पाहायला शिकवलंय. त्या म्हणतात, जागोजागी खाचांमध्ये तुडुंबले झळ, वीज आकाशात चमकली की भीती वाटते, पण त्याच विजेला शांताबाईंनी चक्क नर्तकीची सुंदर अशी उपमा दिली आहे. आपोआपच आजूबाजूला निसर्गातलं वातावरणही हळूहळू बदलायला लागतं आणि अतिशय तप्त झालेली ही धरणी हळूहळू शांत

0: होते. सगळीकडे थंड वाटायला लागतं आणि या थंडाव्यामुळे अंगाला गारगार असा वारा झोंबायला लागतो. इतकंच नाही तर बाहेर पाऊस पडत असल्यामुळे एरवी किलबिल करून आभाळात उंच उडणारी पाखरं आता मात्र घरट्यात शांत बसलेली असतात. आपल्याकडे असं म्हटलं जातं की पाऊस पडायला लागला की मोरही आपला पिसारा फुलवून नाचायला लागतो. ह्याचंही वर्णन शांताबाईंनी या कवितेत सुंदर पद्धतीने केलंय. ग्रीष्माच्या काहिलीमुळे सुकलेली पानं पावसाच्या शिंतोड्यामुळे पल्लवित होतात, टवटवीत होतात. शांताबाई असं म्हणतात की नदीला सुद्धा एक प्रकारचा प्रवाह प्राप्त होतो, तीही जिवंत होते. श्रोते हो, केवळ पावसाचंच नाही तर पाऊस पडून गेल्यानंतरच्याही सृष्टीचं वर्णन शांताबाईंनी या कवितेमध्ये केलंय. पाऊस पडून गेला की काळ्या ढगांची दाटी दूर होते आणि मग कुठूनशी सूर्यकिरणाची एक तिरी हळूच डोकावते. ते किरण आलेले पाहून पशु पक्ष्यांना देखील हायस वाटतं, आनंद वाटतं. आणि या धरित्रीच्या भेटीला पाऊस आला की तिलाही संतोष वाटतो, समाधान वाटतं. आणि शांताबाई म्हणतात की हे जे निसर्ग चक्र सुरू आहे ते कोणामुळे, तर देवाजीच्याच करणीमुळे सुरू आहे. आणि असं हे निसर्गाचं, पाऊस पडून गेल्यानंतरचं आणि पहिल्या पावसामुळे होणाऱ्या सृष्टीच्या बदलाचं वर्णन शांताबाईंनी किती सुंदररित्या टिपलंय ना या कवितेत. खरंच ही कविता नुसती वाचली ना तरी सुद्धा एक छान चित्र डोळ्यासमोर उभं राहतं.
1: सरीवर सरी या मालेत आताच आपण ऐकला कवयित्री शांता शेळके यांच्या पहिला पाऊस या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला आणि आता कृषीवाणी चारा पिकाचं उत्पादन तंत्रज्ञान याविषयीची माहिती पुनःप्रसारित करीत आहोत.
3: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, जनावरांचं दूध उत्पादन आणि प्रजनन क्षमता टिकवून ठेवण्यासाठी त्यांना वर्षभर ओल्या चाऱ्याची आवश्यकता असते. चारा पिकांमध्ये एकदल तसंच द्विदल प्रकारातील विविध चारा पिकांचा समावेश होतो. संकरित नेपियर, लसूण घास, मार्वेल ही बहुवार्षिक चारा पिकं, तर मका, ज्वारी, बाजरी, ओट, बरसीम, चवळी ही हंगामी चारा पिकं आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील गवत संशोधन योजनेनं फुले जयवंत हा संकरित नेपियर या गवताचा नवीन बहुवार्षिक वाण तयार केला असून या वाणाचा चारा अत्यंत पौष्टिक आणि पाचक आहे. या पिकाच्या लागवडीसाठी उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी, खत आणि पाणी व्यवस्थापन योग्य प्रमाणात दिलं तर या गवताची वाढ चांगली होते. संकरित नेपियर गवत भरपूर उत्पादन देणारं असल्यामुळे शेत तणविरहित ठेवावं. लागवडीपूर्वी उभी आडवी नांगरट करून कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणीवेळी 7 ते 8 टन चांगलं कुजलेलं शेणखत जमिनीत मिसळावं. ऑगस्ट महिन्यापर्यंत या गवताची लागवड करता येते. लागवड ठोंबे मुळासह लावून करावी. साधारणपणे 3 महिने वाढू दिलेल्या पिकाच्या खोडाच्या जमिनीकडील भागातील 2 किंवा 3 डोळे असणाऱ्या कांड्या काढून लावल्या तर त्या चांगल्या फुटतात. सरासरी 2 ठुंबातील अंतर 90 ते 60 सेंटीमीटर ठेवावं. ठुंबाचे 2 डोळे जमिनीत आणि 1 वर राहील अशा रीतीनं लावावा. एका ठिकाणी 2 ठुंब लावल्यास हेक्टरी 37,000 ठुंब लागतात. पाण्याची सोय असेल तर थंडीचा काळ वगळता वर्षभर केव्हाही या पिकाची लागवड करता येते. मका लागवडीसाठी भारी ते मध्यम काळी पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते. जमीन खोलवर नांगरून कुळवाच्या 2 ते 3 पाळ्या देऊन हेक्टरी 10 ते 15 टन शेणखत मिसळावं. लागवडीसाठी आफ्रिकन टॉल, मांजरी कंपोझिट, गंगा सफेद 2, विजय यासारख्या जातींची निवड करावी. हेक्टरी 75 किलो बियाणं लागतं. पेरणीपूर्वी 250 ग्रॅम एझेटोवेक्टर या जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. कोकणात पावसाचा जोर कमी झाल्यावर ऑगस्ट महिन्यात लागवड करावी. माती परीक्षणानुसार पेरणीच्या वेळी प्रति हेक्टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 50 किलो पालाश द्यावं. नंतर 30 दिवसांनी उर्वरित नत्राचा हप्ता हेक्टरी 50 किलो या प्रमाणात द्यावा. गरजेनुसार खुरपणी कोळपणी करावी. पाण्याचा ताण पडला तर 10 ते 15 दिवसाच्या अंतरानं पाण्याच्या पाळ्या द्याव्या. पीक 50 ते 60% फुलोऱ्यावर आल्यास कापणी करावी. प्रति हेक्टरी 600 क्विंटल चारा यापासून मिळतो. ज्वारीसाठी जमीन नांगरून कुळवाच्या 2 ते 3 पाळ्या द्याव्या. पेरणी ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी झाल्यावर करावी. लागवडीसाठी MP4, निळवा, पुसाचारी, फुले अमृता या जातींची निवड करावी.

0: जमिनीतलं अंतर 30 सेंटीमीटर ठेवून लागवड करावी. हेक्टरी 40 किलो बियाणे लागतं. पेरणीपूर्वी 250 ग्रॅम एझेटोबॅक्टर या जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी. पेरणीवेळी हेक्टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्पुरत, 40 किलो पालाश द्यावं. पेरणीनंतर 50 किलो नत्राची दुसरी मात्रा द्यावी. पहिली कापणी पीक फुलोऱ्यात आल्यावर किंवा पेरणीनंतर 65 ते 70 दिवसांनी करावी. मात्र पीक फुलोऱ्यात येणे अगोदर जनावरांना खायला देऊ नये. ज्वारी पिकाचा मुरघास तयार करता येतो. हेक्टरी 500 क्विंटल एवढं उत्पादन मिळतं.
1: कृषी वाणी या कार्यक्रमात आताच आपण चारा पिकाचं उत्पादन तंत्रज्ञान याबद्दलची माहिती ऐकली. हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी 2:05 झाली आहेत. पुनःप्रसारित करीत आहो आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.
2: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं मी सुमेधा कुलकर्णी सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण त्वचेविषयीचे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
3: श्रोते हो नमस्कार. आज आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात त्वचेविषयी होणारे आजार आणि त्यांची घ्यावयाची काळजी हे बघणार आहे. तर श्रोत्यांनो, आपण त्वचा म्हणजे एक साधं अवयव नाही समजायला पाहिजे. आपल्याला असं वाटतं की त्वचा म्हणजे काय, वरचं शरीराचं फक्त कातळ आहे. तर ते कातळ नसून ते एक अवयव आहे आपल्या शरीराचं. त्यामुळे त्याची जर काळजी घेतली तर आपण समोरच्याला निरोगी दिसू. त्यामुळे त्वचेतले आजार हे सांगायची गरज नसते, समोरचा तुम्हाला दाखवतो. त्यामुळे त्याची जास्त काळजी घेणं गरजेचं असतं. आजच्या काळात, आजच्या युगात माणूस म्हणा की बाई म्हणा, हे प्रत्येक जण प्रेझेंटेशनवर आलेला आहे. पहिल्या काळात फक्त शेती हा व्यवसाय होता. पण आज शेती हा व्यवसाय नसून आज आपण इंडस्ट्रियल एरियामध्ये किंवा बिझनेसमध्ये उतरलेलो आहे प्रत्येक माणूस, प्रत्येक बाई. त्यामुळे तुमचं आतून निरोगी राहणं जेवढं जरुरी असतं तेवढं तुमचे बाहेरून म्हणजे तुमची त्वचा सतेज दिसणं, निस्तेज न दिसणं गरजेचं असतं. त्यामुळे श्रोत्यांनो, जितकी तुम्ही काळजी तुमच्या मधल्या शरीराची घेता, जसं तुमचं पोट बिघडू नये किंवा मग तुमचं हाडं ठिसूर होऊ नये, त्याच्यासाठी तुम्ही मल्टिपल मल्टीव्हिटॅमिन कॅल्शियम घेता, तशी तुमची त्वचा पण निरोगी राहण्यासाठी काय काय करायला पाहिजे, त्याचे आजार काय असतात, हे सगळं जाणून घेणं तुमच्यासाठी फार गरजेचं असतं. त्वचेचे विविध आजार असतात पण गैरसमज त्याच्यामध्ये भरपूर असतात. कोणी गचकरण म्हणतं, कोणी नायटा म्हणतं, तर कोणी अंजूत म्हणतं. पण तुम्ही अंजूताला गचकरण म्हणणे आणि गचकरणाला अंजूत म्हणणे हे योग्य नसतं. तर जसं आपण बीपीच्या पेशंटला शुगरची गोळी देणं आणि शुगरच्या पेशंटला बीपीची गोळी घेणं जितकं हानिकारक असतं तितकं हानिकारक आजच्या वापरलेल्या ट्यूबबद्दल असतं. म्हणजे क्रीम्स ज्या बाजारात भरपूर मिळालेल्या आहेत, तुम्हाला खास येते. आमच्या त्वचेच्या आजारामध्ये प्रत्येक बिमारीला खास आहे. पण तो बिमारी कोणती, त्या खाजेसाठी कोणता क्रीम वापरावा हे आपल्याला जाणून घेणं फार गरजेचं आहे. आजकाल स्किन लाईट, मेलामेट, स्किन पॅन्ड्रम, डर्मी फाईव्ह असे बरेचसे क्रीम बाजारात आहेत. पण ती क्रीम कोणती, कुठे, कधी वापरावी, त्याची वापरताना काळजी काय घ्यावी, ती कधी वापरावी हे सगळं डॉक्टर सांगणार, मेडिकलवाले नाही सांगणार. पण आपण असं म्हणतो की कशाला डॉक्टरकडे जायचं, त्यांची फीस द्यायची, त्यापेक्षा आपल्याला मेडिकलवाला सांगतोय ना, ते का नाही घ्यायचं, असा विचार करून आपण मेडिकल सेल्फ परचेसिंग करतो. आणि या सेल्फ परचेसिंग मध्ये तुम्ही तुमच्या स्किनची जी सेन्सिटिव्हिटी असते, म्हणजे स्किन पातळ होणे, कोणते क्रीम तुम्हाला सहन न होणे किंवा मग उन्हात गेल्यानंतर तुमची लाल होणे, पुरळ येणे, ह्या सगळ्या ज्या साईड इफेक्ट होतात ह्या सगळ्या या क्रीममुळे होतात. त्यामुळे श्रोत्यांनो, जेवढं होईल तेवढं तुम्ही कन्सल्ट करा. पहिले त्वचेचे आजार नव्हते कारण क्रीम्स ह्या मिळतच नव्हत्या. कारण लोकांना प्रेझेंटेशन हा माहीतच नव्हतं की आपण चांगलं दिसावं. पण आजचा जो भर झाला या गेल्या 5 वर्षात हा चांगल्या दिसण्यावर झाला, स्पेशली गोरेपणा. तर गोरेपणा हा कोणत्या क्रीमने येत नसतो, हा नैसर्गिक असतो. कुठल्याही क्रीमने गोरे तुम्ही होऊ शकत नाही हे तुमच्या मनाला सांगा. तुमचा कलर कसा आहे हे महत्वाचं नाही, तुमच्या स्किनमध्ये चमक किती आहे, कशी आहे हे तुम्हाला पाहणं गरजेचं असतं. म्हणून गोरं व्हायच्या आधी लागू नका. तर तुमची स्किन हेल्दी कशी दिसेल, तुमची स्किन शायनी कशी दिसेल ह्याच्याकडे लक्ष द्या. तुमची स्किन म्हणजे एक सगळ्यात मोठा अवयव आहे तुमच्या शरीरातला, तिला जपा. नमस्कार
2: श्रोते हो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात

0: अंतर्गत त्वचेविषयीचे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपणा सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार श्रोतेहो. परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. श्रोतेहो, आजच्या भागात आपण पावसाळ्यातील सण उत्सव याविषयी माहिती करून घेणार आहोत. ही माहिती देत आहेत प्राध्यापक बापूराव आंधळे.
2: नमस्कार श्रोतेहो. आपल्याकडे सण उत्सव हे मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जातात. भारत हा कृषी प्रधान देश असल्यामुळे भारतातील सण उत्सव हे सुद्धा शेतीशी संबंधित असे आहेत. पावसाळा हा ऋतू तर सण उत्सवाचा ऋतूच आहे. मृग नक्षत्र आले की इथं पावसाला सुरुवात होते. पहिल्या पावसाच्या सरी बरसल्या की मातीचा सुगंध सर्वत्र दरवळतो. या मातीचा कपाळी टिळा लावून इथल्या वारकरी भगवी पताका खांद्यावर घेऊन बाहेर पडतो. आषाढी एकादशी निमित्त निघणाऱ्या दिंड्या पताका महाराष्ट्राच्या गावागावातून दिसू लागतात. कधी मोठ्या भक्तिभावाने पायी चालत पंढरपूरला निघतात. ज्ञानोबा तुकारामाचा मुख्य गजर करतच पुढे आषाढी पौर्णिमा येते. आषाढी पौर्णिमा म्हणजेच गुरु पौर्णिमा. आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरुबद्दल आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक सण शाळा महाविद्यालय आणि विविध स्तरांवर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. याच आषाढ महिन्यामध्ये शेत शिवारात शेतकरी पेरणी आणि लावणीचे काम करतो आणि आपल्या शेतात नव्याने येणाऱ्या आषाढ पालवीची पूजा करतो. या निमित्ताने वेगवेगळ्या रान देवदेवतांची पूजा अर्चना करून येणाऱ्या पावसाळ्यात सुख समृद्धीचे दान मागितले जाते. मग येतो श्रावण महिना. भारतीय संस्कृतीमध्ये पवित्र असलेला श्रावण महिना म्हणजे रोज सण. श्रावण महिन्याच्या शुद्ध पंचमीला नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहाने महाराष्ट्रात साजरा केला जातो. या सणाला नागदेवतेची पूजा करून शेतकरी मित्राबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. तसेच नवीन लग्न झालेल्या मुली माहेरी येऊन आपल्या माहेरात भुलईचे गाणे गातात. झाडाला झोके बांधून ते खेळतात. याच श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारी महादेवाची विशेष उपासना केली जाते. महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र वाहून आणि पूजा करून सोमवारचे उपवास केले जातात. महाराष्ट्रातील 12 ज्योतिर्लिंग आणि महादेवाची ठिकठिकाणी असलेली मंदिरे भक्तांनी फुलून जातात. त्यानंतर येते ती नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी कोळी बांधव मोठ्या उत्साहाने नाच गाणी गात समुद्राला सुवर्ण नारळ अर्पण करतात. तसेच महाराष्ट्रात घरोघरी बहीण भावाला राखी बांधते आणि आपल्या रक्षणाची ग्वाही घेते. रक्षाबंधन हा बहीण भावाच्या पवित्र नात्याचा एक उत्सव असतो. याच महिन्यात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गोकुळ अष्टमी म्हणजे श्रीकृष्ण जन्मदिवस साजरा केला जातो. या निमित्ताने दहीहंडी हा कार्यक्रम साजरा केला जातो. पुणे मुंबई यासारख्या मोठ्या शहरांमधून दहीहंडी पथके इमले रचून दहीहंडी फोडतात. त्यानंतर येतो बैलपोळा. श्रावण महिन्याच्या शेवटी आलेल्या अमावस्येला इथला शेतकरी मोठ्या उत्साहाने बैलपोळा सण साजरा करतो. पुरणपोळीचा नैवेद्य आपल्या शेतात राबणाऱ्या बैलाला भरवून त्याची पूजा व लग्न सोहळा साजरा करतो. बैल या मुक्या प्राण्याप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. त्यानंतर गणेश उत्सव हा सण सुद्धा महाराष्ट्राच्या घरोघरी साजरा केला जातो. महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करणारा हा एक मोठा उत्सव आहे. गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रात निसर्गाशी नाते जोडणारे हे सण उत्सव साजरे केले जातात. पाऊस पीक पाणी प्राणी पक्षी कीटक यांच्याशी नाते जोडणारे हे सण उत्सव माणसाच्या मनाला एक सकारात्मक ऊर्जा देतात. म्हणून शेवटी एक म्हणता येईल, सर्व सण उत्सव मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने साजरे करूया आणि महाराष्ट्राची महान संस्कृती जपूया. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आताच आपण परिसर कार्यक्रमाअंतर्गत पावसाळ्यातील सण उत्सव याविषयीची माहिती ऐकलीत. माहिती देत होते प्राध्यापक बापूराव आंधळे. सादर करते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
3: परिसर कार्यक्रम मुंबई केंद्रावरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. थोड्याच वेळात 2:15 वाजता आपण ऐकणार आहोत दोपहर समाचार, हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात स्मिता बर्वे यांचं गायन आपण ऐकलं. राग शुद्ध सारंग त्यांना तबला साथ प्रसून चॅटर्जी यांनी केली. संवादिनीची साथ केली सुधांशू घारपुरे यांनी. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा. बद्रीनाथ मंदिर दान अपहार प्रकरणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना अटक. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची अनुदान प्राप्त 6 वसतिगृह बंद असल्याचं कॅगचं निरीक्षण. आणि पुणे जिल्ह्यात वारी मार्गावर अपघातात 3 महिलांचा मृत्यू, 7 जण जखमी. अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचा अपहार झाल्याच्या आरोपांची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला तसंच राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा बजावल्या आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं. उत्तराखंडच्या बद्रीनाथ मंदिरात दान अपहार प्रकरण उघडकीला आलं असून काल रात्री विशेष चौकशी पथकानं बद्री केदार मंदिर समितीच्या अध्यक्षांना डेहराडून इथून चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. बद्रीनाथ मंदिरात 2 जुलै रोजी दानपेटीतल्या रकमेची मोजणी सुरू असताना त्यातले घोटाळे लक्षात आले आणि समितीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून संशयित आरोपींचा शोध सुरू केला होता. संशयिताला अखेर डेहराडूनमधून ताब्यात घेण्यात आलं असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर नोंदींची तपासणी सुरू केली आहे. आसाममधल्या 27 जणांना परदेशी घोषित करणारे परदेशी नागरिक न्यायाधिकरणाचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं हा महत्वाचा निर्णय दिला. तांत्रिक त्रुटी आणि किरकोळ विसंगतीच्या आधारावर आपल्याला परदेशी घोषित करण्यात आल्याचा युक्तिवाद करत या 27 नागरिकांनी न्यायालयात दाद मागितली होती. सर्वोच्च न्यायालयानं गुवाहाटी उच्च न्यायालय आणि परदेशी नागरिक न्यायाधिकरणाचे जुने आदेश बाजूला सारून या प्रकरणांची पुन्हा सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच तोपर्यंत याचिकाकर्त्यांवर कोणतीही सक्तीची किंवा कठोर कारवाई न करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. राष्ट्रीय आरोग्य संशोधन धोरणाच्या मसुदा निर्मितीसाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सूचना मागवल्या आहेत. देशाच्या आरोग्य संशोधन प्रणालीला योग्य रूप आणि बळकटी देण्यासाठी या धोरणाची निर्मिती केली जात आहे. नागरिकांच्या आरोग्य सेवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विश्वासू, सर्वसमावेशक, स्वावलंबी आणि प्रभावी व्यवस्थेच्या निर्मितीत हे धोरण सहाय्यक ठरेल. विविध हितसंबंधींनी दिलेल्या सूचनांचा आणि शिफारसींचा समावेश करून हे धोरण तयार केलं जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी 27 जुलैपर्यंत आपल्या सूचना सादर कराव्यात असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं गगनयान मोहिमेशी संबंधित क्रू मॉड्यूल प्रणालीच्या 3 महत्वाच्या चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. पहिल्या चाचणीत क्रू मॉड्यूल ऑपरेटिंग प्रणालीची कार्यक्षमता तपासण्यात आली. समुद्रात गेल्यानंतरची ही प्रणाली पुन्हा सरळ स्थितीत येण्यास यशस्वी ठरली. दुसऱ्या चाचणीत क्रू मॉड्यूल आणि अंतराळवीर यांना परस्परांपासून विभक्त करणारी यंत्रणा यशस्वीपणे कार्यरत असल्याचं सिद्ध झालं. तर तिसऱ्या चाचणीत क्रू मॉड्यूलची संरचनात्मक प्रणाली अपेक्षेनुसार कार्यरत असल्याचं निष्पन्न झालं. या यशस्वी चाचण्यांमुळे भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेच्या तयारीला आणखी बळ मिळाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांविरोधात दिल्लीमध्ये JNU आणि जंतर मंतर परिसरात कॉक्रोच जनता पार्टी आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर पाठिंबा दिला. कोणत्याही राजकीय झेंड्याविना राजकीय मतभेद दूर सारून सर्वच राजकीय

पक्षांनी तसंच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केलं. नीट परीक्षा पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि पीडित विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई मिळावी ही आंदोलकांची मागणी योग्य असल्याचं ठाकरे म्हणाले. येत्या 20 जुलै रोजी आंदोलकांच्या संसद मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना महाराष्ट्रातही आंदोलन करणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु बंद असलेल्या राज्यातल्या 6 वसतिगृहांना गेली 4 वर्ष सरकारी अनुदान मिळत राहिल्याचं नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कॅगच्या अहवालात म्हटलं आहे. यातली 4 वसतिगृह जालना जिल्ह्यात असून 1 लातूर आणि 1 बुलढाणा जिल्ह्यात असल्याचं अहवालात म्हटलं आहे. या वसतिगृहांची अवस्था अतिशय वाईट असून गेली 4 वर्ष त्यात एकही विद्यार्थी राहत नाही. तरीही राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून या वसतिगृहांना 1.5 कोटी रुपयांहून अधिक अनुदान दिलं गेलं असल्याचं निरीक्षण अहवालात नोंदवलं आहे. इतर वसतिगृहांची परिस्थितीही वाईटच असून विद्यार्थ्यांना प्राथमिक सोयी सुविधाही मिळत नसल्याचं अहवालात म्हटलं आहे. राज्यातल्या 49 सरकारी वसतिगृहांमध्ये पर्यवेक्षक नाही तर मुलींसाठी असलेल्या 5 वसतिगृहांमध्ये पुरुष पर्यवेक्षक नेमले गेल्याचं निरीक्षण कॅगनं नोंदवलं आहे. 2020 सालापर्यंत 200 वसतिगृह बांधण्याचं सरकारचं उद्दिष्ट पुरेसा निधी मंजूर झाला असूनही पूर्ण झालेलं नाही. पुणे जिल्ह्यात सासवड जेजुरी मार्गावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढे जात असलेल्या वारकरी दिंडीच्या ट्रकने धडक दिल्यामुळे 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात 4 वारकरी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा ट्रक नांदेड जिल्ह्यातल्या एका दिंडीचा होता. ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. मृत महिला सांगली जिल्ह्यातल्या कसबे डिग्रज गावच्या रहिवासी होत्या. उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांनी वाहन चालवताना चालणाऱ्या वारकऱ्यांची काळजी घ्यावी असं आवाहन पवार यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृत वारकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मृताच्या कुटुंबियांना त्यांनी राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ही घटना दुर्दैवी असून पंढरीच्या वारीमध्ये संपूर्ण सुरक्षितता आणि सावधानतेच्या उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. या विद्यार्थ्यांचं यश भारताच्या अनंत युवाशक्तीचं प्रतीक असल्याचं प्रधानमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया आणि पुण्याचा कनिष्क जैन या विद्यार्थ्यांसह 5 जणांनी कोलंबियात बुकारामांगा इथं झालेल्या या स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदकं पटकावली. भंडारा जिल्ह्यात 52 धरण प्रकल्पग्रस्त आदिवासींनी 2 महिन्यांपूर्वी कालव्यात उतरून केलेल्या आंदोलन प्रकरणात पोलिसांनी आता 9 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. धरणातल्या गावांचं पुनर्वसन करण्यात आलं आहे. मात्र प्रकल्पग्रस्त आदिवासी आणि शेतकऱ्यांनी त्यांना मिळालेल्या तुटपुंज मदतीविरोधात हे आंदोलन केलं होतं. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत इटलीच्या जेन्निक सिनर यानं सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपद पटकावलं. काल झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात सिनरने जर्मनीच्या अलेक्झांडर स्वेरेववर 6-7, 7-6, 6-3 आणि 6-4 अशी मात केली. याच स्पर्धेच्या महिला दुहेरीत चिनी फ्रेंच जोडीनं कॅनेडियन ब्राझील जोडीचा 6-3, 7-5 असा पराभव करून अजिंक्यपद पटकावलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा. बद्रीनाथ मंदिर दान अपहार प्रकरणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना अटक. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची अनुदान प्राप्त 6 वसतिगृह बंद असल्याचं कॅगचं निरीक्षण आणि पुणे जिल्ह्यात वारी मार्गावर अपघातात 3 महिलांचा मृत्यू, 7 जण जखमी. याबरोबरच
आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे

छुप छुपा दोनों के भागे, एक दिन सपनों कराही चला जाए सपन।

मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वरती एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वरती तसेच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲप वरती आकाशवाणीचे हे सांगली केंद्र आहे. सायंकाळचे 5 वाजले आहेत. आमच्या आजच्या सायंकालीन प्रसारण सभेला आम्ही आता सुरुवात करीत आहोत. श्रोते हो नमस्कार. आजच्या सायंकालीन सभेत मी नूतन वाघमारे आपले सहर्ष स्वागत करीत आहे. सभेच्या सुरुवातीला प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत.

अंकुश चित्रपटातील हे गीत आपण ऐकले. स्वर होता पुष्पा पागधरे आणि सुषमा श्रेष्ठा यांचा. गीतकार अभिलाष. संगीतबद्ध केले होते कुलदीप सिंग यांनी. सांगलीचे हे आकाशवाणी केंद्र आहे आणि आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीत. पुढील गीत आपण ऐकूयात चित्रपट नीलकमल यामधील.

नीलकमल या चित्रपटासाठी हे गीत गायले होते आशा भोसले यांनी. या गीताचे गीतकार साहिर लुधियानवी आणि संगीतबद्ध केले होते रवी यांनी. यानंतर ऐकूयात जुली चित्रपटातील पुढील गीत.

आनंद बक्षी यांच्या रचनेला स्वर होता आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांचा, संगीत होते राजेश रोशन यांचे.

बसंत बहार या चित्रपटातील हे गीत गायले आहे मोहम्मद रफी यांनी. गीतकार शैलेंद्र. संगीतबद्ध केले आहे शंकर जयकिशन यांनी. सांगलीचं हे आकाशवाणी केंद्र आहे आणि आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीत. लता मंगेशकर यांच्या स्वरातील दो आखे बारा हात या चित्रपटातील गीत आपण ऐकूयात.

लता मंगेशकर यांनी गायलेले, रचना होती भारत व्यास यांची आणि संगीतबद्ध केले होते वसंत देसाई यांनी. हे गीत आपण ऐकलेत. यानंतर ऐकूयात नास्तिक चित्रपटातील हे गीत.

नास्तिक या चित्रपटासाठी स्वर होता प्रदीप यांचा, रचना राजा मेहंदी अली खान, संगीत होते मदन मोहन यांचे. यानंतर ऐकूयात कल्पना या चित्रपटातील गीत.

कल्पना या चित्रपटातील गीतासाठी गायक स्वर होता मोहम्मद रफी आणि मन्ना डे यांचा. संगीतबद्ध केले होते ओपी नय्यर यांनी आणि रचना होती कमाल जलालवादी यांची. या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही येथेच समाप्त करीत आहोत. सायंकाळचे 5:30 होत आहेत. पुढील कार्यक्रम युववाणी आपण ऐकणार आहात मुंबई केंद्रावरून. सांगली केंद्रावरून आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: मंडळी, कवितांच्या विश्वात आपण सगळेच नेहमी रमतो, नेहमी घडतो. कारण कोणत्याही कवीने लिहिलेली कविता ही कुठल्या ना कुठल्या स्टेजवर आपल्याला रिलेट होत असते. शब्द त्यांचे असतात, पण तो अनुभव आपण सगळ्यांनी घेतलेला असतो, त्यामुळे कविता ही आपल्याला खूप जवळची वाटते. आज काव्यवचन या कार्यक्रमात अशीच एक काव्यविश्वात रमणारी श्रद्धा माटेल आज आपल्यासोबत गप्पा मारायला आली आहे आणि ती तिच्या कविताही आपल्यासमोर सादर करणार आहे. वेलकम टू अवर शो श्रद्धा.
1: थँक्यू मैथिली.
0: श्रद्धा, मी जसं म्हणाले की कविता हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे आणि कविता म्हटल्यानंतर आपण सगळेच अगदी भावनिक होतो, खूप पर्सनल टच असतो. तर मग आज कार्यक्रमात तू सुरुवात कुठल्या कवितेने करशील?
1: मी एक कविता लिहिलेली ज्यातून आपण एखादा आयुष्यात येणारा असा पर्व असतो किंवा एखादा टर्निंग पॉइंट असतो म्हणून आपण आयुष्याचा, त्यात नकळतपणे आपण एक वेगळ्या वळणावर जातो आणि ते वळण खूप अनपेक्षितपणे आलेलं असतं. तर त्या संदर्भातली कविता मी सादर करणार आहे सर्वप्रथम.
0: बर.
1: तर त्या कवितेचं शीर्षक आहे नवे पर्व.
0: वाह वाह.
1: काव्य लिहिता लिहिता, काव्य लिहिता लिहिता जाणवू लागले नव्याने सर्व. काव्य लिहिता लिहिता जाणवू लागले नव्याने सर्व. नयनी दिसू लागले हे जग वेगळे, नयनी दिसू लागले हे जग वेगळे. सुरू होई एक अनोखे पर्व.
0: वाह वाह.
1: स्पर्शात शहारे नवीन बहाणे, स्पर्शात शहारे नवीन बहाणे. करू लागले मज तारुण्याचे इशारे. आंबट गोड चवींचे ना वाटे अप्रूप, आंबट गोड चवींचे ना वाटे अप्रूप. एक पदार्थ बेचवही, एक पदार्थ बेचवही वाटे अनुरूप. ऐकू येई कानी सात दूरवरची, जीना दिली होती कोणी माझ्यासाठी. ऐकू येई कानी सात दूरवरची, जीना दिली होती कोणी माझ्यासाठी. हा कस्तुरी मृगाचा सुगंध का छळू लागला, हा कस्तुरी मृगाचा सुगंध का छळू लागला. हा तारुण्याचा बहाणा का बहरू लागला, का बहरू लागला.
0: वा वा वा, खरच खरच खूप सुरेख कविता लिहिली आहेस. काय बोलणार, आता शब्दच नाहीयेत. कार्यक्रमाची सुरुवातच इतकी सुंदर होणार असेल तर पुढे महफिल अजून रंगणार यात शंकाच नाही.
1: हो, आणि खर तर या कवितेच असं आहे की आपले जे पंचेंद्रिय आहेत त्यातून

0: आपण एखाद्या टर्निंग पॉइंट मध्ये जेव्हा जातो तेव्हा ते काय फील करतायत, तेव्हा ते काय बघतायत, तेव्हा त्यांना काय स्पर्श होतोय सांगण्याचा प्रयत्न केला.
1: वा वा वा वा. श्रद्धा, आता कविता जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सगळ्यात पहिले ज्या दोन गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात त्या म्हणजे एक तर कागद आणि दुसरी म्हणजे लेखणी. तर मग ह्या दोघांचं एक नातं असतं आणि त्या अनुषंगाने मला माहिती आहे की तू एक कविता लिहिलीस, तर मग ती कविता ऐकायला नक्कीच आवडेल.
0: हो, खरं तर कागद आणि लेखणीचा जोपर्यंत मेळ बसत नाही तोपर्यंत कवितेला बहर येत नाही. आणि आज आपण कितीही ऍडव्हान्स झालो, कितीही प्रगती केली, तरी जोपर्यंत ती कविता कागदावर उमटत नाही, त्या लेखणीचा स्पर्श कागदाला होत नाही, तोपर्यंत ती कविता बहरत नाही असं मला वाटतं. तर त्या अनुषंगाने एक कविता लिहिली, तर अशी तुमच्या समोर सादर करते, कागद आणि लेखणी.
1: नक्कीच.
0: कागद गेला विसरून लेखणीची माया, कागद गेला विसरून लेखणीची माया, लाल शाहीने त्याच्या पांढऱ्या पाठीवर गिरवत बोथट झालेली माझी एक कडा, त्याच्यावर दिसले दुसऱ्या लेखणीचे शब्द जे सलतात मनाला, तरीही मी टेकलोय एका बाजूला सुन्न होऊन. कागद पाहतोय लांबून माझी ती जीर्ण अवस्था, कधी काही लिहिलेल्या बंडखोरींच्या शब्दांचा मी शिल्पकार होतो, आता मात्र खिन्नतेने पाहतोय माझ्या वाचून कागदाचे हरवलेले अस्तित्व. पुन्हा घेईन का जन्म शब्दांनी आयुष्य कोरण्यासाठी, की होईन कागद माझ्या शाईने परत उमगण्यासाठी.
1: वा वा वा वा. खरच खरच खूप सुरेख. म्हणजे तुझ्या कवितांचं कौतुक करावं तितकंच थोडं आहे. आणि कागदाचं आणि लेखणीचं असंच नातं असतं.
0: हे
1: नातं लेखक किंवा कवीशिवाय आणखी जास्त कोणाला समजणार.

0: श्रद्धा, इतक्या छान छान कविता तू आपल्या श्रोत्यांना ऐकवतेस, छान सादरीकरण आहे. आता पुढची कविता तू कुठली ऐकवशील आपल्या श्रोत्यांना?
1: तर आता जी कविता मी तुमच्या समोर सादर करणार आहे ती आहे स्त्रियांबद्दल. आणि जेव्हा एक मुलगी किंवा स्त्री जेव्हा वयात येते तेव्हा तिला पाळी सुरू होते. आणि आपलं एक स्त्री म्हणून मी तरी कर्तव्य समजते की त्याच्या भोवतालचा जो टॅबू आहे तो आपल्याला मोडून काढायचा आहे. आणि जेव्हा आंतरराष्ट्रीय मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा केला जातो तर त्या दिवशी मी कविता लिहिली होती.
0: अच्छा.
1: आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे पाळी तिची. कोणी म्हणतं हात लावू नका, कोणी म्हणतं हात लावू नका, कोणी म्हणतं आंबट गोड खाऊ नका. कोणी म्हणतं हात लावू नका, कोणी म्हणतं आंबट गोड खाऊ नका. कोणी म्हणतं घराबाहेर बसा, कोणी म्हणतं घराबाहेर बसा, आणि कोणी म्हणतं दुखणं खोपणं एकट्यातच सोसा. नाही विचारत कोणी दिला दुखतंय काग पोटात, नाही विचारत कोणी दिला दुखतंय काग पोटात. रात्रीच्या गर्द अंधारात, रात्रीच्या गर्द अंधारात झोप लागली काग एकट्यात. केली जर देवपूजा तर लागेल कशा, केली जर देवपूजा तर लागेल कशा. तुळशीला पाणी देऊन हातून कसे घडेल पाप, तुळशीला पाणी देऊन हातून कसे घडेल पाप. अपवित्र कसा असेल हा मासिक पाळीचा काळ, अपवित्र कसा असेल हा मासिक पाळीचा काळ. हे चक्र आहे म्हणूनच तर पुढे होईल तिला बाळ.
0: वाह वाह.
1: तिच्या त्या दिवसांमध्ये सुद्धा, तिच्या त्या दिवसांमध्ये सुद्धा बागडू द्या ना तिला अंगणातून, तिच्या त्या दिवसांमध्ये सुद्धा बागडू द्या ना तिला अंगणातून. हातात हात घेऊन तिचा बाहेर पडूया या अंधश्रद्धेच्या रिंगणातून. अशी ही पाळी तिची, अशी ही पाळी तिची आहे निसर्गाचं देणे. नाही सोसणार बंधनं कोणती, नाही सोसणार बंधने कोणती, ठामपणे ती म्हणे, ठामपणे ती म्हणे.
0: सुंदर, खरच खूप सुंदर. म्हणजे आता ह्या कवितेवर मला शांता शेळकेंची जी खांब नावाची कविता आहे स्त्रियांना डेडिकेटेड, ती आठवली की त्यात त्या म्हणतात की देहाचाच खांब करून बाई अवघं घर तोलते.

0: आता इतक्या छान कविता श्रद्धा तू सादर करतेस, पण आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळे कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना तू कोणती कविता सादर करशील आपल्या श्रोत्यांसाठी?
1: मी आज ठरवलेलं की काहीतरी वेगळे विषय प्रेक्षकांसमोर आणायचे की ज्यातून कदाचित आपण सामाजिक किंवा बऱ्याच अशा गोष्टींना हात लावू शकतो जिथे खरंच प्रबोधनाची गरज आज सुद्धा आहे. तर त्यातलाच एक विषय आहे की आपल्या इथे असलेली किंवा परंपरागत चालत आलेली वर्णव्यवस्था. कोणीतरी जास्त सुंदर दिसतंय, कोणीतरी जास्त ठेंगण दिसतंय, कोणीतरी जास्त सौंदर्यवान आहे, रूपवान आहे, तर त्याच्या चेहऱ्याकडे बघून त्याची पारख केली जाते. तर हे न बघता फक्त त्याचा रंग कसा आहे, तो दिसतो कसा, तो आपल्याला कसा दिसतोय, यावरून आपण त्याची पारख करतो. त्याच्यामध्ये असलेल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी कुठे ना कुठे त्यावर बंधनं येतात आणि ही आजच्या समाजाची स्थिती आहे. तर ती माझ्या शेवटच्या कवितेतून मांडण्याचा मी प्रयत्न करेन.
0: नक्कीच नक्कीच.
1: तर कविता अशी आहे, रंगभेदाला भेदताना.
0: वा.
1: तू आणि मी, तू आणि मी आहोत माणसं खरी, तू आणि मी आहोत माणसं खरी, पण सौंदर्याच्या दिखाव्यात मात्र तू रूपवान परी. मी माझा चेहरा सुद्धा लपवून राहते, मी माझा चेहरा सुद्धा लपवून राहते, सांगू कोणाला व्यथा. मी माझा चेहरा सुद्धा लपवून राहते, सांगू कोणाला व्यथा. रूप कुरूप माझे, रूप कुरूप माझे, माझी निराळीच कथा. शृंगार केला साजेसा तरी चमक राहूनी जाते, शृंगार केला साजेसा तरी चमक राहूनी जाते. मी तुझ्या पुढे सावली होऊनी राहते, पण रात्रीच्या मिट्टा अंधारातच तर मिळते चंद्राला तेज, पण रात्रीच्या मिट्टा अंधारातच तर मिळते चंद्राला तेज. तरी सावळा रंग माझा हरतो तुमच्या स्पर्धेत, कधी माझ्या रंगांमधला आपलेपणा उंजेल का, कधी माझ्या रंगामधला आपलेपणा उंजेल का. कधी कृष्ण आणि श्वेत, कधी कृष्ण आणि श्वेत, हा भेद मिटेल का.
0: वा वा.
1: मिळेल सन्मान दोघांना हा रंग भेद भेदताना, मिळेल सन्मान दोघांना हा रंग भेद भेदताना. अवघा रंगची एक व्हावा माणुसकीचा रंग लावताना, माणुसकीचा रंग लावताना.
0: कमाल कमाल, खरच खूप सुंदर. इतकं छान कसं ग लिहितेस, किती कौतुक करावं तितकं कमीच चाललं तुझं. खूप खूप छान विषयांना तू हात घातलास आणि खूप सुंदर काव्य आज तू सादर केलीस. श्रद्धा तू आज इथे आलीस आणि सगळ्यांशी गप्पा मारल्यास, इतक्या सुरेख कविता सादर केल्यास, त्यासाठी खरंच तुझे मनापासून आभार.
1: धन्यवाद. खरं तर तुला भेटून आणि या कार्यक्रमात येऊन मला सुद्धा खूप आनंद झालाय. आणि असं आमच्यासाठीचा हा जो प्लॅटफॉर्म आहे की युवक युवती असतील त्यांना नवीन त्यांच्या ज्या कविता आहेत त्या सादर करता येतात आणि त्याच्या एक बाहेर सुद्धा आम्हाला एक आमचं स्वतःचं एक वेगळं व्यक्तिमत्व सादर होतं. तर त्यासाठी मी खरंच खूप आभारी आहे तुमची.
0: मोस्ट वेलकम, मोस्ट वेलकम. मंडळी, काव्याची ही मैफिल तर खूप सुंदर रंगली, पण कार्यक्रमात आता थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी. Yeah.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

लोकसंगीत या कार्यक्रमात भगवान गर्जे आणि सहकारी यांनी सादर केलेले भेदिक आपण ऐकलेत. यानंतर ठीक 6:20 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून देण्यात येतील ते आम्ही सहक्षेपित करू.

0: आभासीयमाध्यमेन आरक्षणपटलस्यापि उद्घाटनम् अकरोत्। मुख्यमंत्री उक्तवान् यत् एषा योजना राज्यपर्यटन संवर्धनाय तथा जनेभ्यः बिहारराज्यस्य पर्यटनस्थलानां सुगमतया यात्रासौविध्यप्रदानाय आरब्धास्ति।
1: लोगों को बिहार दर्शन कराना है, ये सिर्फ शोकेस में नहीं रखना है, ये पूरी तरह ऐसी व्यवस्था कीजिए कि पर डे हम बिहार दर्शन करा सके। बिहार की अर्थव्यवस्था में टूरिज्म का रोल हो तब समझिएगा कि टूरिज्म का रास्ता बदला। हम आम लोगों को सैर कराने का काम कर रहे हैं।
0: योजनायाः प्रथमे चरणे पटना, वाल्मीकिनगरम्, माता मुण्डेश्वरी, राजगीर इत्येतानि स्थानानि समाविष्टानि सन्ति। राज्यप्रशासनं प्रत्येकस्मै यात्रानुमतिपत्राय 22,400-15,000 रूप्यकाणि यावत् अनुदानं प्रदास्यति। उदग्रयानपर्यटनसेवा जुलाई मासस्य 18 दिनाङ्कादारभ्य प्रत्येकस्मिन् शनिवासरे रविवासरे च संचालिता भविष्यति। मध्यप्रदेशस्य भोपालनगरे एमपी टेक ग्रोथ कॉन्क्लेव 3.0 इत्यस्य आयोजनं प्रचलति। मुख्यमंत्री डॉ. मोहन यादवः सम्मेलनस्य उद्घाटनम् अकरोत् तथा 78.1 कोटि रूप्यकाणां निवेशेन स्थापितानां 20 औद्योगिक केन्द्राणां शुभारम्भम् अकरोत्। अस्य सम्मेलनस्य उद्देश्यं मध्यप्रदेशं देशस्य प्रमुख प्रौद्योगिकी औद्योगिक केन्द्र रूपेण विकसितुम् अस्ति। सम्मेलनं सम्बोधयन् मुख्यमंत्री अवदत् यत् विगत 12 वर्षेषु भारतं विश्वस्य शीघ्रतम विकासमान देशेषु अन्यतमं जातम्। असौ अवदत् यत् पूर्वं मध्य प्रदेशः केवलं कृषेः कृते प्रसिद्धः आसीत्, किन्तु अधुना राज्ये ड्रोन यानात् आरभ्य प्रक्षेपणास्त्र पर्यन्तं निर्माणं क्रियते। भारत जापान देशौ अद्य स्वतंत्रं मुक्तं नियमाधारितं च हिंद प्रशांत प्रदेशं प्रवर्धयितुं स्वस्य प्रतिबद्धतां पुनः सुदृढीकृतवन्तौ। जापान देशस्य टोक्यो नगरे आयोजिते 8वें रक्षा नीति संवादावधौ उभौ देशौ विद्यमानस्य क्षेत्रीय वैश्विकयोः सुरक्षा पर्यावरणस्य विषये चर्चां कृतवन्तौ। टेनिस क्रीडायां इटली देशस्य यैनिक सिनर इत्येषः जर्मनी देशस्य अलेक्जेंडर जेवेरेव इत्यमुं पराजित्य स्वस्य विम्बल्डन पुरुष एकल उपाधिं यथावदेव धारयति। इति वार्ताः।
2: संध्याकाळचे 6:30 होत आहेत। आता ऐकणार आहोत साहित्य सौरभ, याचा पुन्हा प्रसारित भाग। सूत्र निवेदन मधुरा पुजारी यांचे। नमस्कार रसिक हो, नमस्कार आणि आजच्या साहित्य सौरव या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार। रसिक हो, गंध, वास, सुवास आपल्या पंचेंद्रियातली अत्यंत तरल अशी ही संवेदना। येणारा गंध आपली मनोवृत्ती सुधारणारा किंवा बिघडवणारा असतो। माणसाला, प्राण्यांना, पक्ष्यांना मिळालेली एक लोभस देणगी म्हणजे आपल्याला गंध घेता येतो। श्रोते हो, एका संशोधनात असं आढळून आलंय की विशिष्ट म्हणजे लव्हेंडरचा जर स्प्रे मारला तर कर्मचारी 20% कमी चुका करतात, जास्मिनचा स्प्रे 33% चुका कमी करतो, तर लिंबाचा स्प्रे 54% चुका या कमी करतो। फळं किंवा वेगवेगळ्या फुलांचे गंध या सगळ्यामुळंच आपल्या मनोवृत्तीमध्ये फरक पडत असतो आणि म्हणूनच गंध हा आपल्या सगळ्यांना आवडणारा, आपल्या जिव्हाळ्याचा विषयसुद्धा ठरतो। म्हणजेच आपली मानसिकता बदलण्याची ताकद या गंधामध्ये आहे। आज अशीच एक गंधयात्रा आपण करणार आहोत। ऐकणार आहोत सचिन पाटील यांचा ललितबंध गंधयात्रा।

तो गंधच आपल्याला त्या विशिष्ट क्षणाशी, त्या वातावरणाशी, त्या आठवणीशी पुन्हा जोडून देतो। हे सारं शक्य होतं आपल्या नाकामुळे। नाक चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसणारं पण अनेकदा दुर्लक्षित असतं, पण त्यातूनच जात असते आपल्या जीवनाची गंधयात्रा। ही गंधयात्रा आपल्या आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत सुरू असते। एकदा दिवसभर रस्त्यावर भटकून दमून भागून मी घरी परतलो। अंगावर घामाने ओलसर झालेले कपडे, केसातही थोडा घाम आणि पोटात भुकेचं वादळ होतं। दार उघडताच जो सगळ्यात आधी आतमध्ये आला तो म्हणजे खमंग भज्याचा वास। तेव्हा मला जाणवलं, घरी परतल्याची जाणव माणसाला फक्त पाहून होत नाही तर ती होते वासामधून। एकदा मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो। दवाखान्यातला तो औषधांचा, सलाईनचा, आयोडीनचा आणि स्पिरिटचा वास, तो वास मनाला विचलित करतो, काहीसं अस्वस्थ करतो। त्यामागे काहीतरी वेदना, त्रास, चिंतेचं वातावरण असतं। पण त्याचवेळी आपण एखादा मंदिराच्या गाभाऱ्यात जातो आणि धूप कापराचा, चंदनाचा मंद सुगंध अनुभवतो, तेव्हा तो गंध नाकासोबत मनालाही प्रसन्न करून टाकतो। नाक केवळ पदार्थ ओळखत नाही, ते परिस्थिती ओळखतं। सुगंध आणि दुर्गंध ओळखण्याचं सूक्ष्म भान आपल्याला हे गंध इंद्रिय देत असतं। कधीकधी एखादा गंध मला लहानपणीच्या आठवणीत घेऊन जातो। एका पावसाळ्यात मी गाढ झोपलो होतो। दुपारच होती पण चांगली झोप लागली होती। अचानक मला मातीचा वास आला, भिजलेल्या मातीचा तो धुंद मनोहारे सुगंध, पहिल्या पावसाने धरित्रीला दिलेला। त्या गंधाने मी पटकन झोपेतून उठलो आणि माझ्या डोळ्यासमोर लहानपणीचे खेळ यायला लागले। अशा पहिल्या पावसात आपण अंगणात खेळायचो, विटी दांडू, भोवरा आणि गदीनं गोट्याचा खेळ मांडायचो। ढोपरून ढोपरून ढोपर कोपर फुटायचे, वरून भुरभुरणारा पाऊस पडायचा, हात पाय चिखलाने बरबडायचे, उलचिप्प शरीर, वळवाच्या पावसातल्या त्या गारा वेचून खाताना खूप भारी वाटायचं। घरांच्या छतावरून, पागोळ्यावरून आणि पन्हाळ्यातून पाणी रस्त्यावर यायचं। मग कागदी नावा करून आम्ही त्या पाण्यात सोडायचो, नावे पाठीमागे धावत धावत जायचो। कुठल्या तरी वळणावर काहीतरी अडथळा यायचा, मग आमची नाव बुडायची, परत दुसरी नाव। असा सगळा खेळ दिवसभर सुरू असायचा पडणाऱ्या भर पावसात। अंथरुणावर बसून ही सगळी गंमत मला आठवत होती। नकळत वाटलं आपण पावसात ओले चिंब भिजलोय, दारातून पाणी उघड वाहत आहेत आणि पायाखाली मऊसर चिखल झालाय। पण बाहेर पाहिलं तेव्हा मग माझ्या लक्षात आलं, अरे च्या, पाऊस पडतोय आणि केवळ हा सुगंध आपल्याला आपल्या जुन्या दिवसात घेऊन जातोय। खरं तर ही स्मृतींची भाषा आहे। आपण जसं जुनं गाणं ऐकून त्या काळात जातो, तसं एखादा वास अनुभवणी आपण तो पूर्ण काळ, ती जागा, तिथली माणसं, ती संपूर्ण घटना, हे सगळं पुन्हा अनुभवतो। खरं तर नाकामधून जाणारी आठवणींची पायवाट आपल्याला गंधयात्रा घडवून आणणारी असते। लहानपणी शाळेत नव्या वह्या घ्यायचो, त्यावेळी त्या कोऱ्या करकरीत कागदांचा जो एक विशिष्ट वास असायचा तो किती सुखद वाटायचा। मग पेन, फाउंटन पेन, काचेच्या शाईची बाटली, सिस्पेन्सिल, या सगळ्या वस्तूंना एक वेगळा वास असायचा। प्रत्येक गोष्ट नाकाने ओळखलेली। आज ही डोळे बंद करून नवीन वही, पेन, पुस्तक यातील एखाद्या वस्तूचा वास घेतला तरी शाळेच्या आठवणींचा वासात गुंपलेला फुलांचा गजरा डोळ्यासमोर येतो। मग आठवणींच्या सुवासात सगळी शाळाच गंधमय होऊन जाते। शाळेतून धावत आल्यावर आईला मिठी मारताना अंगावर असलेल्या तिच्या पदराचा एक सुगंधी वास यायचा, तो हवाहवासा वाटायचा, तो आईच्या मायेचा ओला सुवास असायचा। तिच्या पदराला चेहरा टेकवल्यावर तो सुगंध म्हणजे जणू सर्व दुःख विसरण्याचा परवाना वाटायचा। आई आणि वडिलांच्या शर्टाला येणारा तो घामाचा वास, तो त्यांच्या आयुष्यभराच्या कष्टांचा साक्षीदार होता। त्या वासात त्यांची झिजलेली पाट, घामाघूम होईस्तर उन्हात केलेली शेतातील कामं आणि घरादारासाठी झिजवलेलं त्यांचं आयुष्य दडलं होतं। आमच्या घराजवळ एक दुकानदार आहे, तो नेहमी मोगऱ्याचा गंध असणारी उदबत्ती लावतो। डोळे बंद केले तरी जाणवतं आपण अमुक एका दुकानाजवळ आलो आहोत। माझा एक मित्र आहे, तो नेहमी भपकारा येणारा अत्तर वापरतो, त्याच्या विरुद्ध देशाला आपलं तोंड असलं तरी ओळखतं, तो आला आहे। गावाबाहेरच्या वखारीजवळचा
बुरसट वा

हळद शिजवतानाचा येणारा उग्र वास, कचरा डेबोजवळचा तो नकोसा वाटणारा वास, सार्वजनिक मोतारीजवळचा घाणेरडा वास, एवढंच काय शेतातल्या पिकांचे वैरणीचेही वेगवेगळे वास आहेत। हळूहळू तुमच्या लक्षात येईल नाक आणि सुगंध खूप आतलं गंधस्मरण आहे आणि ते तितकंच खोलवर जाणारही आहे। दिवाळीला घरी बुंदीचे लाडू बनायचे, त्याचा घमघमाट सुटायचा, स्वयंपाकघरात आलं की लाडवाचा डबा डोळं झाकूनही शोधता येई इतका तो वास असायचा। गुलाबी साबणाचा वास तर परफेक्ट नाकात बसलेला, तो वास घेतला की वाटायचं दिवाळी आली हां। आई रवरी खमंग भडंग करायची, खरपूस शेंगदाणे भाजताना भारी वास सुटायचा। वासाची एक स्वतंत्र भाषा शैली आहे। एकदा मी एका कंजारभाटावील वस्तीत गेलो होतो, तिथं माझा मित्र माशाचं कालवण तव्यात परतून खात होता। त्याचा तीव्र घमघमाट हवेत पसरला होता। आई रोज सकाळी रवीनं ताक घुसळायची, ताकाचा थंडगार गंध सोफाभर पसरायचा। खाण्यापिण्याचे असे अनेक गंध संदर्भ देता येतील। नाक सतत हे संदर्भ टिपत असतं, कुठेही जाताना आधी नाक पोहोचतं आणि मग आपण तिकडे जातो। चांगलं वाईट हे तेजदार असणाऱ्या नाकाला आधी समजतं, नाक ते सगळं आधी टिपून मेंदूला पोहोचवतं। खरं तर नाक हे एखाद्या कविराजासारखं असतं, ते वातावरणाचं गंधचित्र सर्वात आधी आणि तंतोतंत रेखाटतं। हिवाळ्याच्या सुरुवातीला जेव्हा झाडांची पानं सुकतात, गळून जमिनीवर पडतात, तेव्हा जमिनीवर एक विशेष असा ओला पण थोडा जुनाट वास येतो। हा वास ऋतूंचा आहे, निसर्गाची गती सांगणारा आहे। नाकच आपल्याला सांगतं की आता हिवाळा येतोय बरं का, किंवा तसंच पावसाळ्याचंही आहे। जमिनीला भडवळ्या पडतात, जणू तिथं आव्हाळाकडं आ करून तोंड पसरलं आहे। पाण्याअभावी चिमण्या मातीत अंघोळ करतायत, जमिनीला एक शुष्कता येते, वारा सुटतो, धुळीचा लोट हवेत उडतो, मग पाऊस येतो। पाऊस राजा सगळी धरित्री धुवून लख करतो। पावसाळ्यात पाऊस खूप पडतो, झाडं झुडपं वाढतात, पण तण माजतं। एका ठराविक वेळी रानाला ऊत येतो, त्या रानाला एक विशिष्ट हिरवट वास येतो, डोळे झाकूनही आपण तो अनुभवू शकतो। माझा एक मित्र घरी आला की विचारायचा, आज काय अमुक तमुक केलं वाटतं? बरोबर केलेल्या पदार्थाचे नाव घेऊन तो विचारायचा। त्याचं नाक फार कार्य आहे हां, असं आमची आई म्हणायची। माणूस अन्न आधी नजरेनं खातो असं म्हणतात, पण खरं तर आपण आधी नाकानेच खात असतो। नुकतीच तव्यावरून खाली उतरून घेतलेली गरम गरम वाप भरलेली पुरणपोळी, अगदी चुलीवरच्या टम्म फुगलेल्या खमंग भाकरीचा वास, गवती चहा किंवा अल्लं घातलेला गरमागरम लज्जतदार चहा। आई जेव्हा स्वयंपाक करत असते तेव्हा फक्त तोंडाला पाणी सुटतं असं नाही, तर नाकात साठलेला वास मनाला गोडवून टाक। आधी अन्नाचा खमंगपणा नाकाने अनुभवाला येत असतो। कधी कधी सर्दी पडसं आलं तर चार दिवस कुठलाही वास समजत नाही, खूप अस्वस्थ होतो आपण त्यावेळी। तुम्ही हा अनुभव घेतला असेलच। नाकाने जसा आपल्याला सुगंध येतो तसाच दुर्गंधही येतो। वास हा जसा सौंदर्याचा भाग आहे तसाच तो धोकासुद्धा आपल्याला सांगत असतो। कधी वाटीजवळ येताच फुटलेल्या दुधाचा आंबट वास आपल्याला येतो, ते पिऊ नकोस, ते खराब आहे हेच वास सांगतो। कधी कधी स्वयंपाकघरातील गॅस लीक झालेला असतो, हे नाकानेच कळतं की आपल्याला। नाक हे आपल्याला सुरक्षेसाठी देवानं दिलेलं तीव्र ज्ञानेंद्रिय आहे। माणसाप्रमाणे काही प्राण्यांनाही हे गंध इंद्रिय तीव्र स्वरूपात असतं। म्हणूनच पोलीस खात्यात पाळीव कुत्र्यांचा वापर चोर शोधून काढण्यासाठी केला जातो। आमच्या मावशीच्या अंगणात एक डेरेदार रातराणीचं झाड होतं। संध्याकाळ झाली की फुलांचा घमघमाट सुटायचा, आम्ही मुलं कितीतरी वेळ तो वास घेत झाडाजवळ रेंगाळायचो। आजही कधी कुठे रातराणीच्या फुलांचा तो वास आला की मला मावशीचं घर आठवतं। मामाच्या घरी नेहमी घरच्या इंद्रायणी तांदळाचा भात असायचा, कुठेही असा सुगंधी भात ताटात आला की वाटतं अरे च्या हा वास तर मामाच्या घरच्या भाताचा। असे नाकाने अनुभवलेले कितीतरी सुगंध क्षण मनात साठवलेले, नाकाने जागवलेले, साजीवंत केलेले। परमेश्वराने आपल्याला सर्वात मधोमध नाक दिला आहे। नाकाचे प्रकार तर कितीतरी, कोणाचं नाक टोकदार असतं, कोणाचं गोलसर, कोणाचं उंच, कोणाचं चपटं, कोणाचं अपर, तर कोणाचं साधं सरळ। काहींचं नाक इतकं नाजूक

की शिंक आल्या तरी लालेलाल होतं आणि काहींचं इतकं ठेंगणं की दिसतच नाही. मग लोक म्हणतात, अरे याचं नाक कुठं गेलं? टोकदार पन्हाळ्या नाकाची व्यक्ती सुंदर दिसते, नकट्या नाकाची कुरूप. समजा एका घरात दोन मुले आहेत, एक टोकदार नाकाची एक नकटी, दोघींना पाहायला स्थळ आलं तर नाक्षार असणाऱ्या मुलीचं लग्न पहिल्यांदा ठरेल. नाक हे केवळ गंधावर थांबत नाही, आपल्याकडं नाकावर काही शेलक्या मने आणि वाक्यप्रचारही तयार झाले आहेत. उदाहरणार्थ, नाकाला मिरच्या झोंबणे, नाकाचा शेंडा लाल होणे, नाक मुरडणे, नाकाने वांगी सोलणे, नाक फेंदारणे, नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न, टिंबाटिंबावर पडलं तरी नाकवर, इत्यादी. चेहरा थोडा बिघडला तरी आपण सांभाळून घेऊ शकतो. केस गेले, टक्कल पडलं, दाढी कमी जास्त असेल, ओठ फाटका असेल तरी आपण सांभाळून घेऊ शकतो. पण नाकाने जर वास येणं थांबलं तर आयुष्याची मजाच निघून जाईल. फक्त आठवलं तरी तुमच्या लक्षात येईल आपल्याला नाकाला वास येतोय, यातच खूप काही आहे. तसं माझं नाक थोडं मोठं आहे, जरा विचित्रही, पण ते मला खूप वेगवेगळे अनुभव देतं, वेगवेगळ्या गंधांचे, आठवणींचे, जिव्हाळ्याचे आणि जिवंतपणाचे. नाक हे माणसाला निसर्गाने दिलेलं खूप मोठं वरदान आहे. म्हणून हे परमेश्वरा, तू मला डोळे दिलीस, कान दिलीस, पण तू मला नाक दिलंस. ते नाक केवळ दिसण्यासाठी नाही तर ते जाणण्यासाठी आहे, सुगंध ओळखण्यासाठी आहे, मायेचा पदर अलगत ओढण्यासाठी आणि वेळ आले तर धोक्याची सूचना समजण्यासाठी सुद्धा आहे. या नाकातून तू मला एक गंधमय जग दिला आहेस. तो गंध कधी फुलांचा असतो, कधी अन्नाचा, कधी आठवणींचा, कधी जवळच्या माणसांचा. मी तुझा खूप खूप आभारी आहे की तू मला वास घेण्याची ही अद्भुत देणगी दिलीस. आता ही गंधयात्रा मी जिवंत असेपर्यंत तरी कधीच थांबणार नाही.

गंधयात्रा, सचिन पाटील यांचा ललित बंध आपण ऐकला. आणि याबरोबरच आजचा साहित्य सौरभ हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया, तोपर्यंत मला मधुरा पुजारीला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार. श्रोते हो, साहित्य सौरभ याचा पुन्हा प्रसारित भाग आपण ऐकलात. सूत्रनिवेदन होते मधुरा पुजारी यांचे. मध्यम लहरी 239.18 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर 100.6 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात सांगलीचे हे आकाशवाणी केंद्र.

श्रोते हो, सायंकाळचे 6:48 आणि 33 सेकंद होत आहेत. यानंतर ऐकणार आहोत आज सायंकाळी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा, तसेच उद्या दिवसभरातील कार्यक्रमांची रूपरेषा. आज ठीक 7 आपण ऐकू शकाल मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या. 7:10 बाजारभाव, 7:15 वृत्तविशेष, 7:30 माझं आवार माझं शिवार. यामध्ये आपण ऐकू शकाल राज्यस्तरीय कृषी प्रसारण. 8:05 राष्ट्रीय बातमीपत्राचे प्रसारण आकाशवाणी मुंबई केंद्रावरून होईल. 8:15 भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:45 समाचार संध्या आणि 9 News@9 प्रसारित होईल दिल्ली केंद्रावरून. 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 पब्लिक स्पीक हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आपण ऐकू शकाल. रात्री ठीक 10 आपण ऐकू शकाल आपकी पसंद नादे ब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल रात्री 10:30. यामध्ये देवकी पंडित यांनी गायलेले राग नंद. दिनांक 14 जुलै 2026 याची प्रातकालीन सभा सुरू होईल ठीक 5:50. हिंदी समाचार ठीक 6 दिल्ली केंद्रावरून आणि प्रसारित होतील. 6:05 गिरवानवाणी, 6:10 प्रभात वंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. कृषी वार्ता 6:40 यामध्ये भाजीपाल्याची रोपवाटिका वाचक स्वर आहे महेश इनामदार यांचे. 6:45 आरोग्यम धनसंपदा निर्मिती केंद्र आहे आकाशवाणी परभणी. यामध्ये आपण ऐकू शकाल त्वचा विकार तज्ञ डॉक्टर भारती चिलगर भाग दुसरा याचे सादरकर्ते आहेत सदानंद कांबळी. 6:50 परिसर निर्मिती केंद्र परभणी. पावसाळ्यातील पर्यटन याचे लेखन आणि निवेदन केले आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांनी. 7 आजचा सुविचार. प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील 7:07 मुंबई केंद्रावरून आणि त्या संक्षेपित करू. 7:20 पुनःप्रसारण होईल एक गाणे ताजे तवाने याचे पुनःप्रसारण होईल रात्री 8 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित होईल मुंबई आकाशवाणी केंद्रावरून 7:25. 7:40 अनुरूप विवाह संस्था ग्राहक केंद्रित कार्यक्रम आणि आरोग्याची गुरुकल्ली आयुर्वेद. त्यानंतर आपण ऐकू शकाल गाणी मनातली ठीक 8 समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज आपण ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल 8:30. 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी आणि 8:55 लख लख चंदेरी हे कार्यक्रम प्रसारित होतील सांगली आकाशवाणी केंद्रावरून. सकाळी 9:10 अमृत कलश. यामध्ये सांगली जिल्ह्यात महिला व्हॉलीबॉलला नवी ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ प्रशिक्षक माणिकचंद देसाई यांची रेवा देवरस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. 9:30 प्रभातीचे रंग लेखन आहे जयसिंग कुंभार यांचे निवेदन अपर्णा कल्लोळ. सकाळी ठीक 10 मराठी चित्रपट संगीत. उमंग हा NCERT प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू 10:30.

गाता रही मेरा दिल हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल 11 वाजता. श्रोते हो, आपण ट्यून केले आहे सांगलीचे हे आकाशवाणी केंद्र. जाणून घेऊयात उद्या मध्यान्ह सभेत प्रसारित होणाऱ्या अस्मिता वाहिनीवरील कार्यक्रमांविषयी. ठीक 12 वाजता वनिता मंडळ, यामध्ये आपण ऐकणार आहोत आपुलकी या घरात. कौटुंबिक श्रोतिका लेखिका आहे कोमल कुंभार. होमिओपॅथी समजून घेऊया, डॉक्टर वैशाली भिडे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. हिंदी समाचार प्रसारित होतील दिल्ली केंद्रावरून 1 वाजता. दुपारी 1:05 गीत बहार, 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या, 1:40 नाशिक जिल्हा वार्तापत्र आणि भावधारा हा कार्यक्रम प्रसारित होईल. 1:45 मुंबई आकाशवाणी केंद्रावरून आम्ही ते संक्षेपित करू. मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल 1:55 ऐसी अक्षरे रसिके, 2 वाजता कृषीवाणी, 2:05 आरोग्य धनसंपदाचा पुनःप्रसारित भाग आपण ऐकू शकाल, 2:10 परिसरचा पुनःप्रसारित भाग आपण ऐकू शकाल, 2:15 दोपहर समाचार दिल्ली केंद्रावरून आपण ऐकू शकाल, तो आम्ही संक्षेपित करू. दुपारी 2:30 नादब्रह्म हा संगीत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आणि प्रादेशिक बातम्या दुपारी 3 वाजता प्रसारित होतील मुंबई केंद्रावरून आणि ते संक्षेपित करू. श्रोते हो, उद्याची आमची सायंकालीन सभा सुरू होईल 4:58. ठीक 5 वाजता आपण ऐकू शकाल हिंदी चित्रपट संगीत, 5:30 मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल युववाणी. हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील 6 वाजता. 6:05 संजय सामट आणि सहकारी यांचे लोकसंगीत आपण ऐकू शकाल सांगली केंद्रावरून. 6:20 संस्कृत समाचार आपण ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून. अमृत कलश या कार्यक्रमाचे पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल 6:30. ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून. 7:10 आपण ऐकणार आहोत उद्याचे बाजार भाव. वृत्त विशेष मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल 7:15. 7:30 माझं घर माझं शेत, यामध्ये आपण ऐकू शकाल आवड बळीराजाची हा प्रश्न पत्रोत्तरांवर आधारित गीतांचा कार्यक्रम. 8 वाजता एक गाणे ताजे तवाने. 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. हिंदी भक्ती गीते सांगली आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होतील 8:15. 8:45 समाचार संध्या, 9 वाजता न्यूज एट 9, 9:15 स्पॉट लाईट आपण ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून, 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन आपण ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून. 10 वाजता आपली आवड आणि 10:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल सांगली केंद्रावरून. रात्री 10 वाजता हिंदी समाचार, रात्री अकरा वाजता हिंदी समाचार, 11:05 अंग्रेजी समाचार आपण ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून. श्रोते हो, हे होते आमचे आज सायंकालीन आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणारे कार्यक्रमांविषयी माहिती. श्रोते हो, आपण ऐकत आहात सांगलीचे हे आकाशवाणी केंद्र.

0: त्याच्या अंतर मनाची.
1: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीस,
0: झालं सगळं. झालं बजेट तयार?
1: हो.
0: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
1: नको. मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
0: आणखी आहे?
1: नाही. आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
2: आली आहे मोठी.
1: आता जाग बाई.
3: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
4: आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अयोध्या मंदिर दान अपहार प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसा. राज्यातली मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची अनुदानप्राप्त 6 वसतिगृह बंद असल्याचं कॅगचं निरीक्षण. इतर वसतिगृहांची परिस्थितीही खराब. स्पर्धा परीक्षा घोटाळ्याच्या विरोधात काँग्रेस जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा. पुणे जिल्ह्यात वारी मार्गावर अपघातात 3 महिलांचा मृत्यू, 7 जण जखमी. आणि लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय. अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचा अपहार झाल्याच्या आरोपांची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला तसंच राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा बजावल्या आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु बंद असलेल्या राज्यातल्या 6 वसतिगृहांना गेली 4 वर्ष सरकारी अनुदान मात्र मिळत असल्याचं कॅग अर्थात नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांच्या अहवालात म्हटलं आहे. यातील 4 वसतिगृह जालना जिल्ह्यात असून 1 लातूर आणि 1 बुलढाणा जिल्ह्यातला आहे. या वसतिगृहांची अवस्था अतिशय वाईट असून गेली 4 वर्ष त्यात एकही विद्यार्थी राहत नाही. तरीही राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून या वसतिगृहांना 1.5 कोटी रुपयांहून अधिक अनुदान दिलं गेलं असल्याचं निरीक्षण अहवालात नोंदवलं आहे. इतर वसतिगृहांची परिस्थिती वाईट असून विद्यार्थ्यांना प्राथमिक सोयी सुविधाही मिळत नसल्याचं अहवालात म्हटलं आहे. राज्यातल्या 49 सरकारी वसतिगृहांमध्ये पर्यवेक्षक नाहीत तर मुलींसाठी असलेल्या 5 वसतिगृहांमध्ये पुरुष पर्यवेक्षक नेमल्या गेल्याचं निरीक्षणही कॅगनं नोंदवलं आहे. 2020 सालापर्यंत 200 वसतिगृह बांधण्याचं सरकारचं उद्दिष्ट पुरेसा निधी मंजूर झाला असूनही पूर्ण झालेलं नाही. स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहाराच्या विरोधात दिल्लीत JNU आणि जंतरमंतर परिसरात काँग्रेस जनता पार्टी आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर पाठिंबा दिला.

कोणत्याही राजकीय झेंड्याविना राजकीय मतभेद दूर सारून सर्वच राजकीय पक्षांनी तसंच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केलं. नीट परीक्षा पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि पीडित विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई मिळावी ही आंदोलकांची मागणी योग्य असल्याचं ठाकरे म्हणाले. येत्या 20 जुलै रोजी आंदोलकांच्या संसद मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना महाराष्ट्रातही आंदोलन करणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज त्यांच्या वर्षा निवासस्थानी 3 महत्वाच्या बैठका झाल्या. एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आगारांच्या पुनर्विकासाला सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून गती देण्यासाठी आवश्यक धोरणात्मक प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा असे निर्देश त्यांनी परिवहन विभागाच्या बैठकीत दिले. प्रत्येक आगाराची व्यावसायिक क्षमता लक्षात घेऊन स्वतंत्र नियोजन करायला हवं असं ते म्हणाले. कामगारांसंबंधी विविध कायद्यांमध्ये कामगार विभागाच्या माध्यमातून सुधारणा करण्यात येत आहेत. या सुधारणांमधून व्यापक कामगार हित जपण्याला प्राधान्य द्यावं असं मुख्यमंत्र्यांनी कामगार कायद्यांच्या सुधारणा सादरीकरण बैठकीत सांगितलं. नगरविकास विभागाच्या आढावा बैठकीत अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर सविस्तर चर्चा झाली. शहरी विकासात सृजनशील बदल घडवून आणण्यासाठी शहरांना विकासाचं केंद्र मानून त्यांच्या प्रगतीतले अडथळे दूर करण्यासाठी अर्बन चॅलेंज फंडच्या माध्यमातून विकास करण्यात यावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. अहिल्यानगर शहरात आज ज्ञानेश्वर आणि निवृत्तीनाथ या दोन भावंडांच्या दिंड्यांची भेट झाली. त्यानंतर आज सकाळी या दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. या प्रमुख दिंड्यांबरोबर गावागावातून येणाऱ्या संत नामदेव महाराज संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्यासह विविध दिंड्या शहरामध्ये दाखल होत आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. पुणे जिल्ह्यात सासवड जेजुरी मार्गावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढे जात असलेल्या वारकरी दिंडीच्या ट्रकनं धडक दिल्यामुळे 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात 4 वारकरी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा ट्रक नांदेड जिल्ह्यातल्या एका दिंडीचा होता. ट्रक चालकाला ताब्यात घेतलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मृत महिला सांगली जिल्ह्यातल्या कसबे डिग्रज गावच्या रहिवाशी होत्या. उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांनी वाहन चालवताना चालणाऱ्या वारकऱ्यांची काळजी घ्यावी असं आवाहन पवार यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ही घटना दुर्दैवी असून पंढरीच्या वारीमध्ये संपूर्ण सुरक्षितता आणि सावधानतेच्या उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय मिळवला. विजयासाठी भारतानं दिलेल्या 457 धावांच्या आव्हानापुढे यजमान इंग्लंडचा दुसरा डाव आज चौथ्या दिवशी 186 धावात आटोपला. भारताकडून स्नेह राणानं 4 बळी घेतले तर सायली सातघरे क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. भारतानं पहिल्या डावात 2 आणि इंग्लंडचा पहिला डाव 170 धावात गुंडाळला होता. त्यात गोलंदाज क्रांती गौडनं 5 बळी घेतले होते. काल 7 बाद 341 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केल्यामुळे भारताची सामन्यातली एकूण आघाडी 456 झाली होती. यात यष्टीरक्षक फलंदाज यास्तिका भाटियाच्या 113 धावांचा मोलाचा वाटा होता. यास्तिका ही लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकवणारी पहिली महिला ठरली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उद्यम इन्क्युबेशन फाउंडेशनमधील बिलियन कार्बन या स्टार्टअपच्या संस्थापिका अंकिता विजयवर्गीय यांना जागतिक स्तरावरचा प्रतिष्ठेचा बेअर फाउंडेशनचा महिला उद्योजक पुरस्कार जाहीर झाला आहे. बिलियन कार्बन हे हवामान बदल सेंद्रिय कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकास या क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करणारे अग्रगण्य भारतीय क्लायमेट टेक स्टार्टअप आहे. विजयवर्गीय अभियांत्रिकी

0: पदवीधर असून त्यांनी लंडन बिझनेस स्कूल मधून एमबीए पूर्ण केलं आहे. त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातील यशस्वी कारकीर्द सोडून हवामान बदलाच्या समस्येवर परिणामकारक उपाय विकसित करण्यासाठी उद्योजकतेचा मार्ग स्वीकारला आहे. टीईटी पेपर फुटीच्या प्रकरणात भिवंडी न्यायालयानं आज आणखी दोन आरोपींना 24 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणातले सर्व 12 आरोपी आता न्यायालयीन कोठडीत असून टीईटी पेपर फुटीत सामील असलेले इतर संभाव्य आरोपी संपूर्ण जाळं आणि कटाचा पोलीस तपास करत आहेत. सुप्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट अभिनेते सॅम नील यांचं आज ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरात निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. ज्युरासिक पार्क, द पियानो अशा चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी ते ओळखले जात होते. 2023 मध्ये त्यांना कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर ते कर्करोगमुक्त झाले होते. मात्र अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय गुंतागुंतीमुळे त्यांचं निधन झालं. बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या जातेगाव इथं स्थानिक गुन्हे शाखेनं सुमारे 8 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अयोध्या मंदिर दान अपहार प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसा. राज्यातली मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची अनुदानप्राप्त 6 वसतिगृह बंद असल्याचं कॅगचं निरीक्षण. इतर वसतिगृहांची परिस्थितीही खराब. स्पर्धा परीक्षा घोटाळ्याच्या विरोधात काँग्रेस जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा. पुणे जिल्ह्यात वारी मार्गावर अपघातात 3 महिलांचा मृत्यू, 7 जण जखमी. आणि लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर तसेच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचे हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:10 48 सेकंद होत आहेत. आणि आता ऐकूयात सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगलीचे आजचे फळ व भाजीपाला तसेच कडधान्याचे बाजार भाव. हे दर प्रति क्विंटल रुपये याप्रमाणे आहेत. कांदा किमान 1200 ते कमाल 2500, बटाटा 1000 ते 1500, लसूण 9000 ते 18000, संत्री 10000 ते 12000, डाळिंब 5000 ते 13000, पेरू 1000 ते 4000, ड्रॅगन फ्रूट 5000 ते 8000, खजूर 2000 ते 5000, सफरचंद 11000 ते 22000, आंबा तोतापुरी 1000 ते 3000, कडधान्य ज्वारी शाळू 4500 ते 6000, गहू 2800 ते 4200, तांदूळ 4500 ते 8500, गूळ 3350 ते 4700, हळद राजापुरी 14800 ते 22000, गुळ कोल्हापुरी भेली 3350 ते 4485, खपली 4300 ते 4800, सोयाबीन 7200.

श्रोते हो, आपण ऐकत आहात सांगली आकाशवाणीचे प्रसारण. यानंतर ठीक सायंकाळी 7:15 मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या वृत्तविशेष आपण ऐकू शकाल. 7:15 नागपूर केंद्राची निर्मिती असलेला माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल 7:30. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही सांगली केंद्रावरून सहक्षेपित करू.

0: नमस्कार. वृत्तविशेष या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पावसाळ्यात कॅच द रेन या अभियानात नागरिकांना सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. जाणून घेऊयात पावसाळ्यातील पाणी संवर्धनावर आधारित माहिती. नेहमीची येतो मग पावसाळा असं आपल्याकडे नेहमीच म्हटलं जातं. पावसाळा आला की काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी पाऊस नाही अशी स्थिती राज्यात पाहायला मिळते. त्यासाठीच पावसाच्या पाण्याचं संवर्धन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग अतिशय महत्वाचं ठरतं. म्हणूनच कॅच द रेन या अभियानातून जलसंवर्धनाचा संकल्प करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मोदी यांनी म्हटलं आहे की पाणी आहे म्हणून आपण आहोत. या अभियानाअंतर्गत पावसाच्या पाण्याचा एक एक थेंब आपल्याला सर्वांना मिळून वाचवायचा आहे असा विशेष आग्रह मोदी यांनी धरला आहे. याच निमित्तानं पावसाच्या पाण्याचं संवर्धन करून बारीपाडा क्षेत्रामधील नागरिकांच्या जीवनमानात अमूलाग्र बदल करणारे बारीपाडा पॅटर्नचे जनक पद्मश्री चैत्राम पवार यांनी पावसाच्या पाण्याचं महत्व विशद केलं आहे. पावसाच्या पाण्याचं जतन करण्याचं महत्व काय आहे आणि त्यासाठी बारीपाडा इथे नेमकं काय काम केलं याविषयी ते म्हणाले.
1: जो पाऊस पडतो एकदा पावसाळा संपला की आपण पाणी आणणार कुठे नाही, कारण पाणी हे निसर्गाने दिलेली खूप मोठी देण आहे. आणि पावसाळ्याच्या पिरियड मध्ये आपण आणू शकलो नाही. पावसाळा संपल्यावर आपण म्हणजे की हिवाळा सुरू झाला की जे वाहते झरे त्यांना छोटे छोटे बांध बांध जेवढं आपल्या आपल्या ताकदीनुसार जेवढं करता तेवढं आपण केलं पाहिजे. सरकार त्याच्या पद्धतीने करेल. कारण एखाद्या वन क्षेत्रामध्ये सिमेंट बांध बांधायचा असेल तर खूप बायोडायव्हर्सिटी नष्ट होते. त्यामुळे छोटे छोटे बांध बांध माती पाण्याचा स्पीड कमी करणं हे तर आपण सहज करू शकतो. जेणेकरून वनसंपदा पण नष्ट होणार नाही, जैवविधता पण नष्ट होणार नाही आणि जमिनीत जेवढं पाणी आपण मुरवू शकू तेवढं चांगलं जाईल. त्यामुळे पावसाळ्यातच हे काम करायला लागेल आपल्या आणि आपण नाही करू शकत. त्यामुळे मला असं वाटतं की जो कॅचमेंट एरिया असतो एखादा उदाहरण बारीपाड्याचं की बारीपाड्याच्या खाली 5-6 गाव आहे. हे 5-6 गावांनी काही येऊन तिथे श्रमदान करू नये. तिथलं पाणी जमिनीत सर्क्युलेशन आपल्याला मिळतं हे लोकांना आता कळायला लागलं. आधी कदाचित तिथलं काम करून तर आपल्याला काय मिळेल अशी जी अपेक्षा ती आता शिक्षणाचं प्रमाण वाढलंय, वैचारिक शिक्षण पुढे येत आहे. हे सगळ्या गोष्टी ज्या येत आहेत ना त्याच्यावर मला असं वाटतं की ज्या परिसरामध्ये वन क्षेत्र आहे तिथे 2-3-4 गावांनी एकत्र येऊन आपण म्हणतो की संकुलमध्ये क्लस्टरमध्ये काम उभं राहिलं पाहिजे की जे काम सुरू केलेलं आहे. आम्हाला जे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत वनवासी कल्याणाश्रमाचे आमचे 3-4 कार्यकर्ते आहेत त्यांचं नाव मला वाटतं घ्यायला मुख्यमंत्री गिरीशजी कुबेर म्हणत की जे सध्या कॅम्पाचे सदस्य आहेत, संजयजी कुलकर्णी आहेत, जे डॉक्टर आनंद फाटक आहेत, अशी खूप मोठी टीम आहे. या टीमने आम्हाला सातत्याने हे लक्षात आणून दिलं की हे आपलं काम आपण केलं पाहिजे. आणि ते आम्ही करतो पावसाळा हिवाळ्या दोन पिरियड जोपर्यंत जंगलात मध्ये पाणी वाहत असतं

0: झऱ्यांना तोपर्यंत आपण ते थांबवलं पाहिजे. मग त्याच्यासाठी काही नैसर्गिक पद्धती पण आहेत. म्हणजे आमच्या जंगलामध्ये खेकडा खूप मोठ्या प्रमाणात असतो. पहिला पाऊस पडला की बाहेर निघतो. आमच्या जंगलात जे खेकड्यांचा पांढरा कलर आहे थोडा, तो उन्हाळ्यामध्ये बीळ करतो 3-4-5-6 फूट खाली. म्हणजे पडलं आधी पडणारा जे पाऊस आहे पहिला पाऊस तो त्या बिळांमध्ये जातो. म्हणजे तो कळत न कळत 3-4-5 फूट जमीन तो परकलेट होतो. त्यामुळे आपण बॉर्डर सिटीचा पण त्याला विचार करून पावसाळ्यामधलं पाणी पावसाळ्यातच अडवलं पाहिजे, उन्हाळ्यातच शक्य नाही. असं पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी वारंवार असं म्हणेन की याला लोक सहभाग वाढवला तर हे शाश्वत होईल. ह्या सगळ्यांचा आपल्याला कसा उपयोग करून घेता येईल आणि शेवटी कमी पाण्यावर येणारी पीक पद्धत हे पण आपल्याला विचार घ्यायला लागेल. आणि ह्या सगळ्यांचं व्हॅल्यू ॲडिशनल करून इथलं जीवनमान उंचवण्यासाठीच काय करताय. स्थानिक संसाधनांवर आधारित असा हा जलला जोडलेला आपला विषय. जलला जंगल असेल तर जल आणि जल असेल तर शेती म्हणजे माणूस. हे सगळं चक्र आहे. चक्र सातत्याने ठेवण्यासाठी आपल्याला पावसाळ्यातच हे काम करायला. खूप पाऊस पाऊस नको करूया पण हिवाळा सुरू झाला ज्यास पाऊस कमी होतो आणि वाहून जाणारे जरे गडगड वाहतात त्यास आपण काम केलं पाहिजे असं वाटतं.
1: जल जंगल जमीन आणि जीवन यावर त्यांनी मुख्यतः काम केलं आहे. ते एकमेकांशी कसे निगडीत आहेत आणि बारीपाडा पॅटर्न नेमका काय आहे याविषयी त्यांनी सांगितलं.
0: आमचं बारीपाडा हे छोटस गाव 3 जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. धुळे, नाशिक आणि गुजरात मधला डांग जिल्हा. आम्ही साधारण 1991 काम सुरू केलं. पण काम सुरू करताना आम्ही 5,000 वृक्ष लागवड करून आमचं काम थांबलं. आम्हाला दिशा नव्हती कारण गावाची स्थिती खूप वाईट होती. व्यसनाचं प्रमाण खूप होतं. आरोग्याची कुठली सुविधा नाही, शिक्षणाची कुठली सुविधा नाही आणि पाणी पण नव्हतं, शेती पण विकसित. अशा याच्यात ह्या गावाने कसं पुढे यावं असा एक प्रश्न होता. आणि त्या काळामध्ये आम्हाला वनवासी कल्याणाश्रमाची भेट झाली आणि वनवासी कल्याणाश्रमाच्या प्रेरणेतून आम्ही काम सुरू केलं. काम करताना लक्षात आलं की लोक सहभाग घ्यायला लागेल आणि जोपर्यंत लोकांचा सहभाग वाढतो तोपर्यंत आपण कुठलंही काम करू शकत नाही असा विचार करून आम्ही शेजारचे जे वन आहे ते वन सांभाळायला सुरुवात केली. कारण वन हे जंगलाशी जंगल हे जलशी निगडीत आहे. जंगल असेल तर जल आहे आणि जल असेल तर शेती आणि शेती असेल तर माणूस. हे माणूस विस्थापन जे होतं ते थांबवायचं असेल तर आपल्याला काम करायला लागणार असा मनात विचार घेऊन आम्ही टीम वर्क आहे. कल्याणश्रम आम्ही गावाची पूर्ण टीम एकत्र येऊन आपण काय करू शकतो सरकार करेल तेव्हा करेल म्हणून आम्ही 1991 हा विषय सुरू केला. आम्ही वनासंदर्भात काही नियम केलेत की वॉचमन गावाच असला पाहिजे, त्याला मानधन गावाने दिलं पाहिजे, तर राखणदार गावाने केलं पाहिजे, सरपंच काय नाही तर हे गावाने ठरवायचं असे नियम केले. कारण ते नियम गावकरी पाळायला लागले. लक्षात आलं की वन तर हळू वाढतं त्याच्यामुळे ते पानझडीचं जंगल असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये सगळा पाला खाली पडतो झाडांचा. आणि लक्षात आलं की जो पाला खाली पडतो तो पावसाळ्यामध्ये पहिले दुसरे जे पाऊस पडतात ते पूर्ण अडवले जातात नैसर्गिकरित्या. पाण्याचा लगदा असतो तेव्हा जमिनीत पाणी त्या मातीमध्ये पण मुरतो आणि आपोआप नैसर्गिक छोटा पानांचा असा बांध बांधला जातो आणि अडवला जातो. हे लक्षात आल्यावर आम्ही काय करू शकतो आणखी तर आम्ही वन विभाग, कृषी विभाग आणि महसूल विभाग जिल्ह्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांची पण मदत घ्यायचं ठरले की आपण काय करू शकतो सगळ्यांना बरोबर घेऊन. आणि आम्ही पहिला एक बांध बांधला त्याला आम्हाला सोबत होते PH1 रेंज ऑफिसर होते त्यांनाही बरोबर घेतलं. कारण वन क्षेत्रामध्ये काम करायचं तर वन विभागाला बरोबर घेतलं पाहिजे. पण वन विभागाकडून योजना न घेता आपण लोकांचा अनुभव लोकांचा सहभाग घेऊन काय करू शकतो म्हणून आम्ही छोटी बांध बांधायला सुरुवात केली. ते बांध बांधताना आमच्याकडे एक जलतज्ञ आम्हाला भेटले संभाजीनगरला असतात ते डॉक्टर माधवराव जे तिथे यांनी बारीकाला भेट दिले. आणि लक्षात आलं की आपण पाणीमध्ये जे काम करतात छोटे छोटे बांध जो बांधतो आपण त्या बांधामध्ये पहिल्या बांधाचा माथा ते पुढच्याचा पायथा हे तंत्रज्ञाने आम्हाला सांगितलं आणि ते गावकऱ्यांना पटले कारण हे खूप सोपं आहे आणि आपण करू शकतो. याला कुठल्याही आर्थिक पाठबळ न मागता गावाला समजून सांगितलं आणि त्यातून आम्ही काम सुरू केलं. बांध बांधण्यासाठी आमच्याकडे खूप विजिटर येतात. मग MSW चे विद्यार्थी, BSW चे विद्यार्थी, NSS कॅम्पचे विद्यार्थी आमचे जेव्हा त्यांचा सहयोग मिळाला. शेजारच्या कॉलेजचे विद्यार्थी यायला लागले, IIT चे विद्यार्थी आमच्याकडे यायला लागले, 30 मधनं विद्यार्थी यायला लागले. या सगळ्यांचा आम्ही योग्य उपयोग करून हे बांध कसे जास्तीत जास्त बांधता येतील आणि पाणी अडवता येईल असा एक प्रयत्न आमचा सातत्याने सुरू झाला 1991 पासून. आणि याला विशेष म्हणजे आम्ही गावातले जे लहान पोर आहेत त्यांनाही बरोबर घेतलं. दिवाळीच्या सुट्टीत आलेत की आपण बांध बांधायचे श्रमदानातनं, वनभोजन करायचं आणि तोपर्यंत बांध बांधायचे. यातनं पण आम्ही बांधांची निर्मिती केली. बघता बघता आम्ही 700 पेक्षा जास्त बांध हे श्रमदानातनं बांधले. पाणी साठवलं जात नाही पण पाण्याचा स्पीड कमी होतो आणि माती अडवली जाते. त्याच्यामुळे आपोआप जंगलामधलं पाणी जे पडणार आहे नैसर्गिकरित्या ते जमिनीत मुरत. हे मुरायला लागलं लोकांच्या लक्षात यायला लागलं की अरे बांध बांधायचं ते चांगला परिणाम आपल्याला दिसायला लागला. लक्षात आलं की जंगल वाढायला लागलं, पाणी जमिनीत मुरायला लागलं. जे पाणी वाहून जातं ते थांबवण्यासाठी काय करतात मग आम्ही श्रमदार बांध सुरू केलं. मग वन विभागाने

0: त्याच्यात काम करायला सुरुवात केली. महसूल म्हणजे जे कृषी क्षेत्र, जिथे कृषी विभागाने पण सुरू केलं, महसूलात सगळ्यांनी मिळून बारीपाड्यामध्ये काम केलं. मी सिमेंटचे बांध आहेत ते कृषी विभागाने केले, जंगलामध्ये जे मोठे बांध आहेत ते वन विभागाने केले, पण जे छोटे छोटे काम आहेत ते आम्ही करत गेलो आणि शासनाची मदत पण आम्हाला मिळत गेली. म्हणून आम्ही म्हणतो की हे टीम वर्क आहे, सगळे म्हणून आपण काय करू शकतो असं म्हणून आम्ही गेली 34-35 वर्ष पूर्ण होतात आम्ही जंगल जल जमीन जन आणि पशुधन असे 5 निमित्ताला जोडले. लक्षात आलं एक छोटे छोटे बांध बांधले पण पाण्याची पातळी वाढली. आमच्याकडे पावसाळ्यामध्ये सगळ्या विहिरी या ओरपल्या होतात. आम्हाला पावसाळ्यामध्ये आता वेगळं रेन वॉटर करायची गरज नाही, पण आमचं गाव उंचावर असल्यामुळे ते पाणी सगळं वाहून जातं. म्हणून आम्हाला ते बांध बांधायला लागले आणि त्याचा परिणाम आमच्या विहिरींना पाणी आलं. असं गावाची गरज भागून आम्ही 2-3 पाड्यांना पिण्याचं पाणी सप्लाय करतो. बारीपाडा हे नैसर्गिकरित्या अशा पद्धतीत आहे की त्याच्या पडलेलं पाणी जे पर्क्युलेशनने खाली 4-5 हेक्टरला पाणी मिळतं. म्हणजे आम्ही आमच्या गावाचा जो सर्वे केला 91-92 मध्ये 2-3 विहिरी होत्या, 2-3 एकर बागेत होत्या. आता 250 एकर पेक्षा जास्त क्षेत्र हे आमचं दुबार पिका खायचं. म्हणजे पाणी आल्यामुळे लोकांचं मायग्रेशन थांबलं, पाणी आल्यामुळे लोक शेतीकडे वळले, पाणी आल्यामुळे नगदी पिकं यायला लागली, त्याच्यावर विस्थापन आपोआप थांबलं. मग आमची शाळा थोडी नियमित सुरू झाली, आरोग्यामध्ये काम करणं सोपं झालं. विस्थापन थांबल्यामुळे आम्ही शेतीमध्ये चांगलं काम करू शकतो. आम्ही राहुरी कृषी विद्यापीठ आणि दापोली कृषी विद्यापीठ या दोघांच्या मदत घेऊन दापोलीच्या प्राध्यापकाने आम्हाला कंद लागवडीचं प्रशिक्षण दिलं. दापोलीच्या काही रिटायर्ड प्राध्यापकांनी जनसेवा फाउंडेशन म्हणून संस्था स्थापन केली आणि त्यांनी शेती आणि जल या विषयामध्ये खूप चांगले आम्हाला डॉक्टर दत्तरदार म्हणून त्यांनी चांगलं काम केलं. तर आम्ही असं म्हणतो की गाव संघटित झालं, लोक सहभाग वाढला, म्हणून आम्ही 2-3 गावांना पाणी पुरवू शकलो. आम्ही गावाच्या पाण्याची गरज भागवून शेतीला पण ते पाणी उपलब्ध झालं. तर आम्ही जंगल जल जमीन जन आणि पशु हे टार्गेट केलं. याच्यामध्ये सरकारकडनं कमीत कमी मदत घेणं आणि लोकांनी जास्तीत जास्त सहभाग घेणं यातनं आम्ही सगळं उभं केलंय. आम्ही असं म्हणतो की याचं एक गाव करून चालणार नाही, याचा विस्तार व्हायला पाहिजे. म्हणून आम्ही आता एक संकुल केलाय 25 गावांचा आणि त्या 25 गावातल्या तरुणांना एकत्र करून प्रेमाची बैठक घेतो आणि आपल्या वन क्षेत्रामध्ये आपल्या गावामध्ये पाणी अडवण्यासाठी, वनसंवर्धनसाठी, शेती विकसितसाठी, विस्थापन थांबवण्यासाठी आपण करू शकतो. असं आम्ही दर 3 महिन्यांनी एकत्र बसतो. पाण्यावर काम करायचं असेल तर आपल्याला वन पण सांभाळायला लागेल. कमी पाण्यावर येणारी पीक पद्धती आपण कुठली करू शकतो, म्हणजे मोदीजीने जे म्हटलं होतं की मिलेट्स एअर करा. मिलेट्स एअर मध्ये आपण जे आपले ओरिजिनल मिलेट्स आहेत, नागली, सावा, वरी, बर्टी, याची लागवड करून हे व्हॅल्यू ऍडिशनल मध्ये आणलं तर आपली परंपरागत शेती पण टिकेल आणि कमी पाण्यावर येणारी पीक पद्धती त्यामुळे लोकांच्या गरजा पण भासतील. जंगल जल जमीन जन आणि पशुधन हे एकत्र करायला लागेल आपल्याला. शेवटी पाणी विषयात काम करायचं यांना लिंक करायला लागेल. आणि आपण म्हणतो ना की पुढच्या पिढीसाठी आपल्याला करायला लागेल, आपण आत्ताचा विचार न करतो. म्हणून आम्ही म्हणतो की ह्या ज्या 5 बिंदू आहेत ना, याचं संरक्षण, संवर्धन आणि पुनर्निर्माण असं आपल्याला सरकारच्या योजना पण घ्यायला लागतील. पण गाव सक्षम पाहिजे, गावाचं संघटन पाहिजे.
1: पावसाच्या पाण्याची साठवणूक किंवा संवर्धन करण्यासाठी लोकसहभाग किती महत्वाचा आहे यावर त्यांनी आपलं मत मांडलं.
0: जंगल जल जमीन याच्यासाठी लोक सहभाग मिळू शकलो नाही तर लोकांना असं वाटतं गावाला की हे सगळं सरकारचं आहे, हे वन विभागाचं आहे आणि वन विभागाने करावं, ही मानसिकता विकसित जाते. म्हणून आपण म्हणतो की लोकांना जर वाटलं की हे जंगल आमचं आहे, आमच्या गावा शेजारी पडणारं पाणी अडवायची जबाबदारी आमची आहे, आमच्या शेजारी शेती विकसित करायची जबाबदारी आमची आहे, सरकार तर त्याचं काम करणारच आहे. पण लोकांच्या मनामध्ये हा भाव निर्माण करणं किंबहुना आपण असं म्हणू शकतो की जंगल जल जमीन ही राष्ट्रीय संपत्ती. आपण आता कसं होतं की एखाद्याच्या विहिरीला पाणी मिळालं ते पाणी जो मिळतो तो जमिनीच्या आतून कुठून तर येत असतो. त्या जमिनीच्या आतल्या पाण्यावरती आपली सगळ्यांचा आपण म्हणतो ना अधिकार आहे. त्यामुळे एखाद्या विहिरीला पाणी जास्त असेल, तिथे सोलर पंप लावून 2-3 शेतकऱ्यांनी वापरला तर काय आहे. त्यामुळे आपण म्हणतो की हे सगळं करण्यासाठी सोच बदलू, बाकी सब बदलू आहे का, आपल्याला विचार बदलायला लागतील. आम्ही बारीपाड्यामध्ये एक CSR घेतला 1 कोटीचा, मीनाक्षी मेहता वेलफेअर फाउंडेशन मुंबईचा, आणि आम्ही 32 विहिरी निश्चित केल्या आणि 4-5 गावं घेतली. एका विहिरीत पंप लावला आणि तो पाणी 3-4 शेतकरी मिळून वापरतो. हे विचार विकसित करणं त्यासाठी लोकसहभाग, सातत्याने बैठका, एक पद्धत आपली आपण म्हणतो ना की प्रवास केला तर संपर्क वाढतो, संपर्क वाढला तर संघटन, आणि संघटित झालं तर ही राष्ट्रीय संपत्ती आपण सांभाळू शकतो. त्यामुळे एखाद्या गावामध्ये छोटीची ग्राम समिती स्थापन करून त्या ग्राम समितीला बरोबर घेऊन आपण काय करू शकतो, आपलं योगदान काय. कसं असतं की एखादा रेंज ऑफिस असतं, त्या रेंज ऑफिसमध्ये त्या रेंजमध्ये 30-40 कर्मचारी असतात आणि वन क्षेत्र खूप मोठं असतं. आपण वन विभागाच्या अधिकाऱ्यांची वाट बघायची की चोरी आपण थांबवायची.

0: हे गावाला क्लिक झालं मला वाटतं की तर आपण खूप मोठी नजर मारू शकतो. किंवा लोकसभा हा अत्यंत महत्वाचा आहे. लोकांना वाटलं पाहिजे की आपली संपत्ती आपल्याबरोबर राष्ट्राची संपत्ती असं होण्याचं संवर्धन करणं. जंगल जर सुद्धा आपण कोणाचं नाही ते जर आपण अडवलं तर वाहून जाणार ते खाली समुद्राला जाऊन मिळणार. तर ते जेवढं अडवता येईल ते कोणाला त्याचा फायदा होता हा विषय न करता आपण तो अडवण्याचा प्रयत्न करू शकतो का. म्हणून म्हणतो की लोकसभा अत्यंत महत्वाचा आहे आणि हे राष्ट्र आधीची जी भावना मनात आहे ती रुजवायचा आपण प्रयत्न केला पाहिजे की ही राष्ट्रीय संपत्ती. विचार बदला बाकी सगळं बदल. विचार बदलायची खूप गरज आहे असं मला व्यक्तिगतपणे वाटतं. आमची जी संघटना आमचा जो ग्रुप आहे सगळ्यांना ते वाटतं की ही राष्ट्राची संपत्ती. आपण जंगलामधन जे ऑक्सिजन निर्माण होऊ शकत होतं ते आपण काही बलून मध्ये भरून शकू शकतो ते सगळ्यांनाच जातं ना. त्या सगळ्यांसाठीच काम आहे. फक्त वनसंपदा जलसंपदा भूसंपदा हे आपलं बँक बॅलन्स भविष्यासाठी ज्या ज्या गावामध्ये सगळं उपलब्ध आहे हे लोकांनी नीट सांभाळलं पाहिजे. आणि केव्हा सांभाळतील तर लोकसभा असतील तर ते सांभाळतील नाही ते सांभाळणार नाही.
1: पावसाळा सुरू झाला आहे आणि याच पावसाच्या पाण्याचं जतन करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते किती महत्वाचं आहे याविषयीची यशोगाथाच बारीपाडा पॅटर्नमुळे आपल्या समोर उलगडलीय. अशाच प्रकारे प्रत्येक गावानं लोकसहभागातून नियोजन केलं तर पावसाच्या पाण्याचा समान वापर होऊ शकेल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय शिवानी जोशी आणि निवेदन शैलेश मोहिते.
2: वृत्तविशेष आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. माझा आवार माझा शिवार कार्यक्रम. श्रोतेहो, आज सोमवार भारतीय सौर दिनांक 22 आषाढ 1948 अर्थात 13 जुलै 2026. आजच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम.
3: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण. नमस्कार कास्तकार बंधू आणि भगिनींनो, मी शंतनू ठेंगडी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या आवडत्या कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माझा आवार माझा शिवार. मंडळी, प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या शेतीमध्ये प्रगती करायची असते, पण जर त्याचं अर्थकारण आपल्याला कळलं नाही तर आपण खरंच आपल्या शेतीत प्रगती करतो आहे का हा प्रश्नच आहे. या आणि अशा अनेक प्रश्नांवर उत्तरं मिळवण्याकरता ऐकूया आजचा आपला पहिला कार्यक्रम आर्थिक दृष्ट्या फायदेशीर शेती. या विषयीची माहिती ऐकूया सचिन फरफड पाटील आणि निशांत बुरनासे यांच्यासोबत केलेल्या चर्चेमधून. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. मंडळी, शेती क्षेत्र कितीही पुढे गेलं, तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं, त्याचा कितीही विकास झाला, तरी शेतकरी जोवर त्याचं अर्थकारण समजणार नाही तोवर त्याची शेती खऱ्या अर्थानं प्रगत होत नाही असं आपल्याला म्हणता येईल. आर्थिक दृष्ट्या फायदेशीर शेती आणि याच महत्वाच्या विषयावर आज बोलण्यासाठी आपल्याकडे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आज आपल्या सोबत आहेत तज्ज्ञ सचिन फरफड पाटील, संस्थापक ग्राम IQ, आणि सोबतच तज्ज्ञ निशांत बुरनासे, सहसंस्थापक ग्राम IQ. सर, आपल्या दोघांचंही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावर मनापासून मी स्वागत करतो.
4: नमस्कार.
3: सर, आजचा जो विषय आहे तो खरंच एक वस्तुस्थितीच्या दृष्टीने शेतीचं जे काही आज स्वरूप आहे त्याच्या दृष्टीने खूप महत्वाचा विषय असा म्हणता येईल. सर्वप्रथम आपण आपला परिचय द्यावा जेणेकरून शेतकरी मित्रांना सुद्धा कळेल की या क्षेत्रात त्यांना जे मार्गदर्शन देत आहेत ते कोण आहेत.
4: माझं नाव सचिन फरफड पाटील आहे. याआधी मी MBA कम्प्लीट केलेलं आहे. एका चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मी IT कंपनीमध्ये जॉब वरती होतो. पण एक शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे मला नेहमी असं वाटत होतं की आपण आपल्या शेतकरी वर्गासाठी किंवा ज्या कम्युनिटीला मी बिलॉंग करतो त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि हे करत असताना ज्यावेळेस आम्ही त्या शेतकऱ्यांचे जे करंट प्रॉब्लेम आहेत चॅलेंजेस ते फेस करतायत त्याच्यामध्ये अभ्यास करत असताना मला प्रामुख्याने लक्षात आलं की खूप असं तंत्रज्ञान शेतीमध्ये प्रगत होत चाललेलं आहे. नवनवीन तंत्रज्ञान येत चाललेलं आहे तरी सुद्धा शेतकरी हा त्याला नफा मिळतच नाही आहे. तंत्रज्ञान येत आहे, त्याचा वापर पण होत आहे, नवनवीन गोष्टी येत आहेत, पण जे लाईव्हलीहूड शेतकऱ्यांचा व्हायला पाहिजे जो नफा त्याला प्रत्येक एकरातून प्रत्येक पिकातून भेटायला पाहिजे तो भेटतच नाही आहे. आणि त्याच्या खोलात ज्यावेळेस आम्ही त्यावेळेस गेलो त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की आपला शेतकरी हा शेती फक्त उपजीविकेचं साधन किंवा त्याला आयुष्यात दुसरं काही करायला व्यवसाय नसल्यामुळे करतोय पण शेतीला एक बिझनेस म्हणून किंवा एक नफ्या

0: व्यवसाय म्हणून ते बघतच नाही आहेत. मग त्या दृष्टिकोनातून आम्ही याच्यावरती काम करायला सुरुवात केली. माझे सहसंस्थापक आणि खूप चांगले मित्र निशांत पण याच्यासोबत माझ्यासोबत जोडलेत आणि आम्ही हे संस्था ग्रामायक्यू म्हणून सुरुवात केली, ज्याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांना शेतीचा नफा कसा कॅल्क्युलेट करावा, प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवून शेतकऱ्यांनी फक्त शेतकरी म्हणून नाही तर एक शेती उद्योजक म्हणून कसं पुढे यावं यावरती आम्ही काम करायला सुरुवात केली. निशांत सर तुम्ही काय सांगाल यावर?
1: सर्वात आधी माझा मी परिचय देतो. माझं नाव निशांत बुरनासे, एक अमरावती जिल्ह्यामध्ये एका छोट्याशा गावामध्ये शेतकरी कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. मूळतः मी बायोटेक्नॉलॉजिस्ट आहे आणि जवळपास 10 वर्ष मी रिसर्च अँड डेव्हलपमेंट या क्षेत्रामध्ये कार्यरत होतो. सायंटिस्ट म्हणून मी काम केलेलं आहे. जे सचिन पाटील माझे मित्र आहेत यांच्यासोबत आमचं नेहमीच बोलणं होत होतं की आपण शेतकरी कुटुंबातले आहोत आणि आता आपण बऱ्यापैकी आपल्याला अनुभव आलेला आहे, आपण चांगले शिकलेलो आहोत, पण ज्या विज्ञानाच्या गोष्टी आहेत त्या शेतीच्या कुठेतरी आपल्या कामात असायला पाहिजे. तर त्या अनुषंगाने मिळून एक ही संकल्पना आम्ही साकारली आणि तिथूनच ग्राम ऐकीची एक सुरुवात झाली.
2: आपला जो प्रवास आहे तो सुद्धा खरंच प्रेरणादायी आहे. तर सर आजचा जो महत्वाचा विषय आहे त्याकडे वळूया, आर्थिक दृष्ट्या फायदेशीर शेती. या संदर्भात आपली जी संस्था आहे त्याच्या मार्फत आपण काय काय अशी उद्दिष्ट लोकांसमोर ठेवता किंवा काय काय असे प्रयत्न करता जेणेकरून हा जो विषय आहे हा साकार होईल?
0: जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याकडचा शेतीला एक बिझनेस म्हणून बघत नाही तर ते फक्त उपजीविकेचं साधन म्हणून बघतो. इतर व्यवसाय बघितले, साधा एखादा फेरीवाला जरी असेल किंवा एखादी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी किंवा ट्रेडिंग कंपनी चालवणारा छोटा व्यावसायिक जरी असेल तरी सुद्धा तो त्याच्या व्यवसायातले पूर्ण निर्णय हे डेटा आधारात घेतो किंवा किती खर्च तो करतोय, रॉ मटेरियल किती आणलं किंवा कुठल्या गोष्टी किती रुपयाला विकत घेतल्या, त्याची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किंवा कॉस्ट त्याच्या स्टोअर पर्यंत किती पडली, त्याच्यानंतर त्याचा नफा जोडून त्याचा स्वतःचा खर्च जोडून नंतर त्याची किंमत ठरवतो आणि तो विकतो. पण आपला शेतकरी ज्यावेळेस शेती करतो त्यापैकी याच्यातलं काहीच बघत नाही. तो हवा तो खर्च करतो, म्हणजे 4 फवारण्या करायचं असेल 4 फवारण्या, जे कुठला खर्च शेत जमीन तयार करण्यापासून तर काढणीपर्यंत आणि मार्केटमध्ये विकण्यापर्यंत जो जो त्याला पडेल तो तसा तसा करतो. त्याच्यावरती त्याचा कुठलाही कंट्रोल किंवा त्याचं कुठलंही रेकॉर्डिंग तो करत नाही आणि विकताना पण मार्केटमध्ये जे असेल त्याच भावात विकतो. म्हणून आम्ही त्या दृष्टिकोनातून या संस्थेच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना अवेअरनेस करायला, त्यांचं मार्गदर्शन करायला सुरुवात केलं की शेती व्यवसाय सुद्धा हा एक असाच व्यवसाय आहे जसे बाकीचे व्यवसाय आहेत. त्याचं सुद्धा अकाउंटिंग व्हायला पाहिजे, त्याचं सुद्धा तुम्हाला कॉस्ट ऑफ कल्टिवेशन माहिती असायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही प्रत्येक खर्च कुठला खर्च तुम्ही कमी करू शकाल, कमी खर्चात करू शकाल, जेणेकरून जास्तीत जास्त नफा तुम्ही प्रत्येक एकरातून किंवा प्रत्येक क्रॉप मधून तुम्हाला मिळेल. तर नुसतं हे उपजीविकेचं साधन नाही तर तुमचं व्यवसायाचं साधन, नफ्याचं साधन तुम्हाला बनलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला शेतकऱ्यापासून तर शेती उद्योजकापर्यंतचा प्रवास करता येईल. याच्यासाठी आम्ही हे संस्था सुरू केली आणि त्या माध्यमातून आम्ही लोकांना शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायला सुरुवात केली. आणि हे मार्गदर्शन करत असताना आमच्या असं लक्ष झालं की नुसतं मार्गदर्शन करून शेतकरी सक्सेसफुल होणार नाही, म्हणजे मार्गदर्शन करून आता जसं या संदर्भातून आपल्या आकाशवाणीच्या माध्यमातून पण आपण लोकांपर्यंत पोहोचतोय, पण त्याच्यासोबत सोबत त्याला तो एक प्लॅटफॉर्म पण द्यायला पाहिजे, ते टूल पण द्यायला पाहिजे. बरेचदा काय करायचं हे सगळ्याच जण करून सांगतात पण ते कसं करायचं कोणी सांगत नाही. म्हणून आम्ही कसं करण्यावरती आम्ही फोकस केला की एक टेक्नॉलॉजी आम्ही डेव्हलप केली ज्याच्यामध्ये शेतकरी जमीन मशागतीपासून तर शेतीच्या सगळ्या संरक्षणापासून तर काढणीपासून तर मार्केटमध्ये विकण्यापर्यंतचा पूर्ण खर्च त्याच्यामध्ये रेकॉर्ड करू शकतो, त्याची अकाउंटिंग करू शकतो जसं की एक बिझनेसमॅन करतो. त्याच्यातून प्रत्येक एकराला किंवा प्रत्येक क्विंटलच्या मागे तुम्हाला किती खर्च आला, ज्याला आपण कॉस्ट ऑफ कल्टिवेशन अर्थशास्त्राच्या भाषेमध्ये म्हणतो, ते तुम्ही काढू शकता. आणि ज्यावेळेस तुम्ही विकायला जाल, ज्यावेळेस तुम्ही तुमच्याकडचा कापूस तुमच्याकडचा सोयाबीन ज्यावेळेस मार्केटला विकायला जाल, त्यावेळेस तुम्हाला एक्झॅक्टली ते टूल ते ऍप तुम्हाला सांगेल की आज जर तुम्ही मार्केटमध्ये विकताय तर तुम्हाला किती प्रॉफिट किंवा किती नुकसान त्याच्यामध्ये होत आहे, किंवा आज विकल्यामुळे काही तुम्हाला फायदा होणार आहे की नाही, जेणेकरून कधी विकायचा हा निर्णय या टूलच्या माध्यमातून शेतकरी घेऊ शकतील. अशा प्रकारचं हे टूल मोबाईल ऍप वरती अवेलेबल आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना हे वापरताना कुठलीही तांत्रिक अडचण जाऊ नये. शिवाय हे त्याच्या भाषेत पण अवेलेबल आहे, म्हणजे याच्यामध्ये फक्त हे इंग्लिश त्याच्यासाठी येणं गरजेचं आहे अशा प्रकारचं पण नाही. तुम्ही जर मराठी भाषिक असाल तर तुम्ही मराठीतून ते वापरू शकता, तुम्ही हिंदी भाषिक असाल तर तुम्ही हिंदी मधून वापरू शकता, आणि त्याच्या भाषेत आहे आणि अगदी वापरायला सोपं असं टूल आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी फक्त एक शेतकरी बनून न राहता एक शेती व्यावसायिक बनावं असाच आमचं एक विजन आहे. आम्हाला दोघांनाही असं वाटतं आणि शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे आम्हाला असं वाटतं की ज्या दिवशी आपला शेतकरी आपला शेतीचा माल विकताना त्याच्यावरती प्राइस टॅग लावेल, त्याच्यावरती त्याची किंमत लावेल, त्या दिवशी असं वाटेल की ह्या काम करताना आम्हाला खरंच काहीतरी यश मिळालेलं आहे.
2: निशांत सर आपल्याला काय सांगायला आवडेल?
1: आता तुम्ही सध्याची परिस्थिती बघत असाल की 2 महिने आधी पण बातम्या नेहमी येत होत्या नाशिकमध्ये कांद्याचे जी परिस्थिती होती की कांद्याचे भाव खूप कमी झालेत आणि शेतकरी वर्ग त्यांचं जे उत्पन्न एवढं कांद्याचं भरघोस उत्पन्न झालेलं आहे, पण उत्पन्न होऊन सुद्धा जो अपेक्षित त्यांना पैसा हवा होता किंवा अपेक्षित नफा होता त्यांना मिळाला नाही. आणि आपण न्यूजवर किंवा सोशल मीडियावर पण बघत आलोय की ते कांदा मग रस्त्यावर कुठेतरी टाकून देत आहेत, या सर्व गोष्टी आपल्याला दिसत असतात, पण या गोष्टी कधी ह्या झाल्यानंतर आपल्याला दिसत आहेत, ठीक आहे ना.

0: सर आपण असं बघितलं की कांदा या वर्षी पेरतो आपण, मागच्या वर्षी पण आपण कांदाच पेरला आणि पुढच्या वर्षी पण आपण कांदाच पेरत आहोत, ठीक आहे. मग ही परिस्थिती आपल्यावर का ओढावलेली आहे? उत्पन्न तर आपण मेहनत भरपूर केली एक शेतकरी म्हणून, आपल्याला उत्पादन पण भरपूर झालं पण नफा आपल्याला तो अपेक्षित मिळाला नाही. कुठेतरी कॅल्क्युलेशन कुठेतरी चुकत आहे, आपली प्लॅनिंग कुठेतरी कमी जास्त होत आहे. उदाहरण द्यायचं झालं की पीक पण तेच आहे, बाजारभाव पण कमी जास्त राहत होतो. काही फॅक्टर्स असतात की निसर्गाच्या मारामुळे ह्या गोष्टी होत असतील, पण प्लॅनिंग ही सर्वात महत्वाची आहे की मागच्या वर्षी मी कांदा घेतला, मागच्या वर्षी मला कांद्याला या गोष्टीवर मजुरी म्हणा किंवा खत म्हणा किंवा कीटकनाशक म्हणा किंवा जो पण खर्च आला तो माझ्याकडे काटेकोरपणे लिहून असला आणि त्यावर आधारित माझ्याकडे उत्पन्न किती झालं हे मला माहित असलं तर मागी जे माझ्याकडे माहिती आहे त्याच्या आधारावर मी पुढच्या सीझन मध्ये पण तो निर्णय घेऊ शकेल की मला खरंच मागच्या वर्षी तर मी कांदा पेरला पण मला तेवढं उत्पादन झालं नाही, पण यावर्षी पण मी कांदाच पेरावा का? हा प्रश्न शेतकऱ्यांनी स्वतःला आधी विचारायला हवा. जर मला कांदा नुकसानच होत असेल तर मी कांदा किंवा कोणतेही पीक कशाला मी पेरू, है ना, तर मी दुसरं पीक घेईल किंवा आणखी काही मी गोष्टी करेल. तर अशा प्रकारचं एक मॅनेजमेंट आपण शेतकरी म्हणून ते करायला पाहिजे.
1: संपूर्ण शेती क्षेत्राला फायद्याची अशी गोष्ट आपण करत आहोत. सचिन सर, एक उत्तर देताना आपण शेतकरी एक उद्योजक म्हणून पुढे यायला पाहिजे किंवा शेतीला बिझनेस म्हणून त्यांनी पाहायला पाहिजे एक आपण मुद्दा मांडला, तर यासाठी आपल्याला काय वाटतं की एक शेतकरी कदाचित जो नवीन यायला असेल किंवा अनुभवी शेतकरी असेल त्यांनी काय काय असे टप्पे पार पाडावे जेणेकरून तो एका साध्या शेतकऱ्यापासून उद्योजकापर्यंत जाईल?
2: थोड्या वेळा आधी निशांत जे आपल्याला उदाहरण देत होता की कांद्याच्या बाबतीत जे झालं, बरेचदा टमाटरच्या बाबतीत होतो कधीतरी भाव 200 जातो कधी 2 रुपये किलो पण नसतो, तर याच्यामध्ये क्लिअरली जे बाकीचे फॅक्टर ज्याला निसर्ग म्हणू आपण किंवा बाकीचे शेतीचे भाव असेल त्याचे फॅक्टर म्हणू हे तर आहेत, पण आपल्याकडे काही ना काहीतरी नियोजनाची कमतरता आहे. ऍज अ शेतकरी म्हणून नियोजनाची कमतरता आहे. आपण बरेचदा पारंपरिक पद्धतीने शेती करतो, जे आपले आजी आजोबा करत होते, आपले आई वडील करतात, तेच आपण करतोय, राईट, पुढेच्या पिढ्या पण ते करेल. पण आपण मार्केट भिमुख म्हणजे बाजारात काय विकल्या जाईल किंवा बाजारात किती डिमांड आहे, कशा प्रकारच्या गोष्टींची डिमांड आहे, एक्सपोर्ट मध्ये काही डिमांड आहे का, अशा अनुषंगाने आपल्या क्रॉपची प्लॅनिंग घेत नाही. दरवर्षी तेच ते क्रॉप त्याच त्या पैशांमध्ये तशाच पद्धतीने केला जातो आणि नवनवीन तंत्रज्ञान कसं स्वीकारायचं आणि ते फिजिबल होईल की नाही आपण असा विचार करतच नाही. तर एक शेतकरी उद्योजक म्हणून जोपर्यंत तुम्ही तुमच्या शेतीचं नियोजन करणार नाही आणि त्याला प्रॉफिट साठी तुम्ही सेट करणार नाही की मला याच्यातून नफाच व्हायला पाहिजे, मला नुकसान नकोच, मग ते मी टमाटर घेऊ की सोयाबीन घेऊ किंवा माझ्या नैसर्गिक परिस्थितीनुसार जे जे पिकं मी घेतल्या जाऊ शकतं त्याच्यामध्ये कुठले रोटेशन आणून म्हणा किंवा त्याचा खर्च कमी करून म्हणा किंवा त्याला नवीन नवीन बाजारपेठेत विकायला घेऊन जाईल म्हणा, जोपर्यंत असे प्रयोग शेतकरी करणार नाही ना तोपर्यंत तो शेती उद्योजकापर्यंत पोहोचणारच नाही किंवा तो एक नफ्याची शेती करणारच नाही. म्हणजे असं म्हणतात, म्हणजे माझे बाबा शेतकरी असल्यामुळे आणि बऱ्याच शेतकऱ्यांशी आम्ही बोलताना असं सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांचा असा समज झालेला आहे की 5 हंगामांपैकी म्हणजे 5 वर्ष शेती केल्यानंतर 2 वर्ष शेती करत तरी थोडीफार फायद्याची असते, 3 पिकं तर हमखास दुखतात, असा एक लोकांनी ऍक्सेप्ट करून घेतलेलं की असंच का बरं 5-5 आपल्या गोष्टी नफ्याच्या होऊ शकत नाही आणि त्याच्यासाठी गोष्टी केल्या जाऊ शकतात आणि डेटा आधारित म्हणजे मोठमोठ्या जे बिझनेसेस आहेत, एंटरप्राइजेस आहेत, जगभरातले बिझनेस आहे, प्रत्येक निर्णय घेताना डेटाच्या आधारावरती माहितीच्या आधारावरती घेतात. मग आपण शेतीचे निर्णय घेताना असं गाफील का राहतो का? आपण शिकलेलो नाही, आपल्याला माहिती नाही, आपले शेतकरी शिकलेले आहेत, त्यांना अकाउंटिंग करतो. बरेच शेतकरी आम्ही असे बघितलेले आहेत की जे पेन अँड पेपर वरती शेतीचा हिशोब ठेवतात, दरवर्षी त्याच्यामध्ये काय सुधारणा होऊ शकतात ते करतात, कॅटेगराईज करून ठेवतात. तर हे करत असताना आपण लेगसी प्रत्येक नवीन येणाऱ्या शेतकऱ्याला किंवा जुन्या शेतकऱ्यांना पण का शिकवत नाही हो, का आपण त्याच्यापासून वंचित राहतोय? जोपर्यंत आपण डोक्यात फिट करणार नाही ना शेतीतून नफा व्हायला पाहिजे तोपर्यंत नफा होणं शक्यच नाही आहे. त्यासाठी ही पहिली पायरी आहे की शेतकऱ्यांनी शेतीचा हिशोब ठेवणे, प्रॉफिटेबिलिटी कडे लक्ष ठेवणे, त्याच्यानुसार तंत्रज्ञान, त्याच्यानुसार पीक नियोजन करणे हे फार आवश्यक आहे. या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे, एक कुठलं तरी शेतीचं तंत्रज्ञान तुम्ही कमी केलं तरी चालेल, पण शेतीचा हिशोब रोजच्या रोज लिहिणे किंवा जेव्हा होतोय तेव्हा लिहिणे आणि त्या डेटा आधारित शेतीवरचे निर्णय घेणे हे फार आवश्यक आहे. याला दुसरं कुठलाही पर्याय नाही आणि हे आम्ही फार जबाबदारीनं बोलतो आहे. आम्ही स्वतः शेतकरी कुटुंबातला आहे. ज्यावेळेस मी तुमच्याशी आता इथे बोलतोय त्यावेळेस माझा भाऊ, माझे वडील कदाचित शेतीत काम करत असतील, तर तेवढ्या जबाबदारीने आम्ही करतोय आणि आम्ही बिझनेसेस बघितले जे करोडो रुपयाचे बिझनेसेस मोठे होतात ते मोठे होताना बघितलंय जे डेटा आधारावर करतात. आपल्या शेतकऱ्यांनी जर डेटा आधारित, अकाउंटिंग आधारित, नफा आधारित शेती जर करायला सुरुवात केली ऑटोमॅटिकली गोष्टी त्याला कळेल की आपण कुठले निर्णय घ्यायला पाहिजे ज्याच्यातून आपला नफा होईल आणि तो शेती उद्योजक बनेल. एक दिवस अशी येणार नाही की शेती परत उत्तम होते आहे. शेती ही उत्तम, जसं आधी म्हणायचे शेती उत्तम, व्यापार दुय्यम आणि बाकी गोष्टी, अशा आपण एक पद्धती किंवा असा एक नोशन आपल्यामध्ये होता, तशीच शेती उत्तम हा दिवस येईल ज्यावेळेस शेतकरी शेतीला नफ्याचं एक साधन म्हणून किंवा व्यवसाय म्हणून बघेल.
0: सचिनने जे बोललो त्याचाच पाठपुरावा मी इथे करत आहे की आधी आपण म्हणायचो की उत्कृष्ट शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी, पण आता या काळामध्ये ही गोष्ट उलट झालेली आहे. म्हणजे आपला जो पर्याय असतो की आपल्या घरी आपला छोटा भाऊ असेल,

0: किंवा आपण स्वतः असेल तर आपण हा प्रयत्न करतो की सर्वात आधी आपण नोकरी करायला पाहिजे. नाही जमलं तर कुठं छोटा मोठा व्यापार, आणि काही जमलं नाही तर मग एक सरते शेवटी एक शेवटचा निर्णय म्हणून आपण शेती. पण कुठेतरी ही चिंतेची ही बाब आहे. सचिन बोलत असताना डेटा आधारित निर्णय आपण घ्यायला पाहिजे याच्यावर भर देत होते. आणि त्याचं एक खूप सोपं आणि एक ग्लोबल समीकरण आहे की आपल्याला सर्वांना माहिती आहे की जे अर्थकारण आहे फक्त शेतीचंच अर्थकारण नाही तर तीन गोष्टींवर आधारित असते, मागणी, पुरवठा आणि त्याचे भाव. जर एखाद्या गोष्टीची मागणी जास्त असेल तर त्या गोष्टीचे भाव जास्त असतात, बरोबर. आणि एखाद्या गोष्टीचा पुरवठा जास्त असेल तर त्याचे भाव कमी होतील. तर आपण आता जी शेती करत आहोत तर सहसा काय होते ना आपल्या ग्रामीण भागामध्ये की एखाद्या वर्षी आपल्याला एखाद्या पिकामध्ये खूप जास्त उत्पादन झालेलं, ठीक आहे, तर आपण काय करतो की त्याचंच बघून अरे याला तर खूप जास्त फायदा झाला, यानं तर हे पीक लावलं होतं, तर मग जवळपास त्याच्यासोबत 50-60 आणि 100 लोक आणखी तेच पीक लावतात. आता काय झालेलं आहे ना की पुरवठा जास्त झाला, मागच्या वर्षी भाव भेटला कारण पुरवठा कमी होता, आणि यावर्षी काय झाला पुरवठा जास्त होता, मागणी कमी झाली, भाव खाली आला, ठीक आहे ना. हे शेतीमध्ये पण होतं. पण आता हा निर्णय आपल्याला किंवा या निर्णयावर आपण कसं जाऊ की कोणतं पीक कधी घ्यायला पाहिजे, कोणत्या सीझन मध्ये घ्यायला पाहिजे, कोणाची मागणी जास्त राहील, तर यासाठी डेटा संकलन किंवा माहिती संकलन ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि माहिती संकलन कशी होईल, जोपर्यंत आपण एक शेतकरी म्हणून आपण जे हिशेब ठेवत आहोत तीच तुमची माहिती आहे, प्राथमिक माहिती. ती प्राथमिक माहिती तुम्ही तंत्रज्ञान, जे ग्राम आयकीचं तंत्रज्ञान आहे किंवा आणखी काही तंत्रज्ञान असेल याच्या तुम्ही संकलन करत राहिले तर तुम्हाला एक विजिबिलिटी येईल उद्या की नाही नाही यावर्षी याला राहू शकते भाव राहू शकतो किंवा यावर्षी याला भाव राहू शकत. ती निर्णय क्षमता आपल्या एक शेतकऱ्यांकडे.
1: मला अलर्ट्स पण लोकांना डेव्हलप करता येईल की फॉर एक्झाम्पल आपल्या नागपूरच्या शेजारी कडमेश्वर आहे आणि तिथे जर 100 शेतकरी टमाटर घेत असेल आणि त्याचं सगळं कन्झम्पशन नागपूर शहरामध्ये होणार आहे, म्हणजे टमाटर काही इथून डायरेक्ट आपण काश्मीरमध्ये विकणार नाहीत किंवा हिमाचलमध्ये विकणार नाही, म्हणजे दळणवळणाचे साधनं असल्यामुळे आपण एक्सपोर्ट पण करतो, पण सर्वसाधारण 80% आपला इथेच होईल. तर अशा प्रकारची एक नियोजन पद्धत आणि अलर्ट्स पण आपल्याला देता येईल की आपल्याकडे कन्झम्पशन किती आणि यावर्षी किती लोक ऑलरेडी टमाटर घेत आहेत, सर ते तुम्ही घेईल तर तुम्हाला जो पुरवठा आहे त्याला कसं कंट्रोल करता येईल ओव्हरऑल आपल्या एका क्लस्टरमध्ये, अशा प्रकारचे पण अलर्ट्स किंवा एका प्रकारचा डॅशबोर्ड शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला या माध्यमातून, म्हणजे त्यांची प्राथमिक माहिती आपल्याकडे रेकॉर्ड झाल्यानंतर त्यांना प्रोड्यूस, म्हणजे कलेक्टिव्ह लोकांचा डेटा एकत्रित करून एक अलर्ट सिस्टम किंवा एक डॅशबोर्ड, त्याला मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम जसं MIS आपण बिझनेसमध्ये वापरतो तशा प्रकारचा एक MIS पण त्या शेतकऱ्यांना देता येईल. बिझनेसची संकल्पना काय आहे, बिझनेसमध्ये एक रॉ मटेरियल येतो त्याच्यावरती आपण प्रोसेसिंग करतो, फिनिशिंग करतो आणि त्याला एक फिनिश प्रॉडक्ट म्हणून मार्केटमध्ये विकतो, राईट. साधारण सर्वसाधारण बिझनेस अशाच प्रकारचे असतात, एक ट्रेडिंग टाईपचा बिझनेस असतो की आपल्याकडे ज्या वस्तूंची डिमांड आहे ते आपल्याकडे होत नसताना आपण दुसरीकडून कुठून तरी त्याचा सप्लाय तयार करतो आणि आपल्या बाजारात ते विकतो, अशाच प्रकारचे आपण बिझनेस करतो. तेच काम आपला शेतकरी करतोय की शेतकरी बियाणं टाकतो, त्याच्यावरती वर्षभर राबून प्रोसेसिंग करतो आणि त्या बियाण्याला फिनिश प्रॉडक्ट म्हणून मार्केटमध्ये आणतो, म्हणजे त्याचं फिनिश प्रॉडक्ट म्हणजे अगदी आपला घरी बनत असलेली पोळी नसून त्याचे गहू आहेत, राईट, एवढंच आहे फक्त, पण ते फिनिश प्रॉडक्टच तो बनवतोय, म्हणजे प्रोसेसिंग करूनच प्रॉडक्ट आणतो. आपला शेतकरी हा मुळातच व्यावसायिक आहे, फक्त आपण त्याला शेतकरी शेतकरी म्हणून तो कदाचित त्याच्यापासून दूर जातो आहे. मला असं वाटतं जी जुनी संकल्पना आपली आहे किंवा शेतकरी व्यावसायिकच आहे ते परत बिंबवण्याचा प्रयत्न कुठेतरी शेतकऱ्यांमध्ये व्हायला पाहिजे आणि शेतीचा हिशोब हे कशी आवश्यक गोष्ट आहे किंवा नफाची शेती करणं हे कशी आवश्यक आहे परत परत शेतकऱ्यांना बिंबवलं पाहिजे. आपण आकाशवाणीच्या माध्यमातून ते करताय त्याबद्दल आम्हाला खरंच आनंद होतो आहे.
2: सर खरं तर या विषयाच्या बाबतीत आपण जवळपास सगळीच माहिती आणि शेतकरी मित्रांना जागृत करणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्याच बोलून झाल्या, पण तरी आताची वस्तुस्थिती पाहता, वातावरणाचे बदल पाहता आणि आपण आपल्या शेतकरी मित्रांसोबत संवाद साधत असता, या सगळ्याला पाहून आपण शेतकरी मित्र आहेत आपले बंधू भगिनी, त्यांना काय सल्ला, उपदेश किंवा संदेश द्याल?
1: मला असं वाटतं की आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात शेतीचे हे जे दिवस आहेत हे खूप चांगले दिवस येणार आहेत. नवनवीन तंत्रज्ञान म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखं तंत्रज्ञान झालं किंवा अॅग्रिकल्चर सायन्स मध्ये BT कॉटन असेल किंवा बाकी वेगळे तंत्रज्ञान आहेत, इरिगेशन मध्ये खूप सारे संशोधन चालू आहे, त्याच्यामुळे खूप सारं तंत्रज्ञान शेती क्षेत्रामध्ये येत आहेत. आपली जी नवीन जनरेशन आहे म्हणजे येणाऱ्या लोकांनी पण शेतीला एक व्यवसाय भूमिक किंवा एक व्यवसाय म्हणून आपलं ऑक्युपेशन म्हणून बघून शेतीमध्ये यावं आणि आहे त्या तंत्रज्ञानाचा उपयोग कसा आपल्याला याच्यामध्ये करता येईल आणि कशी एक शेतीला एक प्रॉफिटेबल व्हेंचर बनवता येईल याच्यासाठी नवीन तरुणांनी सुद्धा यावं.
0: मी असं म्हणेल की शेतीला पर्याय नाही, तुम्ही दुसरी कोणतीही गोष्ट दुसऱ्या गोष्टीला पर्याय आणू शकता, तंत्रज्ञानाला पर्याय आणू शकता, तुम्ही अन्नाला पर्याय आणू शकत नाही आणि अन्न बनवण्याचं जे शास्त्र आहे ते शेतीशास्त्र आहे, तेव्हा शेतीला हा पर्याय नाही आणि शेती ही शेवटपर्यंत राहील जोपर्यंत मानव राहील. त्यामुळे भारतात पण शेतीसाठी भरपूर साऱ्या संधी आहेत आणि सचिनने सांगितल्याप्रमाणे की आपण परंपरागत शेतीचा जो आपला अनुभव आहे त्या अनुभवाला तंत्रज्ञानाची आपण जोड द्यायला पाहिजे. जोड देताना कोणती गोष्ट आपल्या कामाची आणि त्यातून जास्तीत जास्त आपल्याला नफा कसा मिळेल या दृष्टीनेच आपण एक प्रॉफिट ओरिएंटेड शेती करायला पाहिजे असं मला वाटतं.
2: खूप खूप धन्यवाद सर.

0: करताना कोणती गोष्ट आपल्या कामाची आणि त्यातून जास्तीत जास्त आपल्याला नफा कसा मिळेल या दृष्टीनेच आपण एक प्रॉफिट ओरिएंटेड शेती करायला पाहिजे असं मला वाटतं.
1: खूप खूप धन्यवाद सर. सर वेळात वेळ काढून आपण आकाशवाणी नागपूरच्या केंद्रात आलात आणि इतकी महत्वपूर्ण माहिती आमच्या शेतकरी बंधू भगिनींपर्यंत पोहोचवली याबद्दल मनापासून धन्यवाद.
2: खूप खूप धन्यवाद सर आम्हाला तुमच्या शो मध्ये बोलावल्याबद्दल.
0: धन्यवाद.

0: तर मंडळी, आर्थिक दृष्ट्या फायदेशीर शेती या महत्त्वाच्या विषयी आपण माहिती ऐकलीत तज्ज्ञ सचिन फरफड पाटील आणि निशांत बुरनासे यांच्याकडून. मंडळी, पशुपालन करताना त्यांच्या खाद्याकडे आपल्याला विशेष लक्ष दिलं पाहिजे. आपली जनावरं काय खातील यावर ते आपल्याला काय पुरवू शकतात हे अवलंबून असतं. या संदर्भात आजचा पुढला कार्यक्रम ऐकूया, जनावरांच्या खाद्यात जीवनसत्वे आणि खनिज मिश्रणाचे महत्व. या विषयीची माहिती ऐकूया तज्ज्ञ डॉक्टर शायनी जोगी यांच्याकडून. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजचा आपला महत्वपूर्ण विषय आहे जनावरांच्या खाद्यात जीवनसत्वे आणि खनिज मिश्रणाचे महत्व. आणि याविषयीची महत्वपूर्ण माहिती देण्याकरता तज्ज्ञ म्हणून आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावर आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर शायनी जोगी, सहयोगी प्राध्यापक, पशुवैद्यकीय जैव रसायनशास्त्र विभाग, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर इथून. तर मॅडम, सर्वप्रथम आकाशवाणीच्या नागपूर केंद्राकडून मी आपलं मनापासून स्वागत करतो.
1: नमस्कार. आकाशवाणीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम. सर्वप्रथम आपण हे समजून घेऊया की जीवनसत्व आणि खनिजे म्हणजे नेमकं काय, याबद्दल सांगा.
1: चांगला प्रश्न. आपण जनावरांना हिरवा चारा, सुका चारा, कडवा पशुखाद्य देतो. यातून त्यांना ऊर्जा आणि प्रथिने मिळतात. पण शरीर व्यवस्थित चालवण्यासाठी, वाढीसाठी, रोग प्रतिकार शक्तीसाठी, प्रजननासाठी आणि दूध उत्पादनासाठी काही सूक्ष्म घटकांची गरज असते. यांनाच आपण जीवनसत्वे म्हणजे व्हिटॅमिन्स आणि खनिजे, मिनरल्स असे म्हणतो. ही पोषक तत्वे शरीरातील अनेक एन्झाइम्स आणि जैव रासायनिक क्रियांसाठी आवश्यक असतात. त्यामुळे त्यांना शरीराचे सूक्ष्म पण अत्यावश्यक सहायक असे म्हणता येईल. हे जरी कमी प्रमाणात लागतात तरी त्यांचे कमतरता झाली तर मोठे नुकसान होऊ शकते.
0: मॅडम, यानंतर आम्हाला सांगा की अनेक शेतकरी म्हणतात की आम्ही जनावरांना भरपूर हिरवा चारा, कडबा आणि पशुखाद्य देतो, मग वेगळे खनिज मिश्रण देण्याची गरज काय?
1: अगदी योग्य प्रश्न आहे. शेतकरी बांधवांनो, थोडा मागे जाऊन विचार करूया. पूर्वी जनावरे दिवसभर मोकळ्या रानात चरायला जायची. चरताना ती फक्त एकाच प्रकारची चारा खात नसत, तर वेगवेगळ्या प्रकारची गवत, झाडाची पानं आणि इतर वनस्पती खात असत. कधी माती चाटायची तर कधी खडकामधील क्षारही मिळायचे. म्हणजे निसर्गच त्यांच्या खनिजांची गरज पूर्ण करत होता. पण आज परिस्थिती बदलली आहे. अनेक जनावरे गोठ्यातच राहतात. त्यांना आपण देतो तोच चारा आणि पशुखाद्य मिळतं. त्यामुळे पूर्वीसारखी विविधता त्यांच्या आहारात राहत नाही. परिणामी काही महत्वाची खनिजांची कमतरता निर्माण होऊ शकते. म्हणूनच जनावरांना केवळ पोटभर खायला देणं पुरेसे नाही. खनिजांचे प्रमाण भागानुसारही बदलत असते. आपल्या भागातील जमिनी आणि चाऱ्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, कॉपर, झिंक, आयोडीन यासारख्या महत्वाची खनिजांची कमतरता असू शकते. तर त्यांच्या शरीराला लागणारी सर्व खनिजे योग्य प्रमाणात मिळत आहेत का हेही तितकंच महत्वाचं आहे. म्हणूनच जनावरांच्या गरजेनुसार संतुलित आणि आपल्या भागासाठी योग्य असलेला खनिज मिश्रण नियमितपणे देणे खूप महत्वाचे आहे. यामुळे खनिजांची कमतरता टाळता येते आणि जनावरांच्या आरोग्य, उत्पादन आणि प्रजनन क्षमता चांगली राहते.
0: आपण सांगितलं की खनिजांच्या कमतरतेमुळे जनावरांच्या आरोग्यावर आणि उत्पादन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. मग या खनिजांचा दूध उत्पादनावर नेमका कसा परिणाम होतो याबद्दल सांगा.
1: खूप जवळचा संबंध आहे. दूध निर्मिती ही शरीरातील अत्यंत सक्रिय जैव रासायनिक प्रक्रिया आहे आणि त्यासाठी अनेक खनिजे व जीवनसत्वे आवश्यक असतात. विशेषतः कॅल्शियम आणि फॉस्फरस महत्वाचे असतात. खनिज मिश्रण नियमित दिल्यास दूध उत्पादन वाढण्यास मदत होते. दुधातील गुणवत्ताही सुधारते. जनावरांची भूक चांगली राहते. जनावरांची झीज कमी होते. दूध देण्याची काळात शरीरावर येणारा ताण कमी होतो.
0: मॅडम, आपण सांगितलं की खनिज मिश्रणामुळे दूध उत्पादन वाढण्यास मदत होते आणि जनावरांचं आरोग्यही चांगलं राहतं. पण अनेक शेतकरी अशी तक्रार करतात की गाय किंवा म्हैस वेळेवर माजावर येत नाही किंवा गर्भधारणा होण्यास उशीर होतो. अशा प्रजनन समस्यांमध्येही खनिजांचा काही संबंध असतो का?
1: नक्कीच असतो. खनिजांच्या कमतरता हे वंध्यत्व आणि प्रजनन समस्यांचे एक महत्त्वाचे कारण असू शकते.

0: उदाहरणार्थ जनावर वेळेवर माजावर येत नाही, गर्भधारण उशिरा होते, वारंवार रिकामी राहते, गर्भपाताचा धोका वाढू शकतो. तसेच आपण अनेकदा भटक्या गायींना कचरा, प्लास्टिक, कागद, लाकूड, हाडे किंवा खाद्य नसलेला वस्तू खाताना पाहतो. या विकृत खाण्याच्या सवयीला पायका असे म्हणतात. हे बहुधा फॉस्फरस सारख्या महत्वाच्या खनिजांच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. पायकामुळे पोटांचे गंभीर आजार होऊ शकतात आणि काही वेळा जनावरांचे जीवही धोक्यात येऊ शकतो. योग्य खनिज मिश्रण आणि जीवनसत्वांचा पुरवठा केल्यास अशा समस्या कमी होण्यास मदत होते.
1: मॅडम, यानंतर सांगा की लहान वासर, करडे आणि कोकरांसाठी याचं काय महत्व आहे?
0: लहान जनावरांच्या वाढीसाठी खनिजे आणि जीवनसत्वे अत्यंत आवश्यक आहेत. यामुळे हाडे मजबूत बनतात, वाढ योग्य प्रकारे होते, रोग प्रतिकार शक्ती वाढते, वजन वाढ चांगली होते. कमतरता असल्यास वाढ खुंटणे, अशक्तपणा आणि वारंवार आजार होऊ शकतात.
1: खनिजांबद्दल तर आपण जाणून घेतलं, आता जीवनसत्वांबद्दलही थोडस माहिती द्या, त्यांची नेमकी भूमिका काय असते?
0: जसं आपल्या शरीराला जीवनसत्वाची गरज असते तशीच जनावरांनाही असते. उदाहरणार्थ जीवनसत्व ए हे जनावरांच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी, रोगांशी लढण्याची शक्तीसाठी आणि प्रजनन व्यवस्थित होण्यासाठी महत्वाचं असतं. त्यानंतर जीवनसत्व डी हे शरीरात कॅल्शियमचा योग्य वापर होण्यासाठी मदत करतं, त्यामुळे हाड आणि दात मजबूत राहतात. आणि जीवनसत्व ई हे स्नायूच्या आरोग्यासाठी, रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि प्रजननाशी संबंधित अनेक कार्यांसाठी उपयुक्त असतं. याशिवाय बी गटातील जीवनसत्वे आणि जीवनसत्व सी ही शरीरातील ऊर्जा निर्मिती, चयापचय प्रक्रिया आणि मज्जा संस्थेच्या कार्यासाठी महत्वाच्या असतात. यापैकी काही जीवनसत्वे जनावरांच्या पोटातील सूक्ष्म जीवांद्वारे तयार होत असली तरी काही परिस्थितीमध्ये त्यांची कमतरता निर्माण होऊ शकते. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जीवनसत्वे ही जनावरांच्या शरीरातील अनेक महत्वाच्या क्रिया सुरळीत चालू ठेवणारी अदृश्य मदतनीस आहेत. त्यांची कमतरता भासली तर जनावरांच्या आरोग्यावर, वाढीवर आणि उत्पादन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
1: मॅडम, यानंतर शेळी आणि मेंढी पालन करणारे जे शेतकरी बंधू भगिनी आहेत यांना काही विशेष संदेश द्याल का?
0: अनेकांना वाटते की खनिज मिश्रण फक्त दुभत्या गाई म्हशींसाठी असते, पण शेळ्या आणि मेंढ्यांनाही त्यांची गरज असते. त्यामुळे वाढ चांगली होते, रोग प्रतिकार शक्ती वाढते, त्यांची त्वचा निरोगी राहते आणि केस किंवा लोकर चमकदार व दाट राहतात. गळू जनक गोयटर असं म्हणतो. यासारख्या खनिजांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या समस्या टाळण्यास मदत होते.
1: मॅडम, यानंतर कुक्कुट पालकांसाठी याचं काय महत्व आहे हे सांगा.
0: कोंबड्याच्या खाद्यात संतुलित जीवनसत्वे आणि खनिजे असणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे अंड्यांचे उत्पादन वाढते, अंड्याचे टर्फले मजबूत होतात, वाढ चांगली होते, मृत्यूदर कमी होण्यास मदत होते.
1: मॅडम, शेतकरी बांधवांना हे कसं ओळखता येईल की त्यांच्या जनावरांमध्ये जीवनसत्वे किंवा खनिजांची कमतरता आहे?
0: खूप महत्वाचा प्रश्न विचारला. जनावर आपल्यासारखी बोलून सांगू शकत नाहीत, पण त्यांच्या वागण्यात आणि उत्पादनात काही बदल दिसू लागतात. उदाहरणार्थ दूध उत्पादन कमी होणे, भूक मंदावणे, वजन घटणे किंवा जनावर वेळेवर माजावर न येणे ही खनिजे आणि जीवनसत्वांचे कमतरतेचे काही सामान्य लक्षण असू शकतात. लहान जनावरांची वाढही अपेक्षाप्रमाणे होत नाही. तसेच अंगावरील केस निस्तेज दिसतात, त्वचेची चमक कमी होते आणि काही जनावरे वारंवार आजारी पडतात. कॅल्शियम, फॉस्फरस किंवा जीवनसत्व ड च्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होऊ शकतात. तसेच दुभत्या जनावरांमध्ये दुग्ध ज्वर यासारख्या समस्या उद्भवू शकतात. अर्थात ही लक्षणे इतर आजारांमुळे ही दिसू शकतात. त्यामुळे अशी चिन्हे आढळल्यास अंदाज बांधण्यापेक्षा पशुवैद्यकांचा सल्ला घेणे अधिक योग्य ठरेल.
1: मॅडम, जनावरांमध्ये जीवनसत्व आणि खनिजांची कमतरता टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी नेमकं काय द्यावं? ही पोषक तत्व कोणत्या स्वरूपात उपलब्ध असतात?
0: आजकाल खनिजे आणि जीवनसत्वे विविध स्वरूपात उपलब्ध आहेत. सर्वात सामान्य म्हणजे खनिज मिश्रण, जे पावडरच्या स्वरूपात मिळते आणि ते पशुखाद्यात किंवा चाऱ्यामध्ये मिसळून देता येते. याशिवाय चाटण वीट देखील उपलब्ध असतात, ज्यातून जनावरे आवश्यकतेनुसार खनिजे मिळवू शकतात. काही विशेष परिस्थितीमध्ये पशुवैद्यकांच्या सल्ल्याने जीवनसत्वे आणि खनिजांचे पूरक आहार किंवा इंजेक्शनही दिले जाऊ शकतात. मात्र कोणते उत्पादन किती प्रमाणात आणि किती काळ द्यायचे आहे, जनावराचे वय, उत्पादनाची अवस्था आणि स्थानिक परिस्थितीनुसार बदलते. यामुळे पशुवैद्यक किंवा पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने योग्य पूरक आहार निवडणे महत्वाचे आहे.
1: मॅडम, या विषयाबाबतीत कोणाला आणखी काही गैरसमज असते

0: तर तेही दूर करा.
1: हो, काही शेतकरी म्हणतात की जनावर दिसायला ठीक आहे, मग खनिज मिश्रणाची गरज काय, पण कमतरतेचे परिणाम लगेच दिसत नाहीत. हळूहळू दूध कमी होते, प्रजनन बिघडते, वाढ मंदावते आणि आर्थिक नुकसान सुरू होते. केवळ उपचार म्हणून नव्हे तर नियमित पूरक आहार म्हणून खनिज मिश्रण वापरावे.
0: महत्वपूर्ण माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिलीत, याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: मंडळी, जनावरांच्या खाद्यात जीवनसत्वे आणि खनिज मिश्रणाचे महत्व याबद्दलची माहिती आपण ऐकलीत डॉक्टर शायनी जोगी यांच्याकडून. तर मंडळी, यासोबत आजचा कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रम माझा आवार माझा शिवार इथे संपतो आहे. कार्यक्रमाचं निवेदन होतं शंतनू ठेंगडी यांचं, सादर करते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.
2: माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

मध्यम लहरी 241° आठ एक मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर श्रोतेहो आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8 वाजलेत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. रात्रीचे 8:05 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातम्या ऐकण्यासाठी जाऊया आमच्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अयोध्या मंदिर दान अपहार प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसा. होर्मुझच्या समुद्रधुनीवर नियंत्रण मिळवल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. गेल्या तिमाहीत भारताची 232 अब्ज अमेरिकी डॉलर्सची निर्यात. आणि लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय. अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचा अपहार झाल्याच्या आरोपांची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला तसंच राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा बजावल्या आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं. दरम्यान या प्रकरणातल्या सर्व 8 आरोपींची न्यायालयीन कोठडी 14 दिवस वाढवायचा निर्णय अयोध्येतल्या एका न्यायालयानं आज दिला. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु विद्यार्थी नसल्यामुळे बंद असलेल्या महाराष्ट्रातल्या 6 वसतिगृहांना गेली 4 वर्ष 1.5 कोटी रुपयांहून अधिक सरकारी अनुदान मिळाल्याचं कॅग अर्थात नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांच्या अहवालात म्हटलं आहे. यातली 4 वसतिगृह जालना जिल्ह्यात असून 1 लातूर आणि 1 बुलढाणा जिल्ह्यातलं आहे. इतर वसतिगृहांची परिस्थितीही वाईट असून विद्यार्थ्यांना प्राथमिक सोयी सुविधाही मिळत नसल्याची माहिती अहवालात दिली आहे. स्पर्धा परीक्षांमधल्या कथित गैरव्यवहारांविरोधात दिल्लीत JNU आणि जंतर मंतर परिसरात कॉक्रोच जनता पार्टी आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर पाठिंबा दिला. कोणत्याही राजकीय झेंड्याविना राजकीय मतभेद दूर सारून सर्वच राजकीय पक्षांनी तसंच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केलं. येत्या 20 जुलै रोजी आंदोलकांच्या संसद मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आपला पक्ष महाराष्ट्रातही आंदोलन करणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. पुणे जिल्ह्यात सासवड जेजुरी मार्गावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढे जात असलेल्या वारकरी दिंडीच्या ट्रकनं धडक दिल्यामुळे 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात 4

प्रकरणी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ही घटना दुर्दैवी असून पंढरीच्या वारीमध्ये संपूर्ण सुरक्षितता आणि सावधानतेच्या उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना संबंधित यंत्रणांना दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीवर नियंत्रण मिळवल्याचा दावा करत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कडक इशारा इराणला दिला आहे. इराणनं शस्त्रसंधींचं उल्लंघन केल्याचा आरोप ट्रम्प यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. अमेरिकेनं काल इराणवर हल्ले केले, त्यात इराणचं मोठं नुकसान झाल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एप्रिल ते जून या तिमाहीत भारतानं 232 अब्ज अमेरिकी डॉलर्सची निर्यात केली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या निर्यातीच्या तुलनेत यावेळची निर्यात 11.37% वाढली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. यावर्षीच्या जून महिन्यातली वस्तू आणि सेवांची एकत्रित निर्यात 88.76 अब्ज इतकी असून ती गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या जून महिन्यात 26% जास्त वाढली आहे. जून महिन्यातल्या निर्यातीत मोठा वाटा रत्न आणि आभूषणं, अभियांत्रिकी वस्तू, सेंद्रिय आणि कृत्रिम रसायनं, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि तांदूळ यांचा होता. लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय मिळवला. विजयासाठी भारतानं दिलेल्या 457 धावांच्या आव्हानापुढे यजमान इंग्लंडचा दुसरा डाव आज चौथ्या दिवशीच 186 धावात आटोपला. भारताकडून स्नेह राणानं 4 बळी घेतले तर सायली सातघरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. भारतानं पहिल्या डावात 285 धावा केल्या होत्या आणि इंग्लंडचा पहिला डाव 170 धावात गुंडाळला होता. त्यात गोलंदाज क्रांती गौडन 5 बळी घेतले. काल 7 बाद 341 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केल्यामुळे भारताची सामन्यातली एकूण आघाडी 456 झाली होती. यात यष्टीरक्षक फलंदाज यस्तिका भाटियाच्या 113 धावांचा मोलाचा वाटा होता. यस्तिका ही लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला ठरली. सुप्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट अभिनेते सॅम नील यांचं आज ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरात निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. जुरासिक पार्क, द पियानो अशा चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी ते ओळखले जात होते. 2023 मध्ये त्यांना कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर ते कर्करोगमुक्त झाले होते, मात्र अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय गुंतागुंतीमुळे त्यांचं निधन झालं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उद्यम इन्क्युबेशन फाउंडेशनमधले बिलियन कार्बन या स्टार्टअपच्या संस्थापक अंकिता विजयवर्गीय यांना जागतिक स्तरावरचा प्रतिष्ठेचा बेअर फाउंडेशनचा यंदाचा महिला उद्योजक पुरस्कार जाहीर झाला आहे. बिलियन कार्बन हे हवामान बदल, सेंद्रिय कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकास या क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करणारे अग्रगण्य भारतीय क्लायमेट टेक स्टार्टअप आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गेल्या आठवड्याच्या शेवटी अमेरिका आणि इराणनं एकमेकांवर पुन्हा हल्ले सुरू केले. या पार्श्वभूमीवर ऊर्जा पुरवठ्याबाबतची चिंता वाढल्यानं आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा दर 3.4% वाढून प्रतिबॅरल 78.59 अमेरिकन डॉलरवर पोहोचला होता. तर वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट कच्च्या तेलाचे दर

0: 3.5% वाढीसह प्रतिबॅरल 73.89 अमेरिकन डॉलर्सवर पोहोचला आहे. किरकोळ चलनफुगवट्याच्या दरानं जून महिन्यात रिझर्व्ह बँकेचं उद्दिष्ट ओलांडलं असून तो 4.38% पोहोचला आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीत ही माहिती दिली आहे. मे महिन्यातल्या 3.93% तुलनेत जूनमध्ये महागाईत वाढ झाली आहे. ग्रामीण भागात महागाईचा दर 4.74% तर शहरी भागात महागाईचा दर 3.92% इतका आहे. टीईटी पेपर फुटीच्या प्रकरणात भिवंडी न्यायालयानं आज आणखी 2 आरोपींना 24 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणातले सर्व 12 आरोपी आता न्यायालयीन कोठडीत असून टीईटी पेपर फुटीत सामील असलेले इतर संभाव्य आरोपी संपूर्ण जाडं आणि कटाचा पोलीस तपास करत आहेत. उत्तराखंडच्या बद्रीनाथ मंदिरात दान अपहर प्रकरण उघडकीस आलं असून काल रात्री विशेष चौकशी पथकानं बद्री केदार मंदिर समितीच्या अध्यक्षांना डेहराडून इथून चौकशीसाठी ताब्यात घेतलं. बद्रीनाथ मंदिरात 2 जुलै रोजी दानपेटीतल्या रकमेची मोजणी सुरू असताना त्यातले घोटाळे लक्षात आले आणि समितीनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अयोध्या मंदिर दान अपहर प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसा. होर्मुझच्या समुद्रधुनीवर नियंत्रण मिळवल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. गेल्या तिमाहीत भारताची 232 अब्ज अमेरिकी डॉलर्सची निर्यात. आणि लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोतेहो आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8:16 झाली आहेत. ऐकूया हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम.

अनूप जलोटा यांनी गायलेली नारायण अग्रवाल यांची रचना आपण ऐकली. श्रोते हो, आपण ऐकत आहात हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

गोस्वामी तुलसीदास यांची रचना आपण ऐकलीत अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात. हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेली अख्तर इंदोरी यांची रचना.

श्रोते हो, हिंदी भक्तिगीतांच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया भीमसेन जोशी यांनी गायलेली सुरदास यांची ही रचना.

हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजलेत. आता ऐकूया श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपकी पसंद. आपकी पसंद या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मीरा या चित्रपटातील वाणी जयराम यांच्या स्वरातील हे गीत. गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि रचना आहे मीराबाई यांची. या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत सेनापती कापशीहून ऋषिकेश पौर्णिमा तेज विद्या सुवर्णा बाजीराव तेलवेकर आणि सूर्यकांत चव्हाण. वसमत रोड परभणी इथून आमचे श्रोते आहेत रणजित कारेगावकर कांचन कारेगावकर सृष्टी कारेगावकर आणि अमरजीत कारेगावकर. कात्रज पुणे इथून आमचे श्रोते आहेत महेश हजारे मितांशू हजारे आदित्य हजारे. इचलकरंजीहून आमचे श्रोते आहेत वसंतजी हजारे प्रमोद हजारे आणि हजारे परिवार. मुक्काम पोस्ट जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना इथून आमचे श्रोते आहेत डॉक्टर नामदेव भुतेकर अभिषेक भुतेकर गणेश भुतेकर कार्तिक भुतेकर अश्विनी भुतेकर जळगाव. वैष्णवी जगदाळे हर्सुल सावंगी औरंगाबाद इथून. वैभव गौरव लोखंडे भाऊसिंगपुरा औरंगाबाद इथून. मेघराज युवराज कोलते रिधोरा देवी. रुद्र कोळेकर वाकोळणी तालुका बदनापूर इथून आमचे श्रोते आहेत. चला तर मग रसिक हो ऐकूया आमच्या या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं मीरा या चित्रपटातील हे छानसं गीत.

वाणी जयराम यांनी गायलेलं मीरा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम आपकी पसंत. कार्यक्रमातल्या यानंतरच्या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत राजाराम गायकवाड, श्रेयस, सुयोग, संस्कृती, शिवज्ञ, शिवशंभो, शिया, पिया, सोनम, प्रशांत, राजपेंटर, आपकी पसंद रेडिओ श्रोता संघ तेरवाडीतून, अभि, आदिती, मंजुळा, अजय, राधाकृष्णा, बिरंगे, कसबा बावडा, कोल्हापूर इथून, सुशीला, विलास, दावणे, कागल इथून, सुभाष मिंचे, शिरडोन इथून, श्रीनिवास कांबळे, यड्राव इथून, सचिन किल्लेदार, भडगाव इथून, शशिकांत पाटील, कुरुंदवाड इथून, बालमटाकळी जिल्हा अहिल्यानगरहून आमचे श्रोते आहेत नंदकुमार अद्वंत, उर्मिला अद्वंत, निलेश अद्वंत, मयुरी अद्वंत, कल्पेश अद्वंत आणि संगीता अद्वंत. चंद्रशेखर पाटील, विमल पाटील, पूजा पाटील, सागर पाटील, राजू मिठारी हे सर्व आमचे श्रोते आहेत रवी ग्रुप चंदूर इथून. मुक्काम हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूरहून आमचे श्रोते आहेत उस्मान शेख, फौजी, सायरा बानो शेख, दस्तगीर शेख, फैजनबी शेख, शाकिर शेख, इस्लामबी शेख, बाबा शेख, करिश्मा शेख, सिमर शेख, सानिया, शकील, पठान, वळसंगीकर, बिस्मिलाबी शेख, गदर शेख आणि निलोफर शेख हिप्परसोगा इथून. तालुका बिलोली जिल्हा नांदेडहून आमचे श्रोते आहेत चांदनी आयुब सय्यद आणि बाळराजे अमन सय्यद, माहिरा सय्यद. चला तर मग आमच्या या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत आहे गुड्डी या चित्रपटातील. गीताला आवाज आहे वाणी जयराम यांचा आणि रचना आहे गुलजार यांची.

श्रोते हो, आपकी पसंत या कार्यक्रमात यानंतर ऐकूया आरती मुखर्जी आणि जसपाल सिंग यांनी गायलेलं गीत गाता चल या चित्रपटातील गीत. गीत आणि संगीत आहे रवींद्र जैन यांचं. या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत नसवाला चौक मलकापूर इथून संजय पाटील, सौषा पाटील, प्रथमेश पाटील, निवृत्ती क्षीरसागर आणि संजय चव्हाण. डोंगरगाव जिल्हा राजनांदगाव छत्तीसगड इथून राष्ट्रपाल गजभिये, राधिका गजभिये, बेबी अनिष्का आणि तन्मय गजभिये, एस एस कुलकर्णी, एस पी कुलकर्णी, वर्षा कुलकर्णी हे आमचे श्रोते आहेत मांजरी पुणे इथून. महादेवराव डोंगळे, मुक्काम पोस्ट घोटवडे, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर हून आमचे हे श्रोते आहेत. धूमधडाका ग्रुप चे आमचे श्रोते आहेत रमेश डावकरे, अनिल कुंभार, सुधीर लोले, समीक्षा, अथर्व अविरा, आरव, सुहास लोले, शानू विश्वास, निर्मला आणि गजानन लोले, संग्राम चौक इचलकरंजीहून. चला तर मग ऐकूया या सर्व रसिक श्रोत्यांच्या आवडीचं गीत गाता चल या चित्रपटातील हे छानसं गीत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम आपकी पसंद आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमातल्या यानंतरच्या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत जत जिल्हा सांगली इथून श्याम कुलकर्णी आणि राम कुलकर्णी, मैत्री श्रोता संघ मुक्काम पोस्ट तमनाकवाडा तालुका कागल जिल्हा कोल्हापूरहून आमचे श्रोते आहेत सुरेश रामू साबळे, रेखा सागर साबळे, अलका दयानंद साळवी, मेघा सुभाष सातवेकर, आशा अंकुश गोरे, किशोरी दत्तात्रय गोरे, अनिता राहुल भांबिष्टे, नंदाताई भंडारे, अनिल कुंभार, चंद्रशेखर आणि विलास पाटील, शशिकांत कांबळे तिरुपती नगर लातूर इथून आमचे श्रोते आहेत संगीता जैन, सूरज जैन आणि पी आर जैन, अतुल गौतमी धम्मदिना, अरुण काळे, ए डी कांबळे, मुक्काम पोस्ट येळगुड तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथून तुषार कुरणे, प्रसिक कांबळे, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्षा कांबळे, अरुण येळगुडकर, मुक्काम पोस्ट चंदूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथून विलास पाटील चंदूर इथून, मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव इथून दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ आणि गजानन घायाळ, चांदनी चौक सांगली इथून आमचे श्रोते आहेत सक्षम श्रेणिक चव्हाण, ज्योती अजित चव्हाण, लता राजाराम चव्हाण, हर्षवर्धन पाटील तुंग इथून, रोहिणी पाटील, मेघा पाटील आणि संजना, आदित्य वागवेकर, सिद्धी शुभांगी, अनिल वागवेकर, मुक्काम पोस्ट बालिंगे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर इथून. चला तर मग, या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत आहे संत ज्ञानेश्वर या चित्रपटातील

श्रोते हो आपकी पसंत या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया मोहम्मद रफी यांनी गायलेलं गोपी या चित्रपटातील गीत. गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं आणि रचना आहे राजेंद्र कृष्ण यांची. या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ, श्रुतिका प्रथमेश, ज्ञानदेव, भक्तिभूषण नामदेव, आकाशकुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, सौ छाया कांबळे, सौ गीतांजली, सयाजी वरुटे, मुक्काम पोस्ट हसूरदुमाला, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर इथून कार्तिक अर्पित, सौ अनुराधा आकाश शिंदे, मुक्काम पोस्ट कंदलगाव इथून मुक्काम पोस्ट गोवर्धन, तालुका रिसोडवरून आमचे श्रोते आहेत रवींद्र पवार, मीना पवार, चिरंजीव श्रीकांत, श्री एकनाथ काळे हे आमचे श्रोते आहेत गोवर्धन तालुका रिसोड इथून. सेक्टर 67 मोहाली चंदीगड इथून आमचे श्रोते आहेत टी डी मल्होत्रा, रितिक मल्होत्रा, प्रतीक मल्होत्रा, जयवीर सिंह ठाकूर, डॉक्टर अमनदीप, अनिल शर्मा कालका इथून, शुभचंद्र बजाज, बिट्टा बजाज आणि साहिल, सुप्रिया ओंकार, विद्या साईनाथ, संस्कार प्रतीक सरिता आणि

प्रकाश सुतार बनाचीवाडी तालुका राधानगरी इथून, संगमित्रा श्रोता संघ वार्ड क्रमांक 1 पोफाळी जिल्हा यवतमाळ इथून आमचे श्रोते आहेत, जयराम सिंगनकर, दिशांत कुमार सिंगनकर, वंदना धुळे, अर्पिता, समस्त सिंगनकर परिवार। चला तर मग कार्यक्रमातलं हे अंतिम गीत ऐकूया, गोपी या चित्रपटातील।

मोहम्मद रफी यांनी गायलेलं गोपी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच आपकी पसंद हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. श्रोते हो, आपल्या आवडीच्या गीतांसाठी आणि आम्हाला जरूर पत्र पाठवा. आपल्या आवडीच्या गीतांच्या आणि आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत आम्ही आहोतच. बराय तर श्रोते हो, मला शुभांगीला आता निरोप द्या. पुन्हा भेटू आमच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. श्रोते हो, आपकी पसंद हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. रात्रीचे 10:32 होत आहेत. ऐकूया नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात मानस कुमार चमुआ यांनी व्हायोलिनवर वाजविलेला राग मिया मल्हार आता आपण ऐकूया.